सुप्रभात श्रोते हो, 101 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं आजच्या प्रसारण सभेत मी डॉक्टर प्राची शेकटकर स्वागत करते. श्रोते हो, आज आहे सोमवार, भारतीय सौर दिनांक 11 ज्येष्ठ, शके 1948 अर्थात 1 जून 2026. आजच्या प्रसारण सभेची सुरुवात करत आहोत मंगलध्वनीनं.

श्रोते हो, मंगल प्रभात कार्यक्रमात सुरुवातीला ग दि माडगुळकर यांचं भक्तिगीत आपण ऐकलं. स्वर आणि संगीत होतं विठ्ठल शिंदे यांच्यासह सहकाऱ्यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया संत ज्ञानेश्वर यांची रचना, स्वर आशा भोसले यांचं आणि संगीत दिले चंद्रशेखर कामेरकर यांनी.

अशोकजी परांजपे यांच्या भक्तिगीतासाठी हा स्वर होता सुमन कल्याणपुरी यांचा आणि संगीत दिलं होतं कमलाकर भागवत यांनी. श्रोतेहो मंगल प्रभात कार्यक्रमात आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांचं गीत. स्वर पंडित भीमसेन जोशी आणि वसंतराव देशपांडे यांचा, तर संगीत दिलंय राम कदम यांनी.

पंडित भीमसेन जोशी आणि वसंतराव देशपांडे यांनी गायलेली जगदीश खेबुडकर यांची भक्तिरचना आपण ऐकलीत. श्रोतेहो मंगल प्रभात कार्यक्रमात आता हा स्वर आहे लता मंगेशकर यांचा संत तुकारामांच्या रचनेसाठी. संगीत दिलंय श्रीनिवास खळे यांनी.

0: श्रोते हो, समूहस्वरातलं हे देशभक्तीपर गीत होतं साने गुरुजी यांचं. संगीतबद्ध केलं होतं कानू घोष यांनी. याबरोबरच आजचा मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 6:25 झालेत. ऐकूया कार्यक्रम दिनविशेष.
1: श्रोते हो, आज आहे 1 जून. या दिवशी घडून गेलेल्या काही महत्वपूर्ण घटना अशा आहेत. विष्णुपंत गोविंद दामले, शेख फत्तेलाल, व्ही शांताराम आणि केशवराव धायबर यांनी प्रभात फिल्म कंपनीची कोल्हापूर इथं स्थापना केली, ती 1 जून 1929 या दिवशी. पुढं ही कंपनी पुण्याला स्थलांतरित झाली. 27 वर्षांच्या कालखंडात 45 हिंदी आणि मराठी चित्रपट प्रभातनं बनवले. 1 जून 1930 या दिवशी मुंबई आणि पुणे दरम्यान दख्खनची राणी अर्थात डेक्कन क्वीन ही रेल्वेगाडी सुरू झाली. 1 जून हा जन्मदिवस असणारी व्यक्तिमत्व ही आहेत मराठी कवी नारायण मुरलीधर गुप्ते उर्फ कवी बी यांचा जन्म 1872 या दिवशी झाला. साली प्रकाशित झालेल्या फुलांची ओंजळ या कविता संग्रहात त्यांच्या कविता समाविष्ट करण्यात आल्या आहेत. 1 जून 1926 या दिवशी अमेरिकन अभिनेत्री मेरलिन मन्रो यांचा जन्म झाला. नॉर्मा जीन्स मॉर्टेन्सन हे मूळ नाव असणाऱ्या मेरलिन मन्रो यांचा समावेश हॉलिवूडच्या आजवरच्या सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये करण्यात येतो. 1929 या दिवशी हिंदी चित्रपट अभिनेत्री फातिमा रशीद उर्फ नरगिस दत्त यांचा जन्म झाला.
2: ये दिल का सौदा है राजू, जो कानून के तराजू में नहीं तोला जाता,
3: मगर ये कलंक जो हमेशा के लिए मेरे माथे पे लगा हुआ है,
2: मैं इसे सिंदूर समझकर अपनी मांग में लगा लूंगी.
1: 1 बालकलाकार म्हणून कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या नरगिस यांनी मदर इंडिया, आवारा, श्री 420, चोरी चोरी या चित्रपटांमध्ये संस्मरणीय भूमिका केल्या. 1 जून हा स्मृतिदिन असणारी काही महत्वाची नावं ही आहेत. 1934 प्रसिद्ध नाटककार आणि विनोदी लेखक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचं निधन. अंध आणि मूकबधिर असूनही कलाशाखेची पदवी मिळवलेल्या पहिल्या व्यक्ती आणि समाजसेविका हेलन केलर यांचं निधन 1968 या दिवशी झालं. 1 जून 1987 या दिवशी दिग्दर्शक, पटकथाकार आणि लेखक के ए अब्बास यांचं निधन झालं. भारताचे 6वे राष्ट्रपती

0: लोकसभेचे चौथे सभापती आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री नीलम संजीव रेड्डी यांचं निधन 1996 साली या दिवशी झालं. 1998 साली ज्येष्ठ साहित्यिक गोनी दांडेकर यांचं निधन या तारखेला झालं.
1: शास्त्रकारांनी निवेदिलं आहे की काव्य संपदेचं पहिलं लक्षण कुठलं, तर स्वाभाविकीची प्रतिभा, म्हणजे अत्यंत स्वाभाविक ईश्वर दत्त प्रतिभा. ती लाभली नसेल तर पुढलं सगळं व्यर्थ होतं. काय अध्ययन, काय निधिध्यासन, काय तदेक प्रश्न इत्यादी इत्यादी इत्यादी. तर हे देवाघरचं देणं ज्याला लाभलं त्यानं ते राखलं पाहिजे, सांभाळलं पाहिजे, ठेव्यावरल्या नागाप्रमाणे त्याचं रक्षण केलं पाहिजे.
0: 1 जून 2002 या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट कप्तान हॅन्सी क्रोनिये यांचं विमान अपघातात निधन झालं. मॅच फिक्सिंग घोटाळ्यामुळं त्यांच्यावर अजन्म बंदी घालण्यात आली होती.
2: I find myself in an awful predicament brought about by my own foolishness and naivety. I realize that I face certain personal difficulties of my own making.
0: शाहीर किसनराव हिंगे यांचा आज स्मृती दिन. 1 जून 1998 या दिवशी त्यांचं निधन झालं. त्यांनी महाराष्ट्र शाहीर परिषद या राज्यस्तरीय संघटनेची बांधणी केली, तसंच शाहिरी लोककला प्रबोधिनीची स्थापना केली.
3: दिनविशेष हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात.
4: आरोग्य विषयक कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा रोज सकाळी 7:15 आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावर.
3: श्रोतेहो, सकाळचे 6:30 वाजलेत. ऐकूया साहित्यिक गो नी दांडेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त चिंतन. लेखन आहे डॉक्टर बाबूराव उपाध्ये यांचं आणि वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचा.
5: मराठी ग्रामविश्वाला आपल्या कसदार लेखणीतून आविष्कृत करणारे गोपाळ निळकंठ दांडेकर सर्व परिचित आहेत. त्यांनी लिहिलेलं कुमार साहित्य, ललित गद्य, चरित्र, कादंबरी, आत्मचरित्र, प्रवासवर्णन, धार्मिक आणि पौराणिक स्वरूपाचं केलेलं लेखन म्हणजे त्यांची उदात्त तपश्चर्या आणि प्रबोधक दीपस्तंभ आहे. गोनी दांडेकर हे संस्कारशील आणि गुणसंपन्न व्यक्तिमत्व होतं. संत गाडगेबाबांचा संदेश गावोगावी पोहोचवण्यात त्यांना खूप आनंद वाटायचा. इतिहासकालीन महापुरुषांविषयी त्यांच्या मनात नितांत आदर होता. त्यांना दुर्गप्रेमी म्हणत असत. इतिहासकार, संत चरित्रकार अशीही त्यांची ख्याती होती. त्यांनी आपल्या कादंबऱ्यांमधून वाचकांसमोर उभा केलेला शिवकाल प्रभावी आहे. किल्ले पाहिलेला माणूस म्हणून गो नी दांडेकरांचं वेगळेपण लक्षात येतं. ते स्वभावानं कलंदर होते. दुर्गदर्शन या दैनंदिनीतून त्यांची तपशीलवार आलेली माहिती काळसंदर्भात उपयुक्त आहे. गो नी दांडेकर हे हरहुन्नरी व्यक्तिमत्व होतं. त्यांनी छंद माझे वेगळेमधून स्वतःला असलेल्या विविध छंदांची माहिती दिलेली आहे. ती रुचकर आणि वाचनीय आहे. त्यांनी आपल्या लेखनातून निसर्ग आणि माणूस सक्षमपणे उभा केला आहे. त्यांच्या कादंबऱ्यांमधून प्रकट झालेलं प्रादेशिक चित्रण मनोवेधक आहे. त्यामुळंच त्यांना प्रादेशिक कादंबरीकार म्हणूनही संबोधलं जातं. शितू ही त्यांची अतिशय लोकप्रिय ठरलेली कादंबरी रसरशीत प्रादेशिकतेचं दर्शन घडवते. शितूचं विसूवरचं प्रेम या कादंबरीत तन्मयतेनं चित्रित झालं आहे. प्रेम हे सार्वत्रिक असतं, त्यामुळं या कादंबरीचं आशयविश्व सार्वदेशिक आहे. विशिष्ट सामाजिक परिस्थितीमुळं शितूसारख्या निष्पाप, निरागस, निरपराधी मुलीच्या जीवनाची कशी कुचंबना होते, तिची कशी अवहेलना होते हे लक्षात येतं. तिचा होणारा मानसिक छळ, कोकणातल्या खेड्यातील परंपरा, समजुती, उच्च नीच भेदभाव आणि त्या परिस्थितीतील संघर्षाचं दर्शन वाचकांच्या मनाची पकड घेतं. दांडेकरांच्या पडघवली कादंबरीनं वाचकांसमोर एक खेडं उभं केलं. तसंच या खेड्याची पडझड पाहून अंबुवहिनींचं या खेड्यावर असलेलं निरपेक्ष प्रेमही जिव्हाळ्यानं व्यक्त झालं आहे. पूर्णामाईची लेकरं ही कादंबरी पूर्णा नदीच्या खोऱ्यातील प्रदेश वर्णन करते. विदर्भातल्या साध्या भोळ्या दरिद्री माणसाचा शोध घेणारी ही कादंबरी भक्ती जाणीवेतून फुलत राहते. निजामाच्या

वटीचा प्रभाव स्पष्ट करणारी ही कादंबरी दांडेकरांच्या अनुभव कक्षेतून उतरल्यामुळं तिच्यातील प्रदेश अधिकच जिवंत आणि वास्तवदर्शी झाला आहे. माचीवरला बुधामध्ये निसर्गच जणू प्रमुख पात्र बनल्याचा प्रत्यय येतो. आजारी असलेल्या माणसाला वाचवण्याची प्रामाणिक धडपड आणि शेवटी बुधाचं मरण एवढंच कथासूत्र असलेली ही कादंबरी वाचकांच्या मनात कालवाकालो निर्माण करते. गोनी दांडेकरांच्या सर्वच कादंबऱ्यांना असं संवेदनशील हळुवार मनाचं कवच लाभलं आहे. गोनी दांडेकरांनी आपल्या लेखनातून शब्दबद्ध केलेला कोकणचा माणूस, निसर्ग आणि परंपरांचा संदर्भ वाचकांना आपलासा करणारा आहे. नव्या तंत्रयुगात गावगाड्याचं अस्तित्व मोडकळीस आलं आहे, पण गावशिवारातील माणसं आपल्या मायमातीवर प्रेम करणारी आहेत. त्यांचा श्रद्धाळू आणि प्रेमळ स्वभाव गोनी दांडेकरांनी समरसतेतून रेखाटला आहे. पवनाकाठचा धोंडी वाचकांसमोर उभा करण्यात गोनी दांडेकर यशस्वी झाले आहेत.

0: त्यांची साहित्य संपदा मराठी सारस्वत मंदिरातील एक पवित्र घंटानाद आहे.
1: साहित्यिक गो. नी दांडेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त चिंतन आपण ऐकलं. लेखन केलं होतं डॉक्टर बाबूराव उपाध्याय यांनी आणि वाचक स्वर होता बाबासाहेब खराडे यांचा.
2: निसर्गाच्या अनेक पैलूंचा वेध घेणारा कार्यक्रम त्रिमुखे हॉस्पिटल परिसर रोज सकाळी 6:50 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
1: श्रोते हो, आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 6:35 झालेत. जाणून घेऊया आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आजच्या प्रसारण सभेत आपल्यासोबत मी आहे डॉक्टर प्राची शिकटकर. श्रोते हो, या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात झिरो बजेट अर्थात नैसर्गिक शेती याविषयी माहिती. 7:15 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला. 6:50 त्रिमुखे हॉस्पिटल परिसरमध्ये सृष्टी रसायन आणि आपण याविषयी रसायनशास्त्राच्या प्राध्यापक तनुजा परुळेकर यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत. 6:55 मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक संकलक प्रदीप पेंढारे. 7:00 आजचा सुविचार. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 7:40 एस हॉस्पिटल हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. गरुड हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम कॅन्सर बरा होऊ शकतो 7:50. 8:00 समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून. 8:15 गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया हा प्रायोजित कार्यक्रम. 8:20 सुगम संगीत. 8:40 मिश्र संगीत. 9:00 कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. 9:30 ते 10:00 विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

श्रोते हो, आज सकाळी 10 वाजता मराठी चित्रपट संगीत 10:30 वाजता कार्यक्रम आमच्या संग्रहातून. यामध्ये आज थोर संत परंपरा सादर करते प्रदीप हलसगीकर. सकाळी 11 वाजता हिंदी चित्रपट संगीत 11:15 वाजता कार्यक्रम आपली गाणी. 11:28 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग आणि 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ. प्रसारण होईल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. दुपारी 1 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू.

श्रोते हो, आमची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल 5:02 मिक्स मसाला कार्यक्रमानं. 5:30 कार्यक्रम युववाणी प्रसारण होईल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 6:00 ऐकू शकाल हिंदी चित्रपट संगीत. 6:35 सांगितली जाईल आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. 6:40 लोकसंगीताच्या कार्यक्रमात दत्तात्रय वाजे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली खंडोबाची गाणी. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. 7:30 आमचं शेत आमचा परिसर कार्यक्रमात एकात्मिक शेतीतून यशस्वी उत्पादन याविषयी मुक्काम पोस्ट कणगर तालुका राहुरी इथले प्रवीण गाढे यांची मुलाखत. यानंतर याच कार्यक्रमात मशागतीसाठी सुधारित अवजारं याविषयी मुक्काम कोपर्डी पोस्ट शिंदा तालुका कर्जत इथले सचिन बबन सुद्रिक यांची मुलाखत आम्ही प्रसारित करू. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. 7:15 मिश्र संगीत. 8:35 सुगम संगीत. 9:00 निर्मला बाळकृष्ण परांजपे यांनी सादर केलेलं वारकरी सांप्रदायिक कीर्तन. 9:30 कार्यक्रम एक फिल्म. आजचा चित्रपट आहे जब प्यार किस्से से होता है. संकलन आणि निवेदन सारिका साळवी यांचं. आणि 10:00 कार्यक्रम रजनीगंधा. श्रोते हो, याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळेला सहक्षेपित होतील. ही होती रूपरेषा आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची.

0: श्रोतेहो, आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 6:40 झाले. ऐकूया कार्यक्रम कृषीवाणी. यामध्ये आज झिरो बजेट अर्थात नैसर्गिक शेती याविषयी माहिती. वाचक स्वर आहे अंकुश जोशी यांचा.
1: मुख्य पिकाचा उत्पादन खर्च आंतरपिकाच्या उत्पन्नातून भरून काढणं आणि मुख्य पीक बोनस पीक म्हणून घेणं म्हणजे झिरो बजेट. कारण या झिरो बजेट मंत्रात पिकांना विकत घेऊन काहीही टाकावं लागत नाही. शेणखत, रासायनिक खत, सूक्ष्म अन्नद्रव्य अजिबात टाकायची नाहीत. किडी, रोग नियंत्रण, संकरित बियाणं अगर कोणत्याही अवजारानं मशागत करायची नाही. संपूर्णतः निसर्गावर अवलंबून शेती करायची. उत्पादन कमी मिळेल, पण जे काही मिळेल ते उत्पादन विषमुक्त, पौष्टिक, उत्कृष्ट चवीचं, स्वादाचं मिळेल. या नैसर्गिक मालाला प्रचंड मागणी असून दुपटीनं भाव मिळतो. जमीन सुपीक, समृद्ध, संपन्न बनते. नैसर्गिक पद्धतीनं पिकवलेलं धान्य खाणाऱ्यांना रोगमुक्त करते. नैसर्गिक शेतीत कार्बन डायऑक्साईड वायू जास्तीत जास्त शोषला जातो, त्यामुळं ग्लोबल वॉर्मिंग, वैश्विक तापमानात घट होते. उत्पादन कमी, पण उत्पन्न नक्कीच जास्त मिळतं. जमीन अन्नपूर्ण आहे, ती सर्व काही पिकांना पुरवते. यांचं मिश्रण म्हणजे जीवामृत तयार करून ते शेतीला पुरवलं पाहिजे, यावर भर दिला आहे. जीवो जीवस्य जीवनम. कीड आणि रोगाचं नियंत्रण 98% निसर्गच करतो. मिश्र पीक पद्धतीमुळे ओलाव्याचं बाष्पीभवन न होता पिकांना मिळतो. ही सगळी निसर्गतत्वे नैसर्गिक शेतीत अंमलात आणली जातात. नैसर्गिक शेतीत उसात 8 फुटांचा पट्टा घेऊन त्या पट्ट्यात चवळी, कांदा, तूर, धणे, गहू ही पिकं, तर बाजरीत कडधान्य, मिरची, रब्बी ज्वारीत हरभरा, खरीप ज्वारीत मूग, चवळी, उडीद, सूर्यफुलात उडीद, हरभरा, कापसात कांदा, उडीद, चवळी, झेंडू, संत्रा, मोसंबी, सीताफळात शेवगा, तूर, मिरची, द्राक्षात चवळी, मिरची, हळद, डाळिंबात शेवगा, मिरची, झेंडू, तुळस, गव्हात मोहरी, धने, केळीत झेंडू, शेवगा, वेलवर्गीय भाज्या, आंब्यात आवळा, शेवगा, तूर, मिरची, कांदा, एरंड, तूर, बाजरी, सोयाबीन अशी पिकं घेतली जातात. म्हणजे नैसर्गिक शेतीत एक मुख्य पीक आणि त्या पिकात 1, 2, 3, 4 आंतरपिकं घेतली जातात. त्यांना मशागत, खत, कीडनाशकं, पाणी पूर्णतः निसर्ग पुरवतो. वरून माणसानं काहीही द्यायचं नाही. निसर्ग शेतीचा दाखला देताना जंगलाचं उदाहरण घेतलं जातं. त्या झाडांना वाढण्यासाठी कोणतीही अन्नद्रव्य वरून पुरवली जात नाहीत. हवा, पाणी, सूर्यशक्ती, अन्नद्रव्य निसर्ग पुरवतो, मानव नाही. मानवाला निर्मिती क्षमता दिलेली नाही. मानव म्हणजे केवळ सहाय्यक आहे. मानव केवळ रूपांतर करू शकतो. तृणधान्य, कडधान्य, फळं केवळ निसर्ग निर्माण करू शकतो. मानव निर्मित एखादा कारखाना करू शकत नाही. नैसर्गिक शेतीची तत्व पटतात, त्यापेक्षा सेंद्रिय शेतीची पद्धत तत्व पटतात. त्याचं मुख्य महत्त्वही कळतं.
0: श्रोतेहो, कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण झिरो बजेट अर्थात नैसर्गिक शेती याविषयी माहिती ऐकलीत. वाचक स्वर होता अंकुश जोशी यांचा. श्रोतेहो, आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.
2: नगर जिल्ह्याच्या दैनंदिन घडामोडीवर आधारित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक दररोज 6:55 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
3: ऐक,
4: काय झालं?
3: अगं, हालचालच करता येत नाहीये. सगळे सांधे दुखतायत. सकाळी सकाळी सगळं अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडलीय.
4: अहो, आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटही सुजली आहेत.
3: हो ना,
4: काही काळजी करू नका. चला बरं, आपण संधिवात तज्ञ डॉक्टर आदित्य देशपांडेंना दाखवू.
3: कुठे भेटतील त्या?
4: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटोलॉजी क्लिनिक, कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर. वेळ 11 to 2.
3: आणि फोन नंबर
4: 93-72-99-29-36.
3: 93-72-99-29-36.
0: सकाळचे ठीक 7:17. ऐकूया

0: ಬೇಂದ್ರೆ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಆರೋಗ್ಯಂ ಧನ ಸಂಪದ.
1: ಬೇಂದ್ರೆ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಆರೋಗ್ಯಂ ಧನಸಂಪದ ಯಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮಾಚೆ ಪ್ರಾಯೋಜಕ ಆಹೆ. ವಂಧ್ಯತ್ವ ನಿವಾರಣಾಸಾಠಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರಾತಿಲ್ ಸರ್ವಾತ್ ಕಮಿ ದರಾತ್ ಟೆಸ್ಟ್ ಟ್ಯೂಬ್ ಬೇಬಿ ಸುವಿಧಾ ದೇಣಾರೆ ಬೇಂದ್ರೆ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಆಣಿ ಟೆಸ್ಟ್ ಟ್ಯೂಬ್ ಬೇಬಿ ಸೆಂಟರ್, ಗೋಗಾದೇವ್ ಮಂದಿರ ಮಾಗೆ, ಲಾಲ್ಟಾಕಿ ರೋಡ್, ಅಹಿಲ್ಯಾನಗರ್.
2: सावधान, गर्भाशयाच्या सर्वच तक्रारींसाठी गर्भाशय काढून टाकणं चुकीचं आहे. तसंच वंध्यत्व असणाऱ्या सर्वच जोडप्यांनी टेस्ट ट्यूब बेबीची ट्रीटमेंट घेण्याची गरज नाही.
1: ऍडव्हान्स लॅप्रोस्कोपिक सर्जरी, IVF तंत्रज्ञान, वंध्यत्व निवारण, वेदनारहित प्रसूतीसाठी बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
0: कार्यक्रमात आज रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला.
3: श्रोते हो नमस्कार. रजोनिवृत्ती ही स्त्रीच्या आयुष्यातील पुढील सुंदर वळणाची एक सुरुवातच असते, हा शेवट नव्हे. स्त्रीच्या आयुष्यातील हा महत्त्वाचा नैसर्गिक टप्पा आहे. आता मेनोपॉज म्हणजे काय तर स्त्रीची जी पाळी असते ती एका क्षणाला थांबते, पण ती थांबण्याच्या अगोदरचा काळ, ती थांबल्यावरचा काळ आणि थांबल्यानंतरचा काळ हा खूप महत्त्वाचा असतो, आणि त्याबद्दल आपण काही माहिती जाणून घेणार आहोत. मेनार्की म्हणजे जेव्हा स्त्रीच्या आयुष्यामध्ये पाळी सुरू होते ते जे वय असतं ते साधारण पूर्वी 13 ते 14 होतं, जे आता खूप मागे आलेलं आहे ते 10 ते 12 झालेलं आहे. त्याप्रमाणेच मेनोपॉजचा पण काळ मागे सरकलेला आहे, आता तो 45 ते 50 पर्यंत आलेला आहे. जर आयुष्य खूप छान पद्धतीने स्त्रीने घालवलं असेल तर कदाचित तिचा मेनोपॉजचा काळ थोडासा पुढेही जाऊ शकतो. आता मेनोपॉज म्हणजे काय की जेव्हा पाळी सलग 12 महिने येत नाही त्यावेळेला त्याला आपण मेनोपॉज म्हणून डिक्लेअर करतो. 12 महिने एकदाही त्या स्त्रीला पाळी आलेली नाही पाहिजे. 6 महिन्यानंतर जर पाळी आली नाही तर डॉक्टरला जाऊन कन्सल्ट करणं गरजेचं असतं, त्याप्रमाणे डॉक्टर तुम्हाला सांगतात. मेनोपॉजमध्ये म्हणजे रजोनिवृत्तीमध्ये 2 प्रकार असतात, एक तर नैसर्गिक असतं आणि अनैसर्गिक म्हणजे प्रेरित आर्टिफिशियल मेनोपॉज. जेव्हा आर्टिफिशियल मेनोपॉज म्हणजे काय की जेव्हा रजोनिवृत्ती काळाच्या भरपूर आधीच येते, जेणेकरून जसं काही ऑपरेशन झालं असेल, गर्भाशयाची पिशवी काढून टाकली असेल, किंवा रेडिएशन्स कॅन्सरची काही ट्रीटमेंट असते, किमोथेरपी असते, त्यामुळे पण पाळी लवकर जाण्याची शक्यता असते. आणि कधी कधी जेनेटिक पण असतं, म्हणजे अनुवंशिक पण असतं. आता नैसर्गिक ह्याच्यामध्ये की जे आपल्या अंडाशयामध्ये जे अंडी तयार होत असतात ती अंडी तयार व्हायची कमी होतात, आणि नंतर मग हार्मोन्स पण कमी होतात, आणि आपोआप नैसर्गिक टप्पा त्या स्त्रीच्या आयुष्यामध्ये येतो. आता ह्याच्यामध्ये पण आपण बघायला गेलं तर रजोनिवृत्तीचा आधीचा काळ, त्याला आपण पेरीमेनोपॉज म्हणतो. पेरीमेनोपॉज म्हणजे त्यावेळेला कधी कधी पाळी अनियमित होते, म्हणजे साधारण पाळी 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी अशी यायला लागते. कधी कधी पाळीचा फ्लो कमी जास्त होतो, खूप जास्त जाऊ शकतं, कधी कमी जाऊ शकतं. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आणि काही आपली लक्षणं असतात, बरीच लक्षणं आहेत ती आपल्याला आधी दिसून येतात, हे सगळं पेरीमेनोपॉजमध्ये होतं. त्यामुळे त्याही पिरियडमध्ये स्त्रीने घाबरून जाण्याची गरज नसते, डॉक्टरांना दाखवणं गरजेचं असतं. मेनोपॉज म्हणजे जेव्हा ती रजोनिवृत्ती या फेजमध्ये येते त्यावेळेची जी लक्षणं असतात ती पण फार वेगळी असतात, आणि ती पण स्त्रीने जर आपली काळजी व्यवस्थित घेतली तर त्याच्यातनंही स्त्री पुढे जाऊ शकते. मग
0: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात आताच आपण रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकलात. ही निर्मिती होती आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची.
1: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते. वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
0: श्रोते हो, 100.1 मेगाहर्ट्झवर आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
2: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
1: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
2: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
1: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.

0: आजचे 6:50 झालेत, ऐकूया कार्यक्रम त्रिमुखे हॉस्पिटल परिसर।
1: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड मार्केट यार्ड, अहिल्यानगर। पूर्ण वेळ हृदयरोग आणि फुफ्फुस रोग तज्ञ एकाच छताखाली त्रिमुखे हॉस्पिटल।
2: पल्मोनरी फंक्शन टेस्ट, दुर्बिणीद्वारे फुफ्फुस आणि श्वसन मार्गाची तपासणी, टीबी, दमा, निमोनिया, फुफ्फुसाचा कर्करोग यासारख्या आजारांच्या अत्याधुनिक उपचारासाठी छाती रोग तज्ञ डॉक्टर प्रणाली त्रिमुखे यांचं त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, अहिल्यानगर। संपर्क 94-222-80-380।
0: कार्यक्रमात आज सृष्टी रसायन आणि आपण याविषयी रसायनशास्त्राच्या प्राध्यापक तनुजा परुळेकर यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत, आज भाग पहिला।
3: श्रोत्यांनो नमस्कार।
4: मॅडम, सगळ्यात पहिले कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऍसिड रेन ही जी काही संकल्पना आहे ती आम्हाला थोडी समजून सांगा।
3: हो, तर आम्ल वर्षण किंवा ऍसिड रेन, आम्ल वर्षण, ऍसिड रेन, आम्ल पर्जन्य ही नावं एकच। मग आता आम्ल वर्षण म्हणजे काय? तर वृष्टीजलात काही प्रमाणात आम्ल असतेच, म्हणजे जेव्हा पाऊस पडतो तेव्हा तो ऍसिडिक असतोच, कारण वातावरणातील कार्बन डायऑक्साईड हा वायू काही प्रमाणात मिसळलेला असतो। कार्बनिक आम्ल हे वर्षणातून जमिनीवर येते, मात्र त्याचे सामू किंवा पी एच मूल्य हे 5.6 असल्याने ते हानिकारक ठरत नाही। पण असा कोणताही पर्जन्य प्रकार, पाऊस, बर्फ, धुकं किंवा अगदी शुष्क अवक्षेपण, ज्यामध्ये आम्लीकरण करणाऱ्या संयुगांची पातळी वाढलेली असते, प्रामुख्याने सल्फ्युरिक आम्ल आणि नायट्रिक आम्ल, ज्यामुळे पाण्याचे पी एच मूल्य नैसर्गिक आधार रेषा, जी आपण मगाशी 5.6 म्हटली, त्याच्यापेक्षा खाली असते। आम्लवर्षणामुळे वनस्पती, प्राणी, मृदा, विविध वस्तू, वास्तुशिल्प आणि मानवी आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम होतात। मग आता हे दुष्परिणाम कोणते? तर जंगलांवरती आम्ल पर्जन्याचा होणारा परिणाम हा तात्काळ किंवा अचानक दिसत नाही, तर तो एखाद्या संथ दीर्घकालीन आजारासारखा असतो। म्हणजे पोषक तत्वांचा ऱ्हास, दॅट इज न्यूट्रियंट लीचिंग, आणि विषारी जड धातूंचे सक्रियकरण, हेवी मेटल मोबिलायझेशन। आम्लवर्षणामुळे वनस्पतीच्या प्रकाश संश्लेषण क्रियेवर, म्हणजे फोटोसिंथेसिस, हरितद्रव्य तयार करण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होऊन पानांचा हिरवेपणा कमी होतो, त्यामुळे पाने पिवळी पडून हळूहळू गळून पडतात, कालांतराने त्या वनस्पती नष्ट होतात। वातावरणातील आम्लतेचा अंतिम परिणाम जलप्रणालींवर होतो। आम्लयुक्त पाणी नदी, नाले आणि तलावांमध्ये गेल्यामुळे पाण्याचे आम्लीकरण होतेच, माशांची पुनरुत्पादनाची प्रक्रिया बंद पडते, परिणामी मासे आणि इतर जलचर मरतात, प्लवंगांची, म्हणजे अल्गी ज्याला आपण म्हणतो, त्याची वाढ खुंटते, आणि आम्लवर्षणामुळे नद्या, ओढे, तळी, सरोवर यातील पाणी दूषित होते। पर्यावरणाच्या हानिकारणासोबतच आम्ल निक्षेपण मानवनिर्मित पायाभूत सुविधांचे अतोनात नुकसान करते, त्यामुळे बांधकाम साहित्याचे गंजणे आणि झिजणे अत्यंत वेगाने होते। सिमेंट, कॉन्क्रीट, धातू आणि दगड यावर त्याचा मोठा विपरीत परिणाम होतो। सुनखडी किंवा लाईमस्टोन आणि संगमरवर, मार्बल यासारखे दगड सल्फ्युरिक आम्लात अत्यंत संवेदनशील असतात। या प्रक्रियेमुळे ऐतिहासिक स्मारके, प्राचीन पुतळे आणि शिलालेखांचे कोरीव काम कायमचे पुसून जाऊ शकते।
0: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात आताच आपण सृष्टी रसायन आणि आपण याविषयी रसायनशास्त्राच्या प्राध्यापक तनुजा परुळेकर यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत, आज भाग पहिला प्रसारित करण्यात आला। ही निर्मिती होती आकाशवाणीच्या पुणे केंद्राची।
1: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक होते त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड मार्केट यार्ड, अहिल्यानगर।
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz वर।
1: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्यूमर, मेंदूतील रक्तस्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्यूमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
2: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध।
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर।
5: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये।
6: डॉक्टर विद्या बांगर सांगले यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
5: स्वामी समर्थ मंदिराजवळ, झोपडी कॅन्टीन मागे, अहिल्यानगर।
6: संपर्क 232-29-29।
7: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर

0: सेंटरला भेट द्या.
1: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
0: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्या नगर.
1: फोन नंबर 02412335315.
0: मोबाईल 9604449386.
2: श्रोते हो, सकाळचे 6:55 झालेत. ऐकूया मॅक्युअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक.
3: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणार मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
4: अहिल्यानगर मध्ये जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा आता एकाच छताखाली मॅक केअर हॉस्पिटल मध्ये.
3: अचूक सांधेरोपणासाठी रोबोट,
4: स्तनांच्या गाठींचे अचूक आणि लवकर निदान करण्यासाठी 3D डिजिटल मॅमोग्राफी,
3: अत्याधुनिक तंत्रज्ञानासह मेंदू शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक न्यूरो मायक्रोस्कोप.
4: मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
2: संकलक प्रदीप पेंढारे. नमस्कार. सुरुवातीला आजच्या ठळक घडामोडी. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त चौंडी इथं अभिवादन. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शिवार फेरी आणि नाचणी पीक प्रात्यक्षिकाला श्रीगोंद्यात प्रतिसाद. अहिल्यानगर जिल्ह्यात 3 जूनपर्यंत वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट. अहिल्यानगर महापालिका कर्मचारी सहकारी पतसंस्था सभासदांना 10% लाभांश वाटणार. आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात कर्जत तालुक्यातील थेरगाव ग्रामपंचायत प्रथम. घडामोडी सविस्तर. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंतीनिमित्त जामखेडच्या चौंडी इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाला भेट देत अभिवादन केलं. यावेळी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे तसंच ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे आदी उपस्थित होते. राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या पौष्टिक तृणधान्य प्रकल्पांतर्गत शिवार फेरी आणि नाचणी पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम श्रीगोंदा इथं पार पडला. प्रगतिशील शेतकरी सलीम अत्तार यांच्या नाचणी पिकाच्या प्लॉटवर प्रात्यक्षिक करण्यात आलं. संशोधन संचालक डॉ प्रशांत बोडके यांनी बदलत्या वातावरणात पौष्टिक तृणधान्यांना अनन्यसाधारण महत्व असल्याचं यावेळी सांगितलं. कुलगुरू डॉ विलास खर्चे आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ गोरक्ष ससाणे यांनी प्रशिक्षणासाठी मार्गदर्शन केलं. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार अहिल्यानगर जिल्ह्यात 3 जून या कालावधीत तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट, मध्यम पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता आहे. या कालावधीत जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या कालावधीत नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांनी केलं आहे. अहिल्यानगर महापालिका कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या 114 वार्षिक सर्वसाधारण सभेसमोर सर्व विषय मंजूर करत सभासदांना 10% लाभांश वाटप करण्याचा निर्णय झाल्याची माहिती चेअरमन बाबासाहेब मुद्गल यांनी दिली. व्हॉइस चेअरमन कैलास चौरे, तज्ज्ञ संचालक जितेंद्र सारसर आणि ज्येष्ठ संचालक सतीश ताठे आदी यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात कर्जत तालुक्यातील थेरगाव ग्रामपंचायतीनं प्रथम क्रमांक पटकावला. कर्जतमधील 21 ग्रामपंचायतींचं मूल्यांकन झालं होतं. त्यातील थेरगाव या ग्रामपंचायतीनं बाजी मारल्याची माहिती गटविकास अधिकारी अजिंक्य सूर्यवंशी आणि ग्रामविकास अधिकारी महेश जगताप यांनी दिली आहे. पुन्हा एकदा आजच्या ठळक घडामोडी. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त चौंडी इथं अभिवादन. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शिवार फेरी आणि नाचणी पीक प्रात्यक्षिकाला श्रीगोंद्यात प्रतिसाद. अहिल्यानगर जिल्ह्यात 3 जूनपर्यंत वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट. अहिल्यानगर महापालिका कर्मचारी सहकारी पतसंस्था सभासदांना 10% लाभांश वाटणार. आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात कर्जत तालुक्यातील थेरगाव ग्रामपंचायत प्रथम. याबरोबरच अहिल्यानगर दिनांक मधील घडामोडी संपल्या. नमस्कार.
3: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक होते हजारो

0: रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणारं मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
1: श्रोते हो, आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 7 वाजलेत. ऐकूया आजचा सुविचार. कोणी कौतुक करो किंवा टीका, लाभ आपलाच होतो. कारण कौतुक हे प्रेरणा देतं, तर टीका सुधारण्याची संधी देते. हा होता आजचा सुविचार.
2: शेतकरी बांधवांशी संवाद साधणारा कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर,
3: सोमवार, बुधवार आणि शुक्रवार संध्याकाळी 7:30 ते 8 या वेळेत.
2: शेतकरी बांधवांचं हक्काचं व्यासपीठ, यामध्ये शेतकऱ्यांशी गप्पा, त्यांचे अनुभव, तज्ञांच्या मुलाखती, अर्थात आपल्या शेतकरी बंधू भगिनींसाठी बरंच काही.
4: ऐकायला विसरू नका कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर 100.1 MHz आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून.
1: श्रोते हो, हे एक निवेदन आहे कृषी अदालत या लाईव्ह कार्यक्रमासंबंधी. शेतकरी बंधूंनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी अंतर्गत कृषी अदालत लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवार दिनांक 4 जून 2026 विषय आहे, खरीप हंगाम पीक लागवड तंत्रज्ञान. कार्यक्रमात सहभागी होतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले कृषी विद्या विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर R.M. गेठे, राहता इथले तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे आणि मुक्काम पोस्ट पिंपरी लोकई तालुका राहता इथले प्रगतशील शेतकरी सुभाष विठ्ठल गडगे. लाईव्ह प्रसारणाची वेळ आहे 7:30 ते 8 वाजेपर्यंत. आणि शेतकरी बांधवांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 किंवा 2-42-36-72. श्रोते हो, हे होतं निवेदन कृषी अदालत या लाईव्ह कार्यक्रमासंबंधी.
5: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
6: हो? मग
5: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
6: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
5: का बरं?
6: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीनं केलं बरं का?
5: पण कुठे?
6: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथं आहे.
5: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852.

0: श्रोते हो, मराठी साहित्य विश्वातील एक प्रतिभा संपन्न कवयित्री म्हणजे शांता शेळके. 6 जून हा कवयित्री शांता शेळके यांचा स्मृती दिन. त्या अनुषंगाने 5 जूनच्या फोन गाणी कार्यक्रमात ऐकूयात शांता शेळके यांची तुमच्या आवडीची गाणी. तेव्हा कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणासाठी बुधवार दिनांक 3 जून रोजी संपर्क करा सकाळी 8:15 ते 9:15 या वेळेत. त्यासाठीचे आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 आणि 242-36-72.
1: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
2: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथे अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
1: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
0: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता.
3: यासाठी संपर्क साधायचाय जाहिरात प्रसारण विभाग आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी
0: 02-41-242-76-20 या दूरध्वनी क्रमांकावर.
4: नमस्कार.
5: नमस्कार.
4: राम राम.
6: अस्सलाम वालेकुम.
5: सत श्री अकाल जी.
7: या सर्वांचा अर्थ एकच.
8: शंभरांश एक मेगा हर्ट्स FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, वेळेकडे लक्ष असू द्या. सकाळचे ठीक 7:05 झालेत.
9: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवडती. काहो, खिचडीसाठी

0: साबुदाना कुठला वापरता?
1: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
0: वहिनी पण तुमचा हा कॅमल सुपरफाईन साबुदाणा मिळतो कुठं?
1: भाऊजी कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा तो साबुदाणा लगेच काढून दे.
2: एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
3: श्रोते हो, एक निवेदन आहे हॅलो डॉक्टर या लाईव्ह कार्यक्रमासंबंधी. श्रोते हो, येत्या बुधवारच्या अर्थात 3 जून 2026 हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा विषय आहे स्किझोफ्रेनिया, मानसिक आजार, कारणं, लक्षणं आणि उपचार. या कार्यक्रमात आपल्या शंकांचं निरसन करतील मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे. लाईव्ह प्रसारणाची वेळ आहे 9 ते 10 वाजेपर्यंत आणि संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 0241 242 3174 किंवा 242 36 72. निवेदन संपलं.

श्रोते हो, आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 पुणे केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: मिनिटं आणि 14 सेकंद झाले आहेत. आता थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या.
1: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
2: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
1: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या असतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
3: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
2: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
1: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
3: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
2: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
4: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।

0: अरे अर्धा तास झाला पाणी वाहत आहे, टाकी बंद कर.
1: अर्धा तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा. आजच हा जमा खर्च मांडला नाहीत तर उद्याचा दिवस आणखीन भयंकर असेल.

0: दूर दूर सर्व दूर रानावन रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
0: ऐकूया प्रादेशिक बातम्या।
2: आकाशवाणी पुणे माधुरी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक

बातम्या. ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन, संगीत विश्वावर शोककळा. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त राज्यभरातून अभिवादन. समाजासाठी चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींकडून प्रेरणा घेऊन काम करण्याचं पंतप्रधानांचं मन की बात मधून आवाहन. सात्विक चिराग जोडीला सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद. आयपीएलचं जेतेपद रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाला. आणि राज्याच्या विविध भागात आज पावसाचा अंदाज, मात्र शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, मुख्यमंत्र्यांचा सल्ला. आता सविस्तर बातम्या. भावसंगीतात आपल्या मखमली आणि मधाळ स्वरांनी अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी निधन झालं. त्या 89 वर्षांच्या होत्या. सुमन कल्याणपूर यांच्या निधनानं संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. 28 जानेवारी 1937 या दिवशी अविभाजित भारतातल्या ढाका इथं सुमन कल्याणपूर यांचा जन्म झाला. गायन आणि चित्रकलेची आवड असलेल्या सुमनताईंनी पंडित लक्ष्मणराव अमृते, पंडित केशवराव भोळे, उस्ताद खान अब्दुल रहमान खान आणि पंडित यशवंत देव यांच्याकडून शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं. सुमन हेमाडी या नावानं संगीत क्षेत्रात प्रवेश केलेल्या सुमनताई लग्नानंतर सुमन कल्याणपूर या नावानं प्रसिद्ध झाल्या. 1952 मध्ये ऑल इंडिया रेडिओवर गाण्याची संधी त्यांना मिळाली. केतकीच्या बनीसारखं भावगीत, निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपल्यासारखी अंगाई, कवळण, विरहगीतं, भावगीतं, भक्तिगीतं, बालगीतं अशा वैविध्यपूर्ण मराठी गाण्यांनी त्यांनी एक काळ गाजवला. भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले, गीता दत्त, शमशाद बेगम या गायिकांच्या तारका मंडळात त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं. अजहून आहे बालमा, ठेहरीये होश में आलू, न तुम हमें जानो सारखी असंख्य गाणी गाऊन त्यांनी हिंदी चित्रपट संगीतातही आपला वेगळा ठसा उमटवला. अत्यंत भावपूर्ण आणि मधुर आवाजात त्यांनी मराठी, हिंदीसह विविध भाषांमधली हजारो गाणी अजरामर केली. त्यांच्या आवाजातली सात्विकता आणि भाव रसिक मनाला थेट भिडणारे होते. सुमन सुगंध हे त्यांचं आत्मचरित्र प्रकाशित झालं आहे. संगीतातल्या त्यांच्या अमूल्य योगदानासाठी भारत सरकारनं पद्मभूषणनं तर मध्य प्रदेश सरकारनं लता मंगेशकर पुरस्कारानं त्यांना सन्मानित केलं आहे. भारतीय संगीत क्षेत्रातील दैवी आणि सुरेल सुमन असा स्वर आज शांत झाला अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा अजित पवार यांनी सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशतकोत्तर पहिल्या जयंतीनिमित्त काल राज्यभरात त्यांना अभिवादन करण्यात आलं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईत लोकभवनीत अहिल्यादेवींच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. अहिल्यानगर जिल्ह्यात जामखेड तालुक्यातल्या चौंडी या अहिल्यादेवींच्या जन्मगावी आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यासह अन्य मंत्री आणि आमदार उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या मूल्यांचा प्रसार अहिल्यादेवींनी आपल्या कार्यातून देशभर केला. त्यांच्या विचारांचा वारसा अंगीकारण्याची समाजाला गरज आहे, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी चौंडी इथल्या अभिवादन सभेत केलं. अहिल्यादेवींनी न्यायदानाची भक्कम व्यवस्था उभी केली. महिलांच्या सक्षमीकरणासाठी स्वतंत्र महिला सैन्य तुकडी उभारण्याचा दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेतला अशा शब्दात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आदरांजली वाहिली. सोलापूर शहरात झालेल्या अभिवादन कार्यक्रमात उपस्थितांनी त्यांच्या विचारांचा आणि आदर्श कार्यपद्धतीचा वारसा जतन करण्याचा संकल्प व्यक्त केला. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. देशहितासाठी, समाजहितासाठी असामान्य कार्य करणाऱ्या विविध ठिकाणच्या नागरिकांच्या कार्यातून आपल्याला नवी प्रेरणा मिळते, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मन की बात कार्यक्रमात केलं. समाजासाठी निस्वार्थ वृत्तीने काम करणाऱ्या विविध व्यक्तींचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं ते म्हणाले. कोकणातल्या हापूसप्रमाणेच देशाच्या विविध भागात आढळणाऱ्या आंब्याच्या प्रकारांचा उल्लेख करून त्यांनी आंबा उत्पादनाचा प्रवास गाव खेड्यातून जागतिक बाजारपेठेपर्यंत झाला आहे, असं सांगितलं. आपल्या छंदासाठी वेळ काढणं आणि सतत काहीतरी नवीन शिकत राहणं गरजेचं आहे, असं सांगून विद्यार्थ्यांनी सुट्टीचा उपयोग यासाठी करावा, असं पंतप्रधान म्हणाले. तारांगण पाहायला जाणं किंवा खगोलशास्त्र मंडळाचं

0: सदस्य होणं अशा गोष्टी अवश्य करा असं सांगताना पंतप्रधान म्हणाले,
1: साथियों रात में तारों को निहारना अपने आप में अद्भुत अनुभव होता है। ज्योतिर्विद्या परिसंस्था भी एस्ट्रोनॉमी के सबसे पुराने संस्थानों में से एक है। यहाँ ऑब्जर्वेशनल फैसिलिटीज के साथ साथ बुक्स लाइब्रेरी और टेलीस्कोप लाइब्रेरी की सुविधा भी है। मैं युवाओं से आग्रह करूंगा कि वे किसी एस्ट्रोनॉमी क्लब से जरूर जुड़े और इन छुट्टियों में किसी प्लेनेटेरियम को भी जरूर देखने जाए।
0: पुण्यातील ज्योतिर्विद्या परिसंस्थेचा उल्लेख पंतप्रधानांनी कालच्या भागात केला। याबाबत बोलताना संस्थेचे उपाध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे म्हणाले,
2: 1944 साली स्थापन झालेल्या या संस्थेच्या अगणित सभासदांनी केलेल्या कामाची ही पोचपावतीच म्हणायला लागेल। इंग्रजी राजवटीत खगोलशास्त्राचा अभ्यास अभ्यासक्रमातून काढून टाकल्यामुळे पुण्यातील काही नामवंत लोकांनी एकत्र येऊन ज्योतिर्विद्या परिसंस्थेची स्थापना केली। आकाश दर्शनाचे कार्यक्रम, प्रदर्शने, वेधशाळांच्या अभ्यासशैली, खगोलशास्त्रीय अभ्यास वर्ग अशा अनेक माध्यमातून वर्षभर खगोलशास्त्राचा प्रसार चालू असतो। तसेच निरीक्षणासाठी वेगवेगळ्या दुर्बिणी संस्थेकडे आहेत, पण सभासदांसाठी पुस्तके आणि दुर्बिणी यांची लायब्ररी पण आहे। सभासदांच्या अभ्यासासाठी लोकमान्य टिळकांच्या केसरीवाड्यावरती संस्थेची स्वयंचलित दुर्बीण असून त्यातून रूपविकारी ताऱ्यांची निरीक्षणे घेतली जातात, लघुग्रहांच्या विधानांचीही निरीक्षणे घेतली जातात, त्याचप्रमाणे उल्का वर्षावाची पण निरीक्षणे ज्योतिर्विद्या घेते। ही सगळी निरीक्षणे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठवली जातात, जगभराचे खगोल निरीक्षक त्यांचा वापर करतात।
0: सध्या देशाच्या अनेक भागात कडक उन्हाळ्याची स्थिती आहे, अशा वेळी नागरिकांनी सतत थोडं थोडं पाणी पीत राहावं आणि सरकारनं दिलेल्या मार्गदर्शक सूचना लक्षात ठेवून त्याप्रमाणे राहणीमानात बदल करावा असा सल्ला पंतप्रधानांनी दिला। विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीकरता महायुतीचं जागा वाटप काल ठरलं। भाजपा 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 2 जागा लढवेल। भाजपा नागपूर, अहिल्यानगर, धाराशिव, जळगाव, सोलापूर, लातूर, नांदेड, अमरावती, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि सातारा सांगली या मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवेल, तर शिवसेना ठाणे, नाशिक, परभणी, हिंगोली आणि यवतमाळ या मतदारसंघात निवडणूक लढवणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 2 जागा लढवेल। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारू प्यायल्यानं आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला आहे। या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य सरकारनं याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवला असून तपासासाठी सीआयडीची 5 विशेष पथकं नियुक्त करण्यात आली आहेत। कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातल्या काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे। भारतीय बॅडमिंटनपटू सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीचं जेतेपद मिळवलं। काल झालेल्या अंतिम फेरीच्या सामन्यात सात्विक आणि चिरागनं इंडोनेशियाच्या जोडीचा 18-21, 21-17, 21-16 असा पराभव केला। रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं काल इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल क्रिकेट स्पर्धेचं सलग दुसऱ्या वेळी अजिंक्यपद पटकावलं। अहमदाबाद इथंच अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं गुजरात टायटन्स संघावर 12 चेंडू आणि 5 गडी राखून विजय मिळवला। बंगळुरू संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतल्यावर त्यांच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत गुजरात टायटन्सला 155 धावांवर रोखून धरलं। यात वॉशिंग्टन सुंदरनं केलेल्या नाबाद 50 धावांचा समावेश आहे। विराट कोहलीनं फटकवलेल्या नाबाद 75 धावा निर्णायक ठरल्या। विराटला सामनावीर तर वैभव सूर्यवंशीला मालिकावीर घोषित करण्यात आलं। राज्यात काही भागात आजपासून वादळी पावसाची शक्यता असली तर त्याचा मोसमी पावसाशी कोणताही संबंध नाही, कारण मान्सून अद्याप केरळमध्ये पोहोचलेला नाही, त्यामुळे शेतकरी बांधवांनी मान्सूनपूर्व वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये, योग्य आणि स्थिर पावसाची खात्री झाल्यानंतरच पेरणीचं नियोजन करावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलं। हवामान। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे। शेवटी पुन्हा ठळक बातम्या। ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन, संगीत विश्वावर शोककळा। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त राज्यभरातून अभिवादन। समाजासाठी चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींकडून प्रेरणा घेऊन काम करण्याचं पंतप्रधानांचं मन की बात मधून आवाहन. सात्विक चिराग जोडीला सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं

0: विजेतेपद. आयपीएल जेतेपद रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला. आणि राज्याच्या विविध भागात आज पावसाचा अंदाज, मात्र शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, मुख्यमंत्र्यांचा सल्ला. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: शंभर अंश एक मेगाहर्ट्सवर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 7:20 झालेत. ऐकूया काही निवेदनं.
2: श्रोते हो, आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र म्हणजे आपल्या असंख्य श्रोत्यांशी जोडलं गेलेलं एक विश्वासार्ह रेडिओ माध्यम.
3: ज्ञान, माहिती आणि मनोरंजनासह प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांचा गेल्या 35 हा प्रदीर्घ प्रवास अधिक समृद्ध करत आहोत
2: लवकरच सुरू होणाऱ्या नवीन कार्यक्रमांच्या माध्यमातून. नमस्कार अहिल्यानगर.
3: रुपेरी गाणी, सोनेरी आठवणी,
2: शब्द तरंग, स्नेह संवाद,
3: आहार विहार,
2: अर्थ जगत, सखी विशेष,
3: आदरणीय पाहुण्यांची स्मरणीय गाणी
2: आणि उद्योग जगत, अशा बऱ्याच कार्यक्रमांचं नवीन पर्व घेऊन आम्ही लवकरच येत आहोत आपल्या भेटीला.
3: तेव्हा श्रोते हो, ऐकत रहा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र.
2: 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून.

श्रोते हो एक आठवण आजच्या काही ठळक कार्यक्रमांची. आज सकाळी 10:30 कार्यक्रम आमच्या संग्रहातून. यामध्ये आज थोर संत परंपरा याविषयी आपण ऐकू शकाल. कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रदीप हलसगेकर.

श्रोते हो, आज रात्री 9 वाजता निर्मला बाळकृष्ण परांजपे यांनी सादर केलेलं वारकरी सांप्रदायिक कीर्तन आपण ऐकू शकाल. कार्यक्रमाची वेळ आहे आज रात्री 9 वाजता.

0: देवाची पंढरी। शेतकरी बांधवांना हवा हवासा वाटणारा कार्यक्रम म्हणजे आमचं शेत आमचा परिसर।
1: होय, या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतीशी निगडीत महत्त्वाची माहिती वेगवेगळ्या पद्धतीनं
0: अगदी शेतकऱ्यांच्या भाषेतच प्रसारित होणारा कार्यक्रम
1: आमचं शेत आमचा परिसर।
0: शेती दुग्ध व्यवसाय शेतकऱ्यांसाठी शासनाच्या विविध योजना याविषयी माहिती देणारे कार्यक्रम
1: आणि थेट प्रसारित होणारा हॅलो बळीराजा सारखा कार्यक्रम शेतकरी बांधवांचे मार्गदर्शक बनले आहेत।
0: श्रोते हो, अशा या शेतकरी बांधवांसाठी असलेल्या कार्यक्रमात आपल्यापैकी काहींनी स्वतः तयार केलेली
1: आणि कृषी विभागाची मान्यता असलेली सेंद्रिय खत, जैविक कीटकनाशक,
0: निर्माण केलेली रोपवाटिका, पशुसंवर्धन, दुग्ध विकास, शेतीपूरक व्यवसाय, शेती अवजार,
1: खत, बियाणे, कीटकनाशक, शेतीशी निगडीत छोटे मोठे उद्योगधंदे
0: याविषयीची माहिती अगदी कमी खर्चात पोहोचवू शकता।
1: तसंच आपल्या मालाची जाहिरात लोकांपर्यंत घराघरात नेऊ शकता।
0: एवढंच नाही तर या शेती कार्यक्रमाचे प्रायोजक बना आणि आपल्या उत्पादनाची ओळख लोकांना करून द्या।
1: यासाठी प्रत्यक्ष भेटा किंवा आकाशवाणीच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा।
0: फोन 242-76-20 आणि 242-32-88।
2: शंभर अंश एक मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे। श्रोते हो, यानंतर ठीक 7:25 ऐकूया दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून।
3: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आमची या

नंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 होत आहेत. प्रसारित करत आहोत दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मागच्या भागात आपण दिलखुलास कार्यक्रमातून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारण, उपचार या महत्वपूर्ण विषयांवर दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून माहिती जाणून घेत होतो. आजही आपण हा संवाद असाच पुढे सुरू ठेवणार आहोत. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत.
1: डॉक्टर, एखादा पेशंट तुमच्याकडे आला आणि तुम्ही त्याचं मुखाचं आरोग्य बघितल्यानंतर तुम्हाला लगेच समजत असेल की हे कॅन्सरकडे जाणारं लक्षण आहे, तर पहिल्या स्टेज मधला किंवा दुसऱ्या स्टेज मधला किंवा तिसऱ्या स्टेज मधला हे तुम्ही कसं काय पडता येता?
2: मी असं समजवतो पेशंटला, हे स्टेज आहे ना, हे डॉक्टरचं लँग्वेज आहे. जर एक डॉक्टरला दुसरा डॉक्टर सांगायचं आहे की हा बिमारी कुठपर्यंत पोहोचलेला आहे आणि शॉर्ट संक्षेप सांगायचं तर आपण स्टेजचा प्रक्रिया वापरतो. मी का सांगतोय, कारण की आपल्या भारतामध्ये मोर देन 70% स्टेज फोर आहे. आणि एकदा मी तुम्हाला सांगितलं की स्टेज फोर कॅन्सर आहे, मनो ही सायकोलॉजी असते ती एकदम म्हणजे कॅन्सर म्हणजे डेथ असं लोकांना असं
1: वाटतं. कॅन्सर या शब्दालाच लोक पहिल्यांदा घाबरतात.
2: त्यामुळे हे जे स्टेज असतात ना, हे डॉक्टर कम्युनिकेशन लँग्वेज आहे, त्याचं जास्त आपल्याला इम्पॅक्ट डोक्यामध्ये आपल्याला नाही करायचं आहे. आपण कसं समजतो की स्टेज वन, स्टेज टू, स्टेज थ्री, स्टेज फोर आहे, जे डिफरंट टेक्निकल त्यामध्ये पॉइंट असतात. तर 2 सेंटीमीटर जास्त आहे तर स्टेज टू आहे, 2 सेंटीमीटर कम आहे स्टेज ओल कॅन्सर मध्ये. जर तोंडामध्ये कॅन्सर आहे आणि गळ्यामध्ये गाठ पसरलेली आहे तर ते स्टेज थ्री आहे. तोंडामध्ये आहे, हरड्यामध्ये घुसलेले आहेत तर ते स्टेज फोर आहेत. करेक्ट. पण स्टेज फोर म्हणजे ट्रीटमेंट नाही असं नाही, आपण ट्रीटमेंट चांगल्या पर्यंत करू शकतो. स्टेज वन मध्ये 90% ऑफ ऑल दी ओरल कॅन्सर्स आर क्युरेबल, दे विल लिव्ह अ नॉर्मल लाईफ. ओके. अँड इवन स्टेज फोर 60% ऑफ ऑल दीज कॅन्सर्स दे कॅन लिव्ह अ नॉर्मल लाईफ.
1: पेशंटला समुपदेशनाची गरज असते जेव्हा खर तर कॅन्सर हा शब्द तुमच्याकडून ऐकला जातो की तुम्हाला कॅन्सर झालाय, तेव्हा खर तर पेशंट खूप कोलॅप्स होतो. कारण का पैशांचा खेळ तिथे असतो, पुन्हा आपली म्हणजे तुम्ही सुरुवातीला सांगितलं तसं कुटुंब सगळं त्याचं उद्ध्वस्त होणार असतं, कारण तो कमावता माणूस असतो. तर त्याला समुपदेशनाची, त्याला धीर देण्याची ऍज अ डॉक्टर म्हणून तुम्ही जबाबदारी निभावता.
2: येस. आणि मला कुणीतरी सांगितलंय की जे पण इंग्लिश मध्ये स्टेटमेंट बट च्या आधी येतो तो आदमी दुर्लक्ष करतो आणि बट चा नंतर येतो तो बरोबर त्याला स्ट्रेस देतो. एक्झाम्पल, तुम्हाला कॅन्सर, यू हॅव कॅन्सर बट इट इज क्युरेबल. तर आपण हे इन्फॉर्मेशन त्याला दिली की तुम्हाला कॅन्सर आहे पण स्ट्रेस इज ऑन क्युरेबल, तुम्हाला पूर्णपणे ठीक करता येणार. आणि आपल्या इंडियामध्ये ही चांगली गोष्ट काय आहे की आपल्याकडे सोशल सपोर्ट खूप चांगली आहे. आजही माझ्याकडे पेशंट येतो त्याच्या बरोबर 4 लोक उभे राहतात. फर्स्ट ओपीडीला 4 उभे राहतात, ऑपरेशनला 10 उभे राहतात, ऑपरेशन नंतर 2-3 लोक असतात. ऍज कम्पेअर्ड टू जे वेस्टर्न वर्ल्ड, त्यामध्ये कोणीही नसतो, खूप कमी लोक असतात सोशल. तर आपल्या भारतामध्ये सोशल सपोर्ट खूप चांगला आहे आणि सोशल सपोर्ट प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल तुमच्या सर्व्हायवल मध्ये, तुमच्या ट्रीटमेंट मध्ये, तुमच्या कॉम्प्लिकेशन मध्ये. सोशल सपोर्ट लागते, तुमचा धीर लागतो की तुम्हाला हे एक्झाम आहे, एक्झामची प्रिपरेशन करायची आहे, एक्झाम पास करायची आहे आणि त्यानंतर मजा करायची आहे. हे सिम्पल लँग्वेज मी पेशंटला सांगतो. हे बोलणं आसान आहे, आय अग्री, पण आपल्याला ह्याच प्रकारेच लोकांना दर दिवशी, दर हफ्ते त्यांना आपला सपोर्ट करावा लागतो. हे मोटिवेट

0: मोटिवेशन नाही आहे,
1: धीर देणं
0: हे डिसिप्लिन आहे. मोटिवेशन म्हणजे एक दिवस आपण सांगतो काय नाही होऊन जाणार आणि सेकंड थर्ड दिवस तुम्ही आहेच नाही, असं नाही आहे. आपल्याला रोज त्याला मोटिवेशन करावं लागणार, त्याला डिसिप्लिन करावं लागणार.
1: नक्कीच. डॉक्टर, असं काही आहे का की अगदी मला काहीतरी तोंडामध्ये दिसलंय आणि मी तुमच्याकडे आले असं क्विक येणारे पेशंट्स आहेत का की फार कमी आहेत? आता तुम्ही म्हणालात की बऱ्याच लोकांमध्ये स्टेज 4 पर्यंत कॅन्सर गेलेला असतो मुखाचा आणि तेव्हा लोक तुमच्याकडे येतात, तर ही जी जागरूकता आहे ती थोडी कमी आहे का लोकांमध्ये?
0: जागरूकता कमी आहे, त्याला आपण अवेअरनेस म्हणतो. 3 एज इम्पॉर्टंट आहे प्रिव्हेंशन मध्ये आणि ट्रीटमेंट मध्ये. फर्स्ट इज अलर्टनेस, म्हणजे तुम्हाला माहीत नाही तुमच्या तोंडामध्ये कॅन्सर आहे. असे लोक असतात, मला माहीत नाहीये, पेन होत नाही, दर्द होत नाही, त्यामुळे मला माहीत नाही की अल्सर्स आहेत. पण जेव्हा एकदा एखादा वेळी तुम्ही डेंटिस्टकडे गेला तुम्ही सांगितलं की अल्सर आहे तुमच्याकडे तोंडामध्ये, तेव्हा तुमचं ध्यान जातो की तिथे अल्सर आहे. सेकंड इज ऍक्सेसिबिलिटी, तुम्हाला तुमच्याकडे अल्सर आहे पण कोणाला दाखवायचं मला कळत नाहीये. ऍव्हरेज स्टडीमध्ये आपल्याला सांगितलंय की एक पेशंटला 100 किलोमीटर ट्रॅव्हल करायला लागतो कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी. ऍव्हरेज इट कॅन बी 1000 किलोमीटर्स. जेव्हा मी टाटा हॉस्पिटलला होतो, लोक यूपी, बिहार, वेस्ट बंगाल तिथून यायचे. तर ऍक्सेसिबिलिटी हे आता चांगलं झालं आहे ॲज कम्पेअर टू प्रिव्हियसली. जेव्हा टाटा 10 वर्ष आधी मी टाटाला होतो, आता ऍक्सेसिबिलिटी वाढलेली आहे पण तरी पण ऍव्हरेज 100 किलोमीटर्स. थर्ड इज अफोर्डेबिलिटी, वी आर स्टील डेव्हलपिंग कंट्री. आपल्याकडे टाटा मेमोरियल सेंटर सारखे सेंटर्स आहेत पण एकदम रुरल एरियामध्ये नाही आहे. मुंबईमध्ये आहे, वाराणसीमध्ये आहे, वायझॅग मध्ये आहे, त्यानंतर खासगी हॉस्पिटल्स आहेत. पण जे लो सोशिओ इकॉनॉमिक जे पेशंट असतात, राशन कार्ड केसरी असतो, ते कुठे जाणार? त्यासाठी आपण हे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स आहेत, त्यामध्येही आपण आपला सेवा देतो, तिथे आपण ओपीडी करतो आणि सर्जरीही करतो.
1: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर, आता तुम्ही जे आपण मगासपासून बोलतोय की आपल्या तोंडामध्ये अल्सर होतो, असे चट्टे दिसायला लागतात, असा एखादा छोटासा, आणि तुम्हीच आता सांगितलं की लोकांना खरं तर कळत नाही की आपण नेमकं कोणाकडे जायचं, तर आम्हाला हे सांगा की असा काही चट्टा दिसला तर आपल्या फॅमिली डॉक्टरकडे किंवा नेमकं कोणाकडे आपण जायचं?
0: तो फर्स्ट स्टॉप विल बी डेंटिस्ट.
1: अच्छा.
0: कारण की आहे ना, 0.05% ऑफ ऑल दी अल्सर्स आर कॅन्सर. म्हणजे नॉर्मली तो कॅन्सर नसतो, त्यामुळे आपण डायरेक्टली कॅन्सरकडे जायचं नाही, पहिले डेंटिस्टकडे जायचं, तो एकदा बघणार, त्याला कळणार की हे कोणता कॅन्सरचा प्रकार आहे, कोणता कॅन्सरचा प्रकार नाही आहे. 2 हफ्ते तो थांबणार अल्सर ठीक होण्यासाठी. त्यांनी ठीक होत नाही, त्यानंतर आपण पुढे एस्केलेट करू शकतो. आपल्याकडे गव्हर्नमेंट हॉस्पिटल, टाटा हॉस्पिटल आहे, आपल्याकडे जे जे हॉस्पिटल आहे, सायन हॉस्पिटल आहे, हे सगळे गव्हर्नमेंट हॉस्पिटल कॅन्सर मध्ये स्पेशल स्पेशलिस्ट असतात, त्यांच्याकडे आपण जाऊन दाखवू शकतो. पण फर्स्ट स्टॉप विल बी डेंटिस्ट ऑर अ फॅमिली फिजिशियन.
1: अच्छा. डॉक्टर, मला सांगा की तुमच्याकडे पेशंट आला, डिटेक्ट झाला कॅन्सर, त्याच्यानंतर तुमची उपचार पद्धती काय होते? जर आता आपण म्हणालात की एखादा चट्टा आहे आणि तो अगदी सुरुवात आहे कॅन्सरची, अशा पेशंटना तुम्ही उपचार पद्धती काय वापरता किंवा त्याच्या पुढे गेला असेल, जसं तुमच्या भाषेमध्ये स्टेज 3 किंवा 4 गेला असेल, तर त्यांच्यासाठी उपचार पद्धती काय असते?
0: पहिले आपल्याला फर्स्ट आपल्याला हे डिफाईन करायचं की त्यामध्ये कॅन्सर आहे. आमची जजमेंट आणि आमची एक्सपिरियन्स किती असला तरी पण तो डॉक्युमेंटेशनला पुरा पडत नाही, तर त्यामुळे आपल्याला त्याला बायोप्सी करावी लागते. आपल्याला वाटतं की हे अल्सर आहे, आपल्याला वाटतं की हे कॅन्सर निघू शकतो, more than 50% वी गो फॉर बायोप्सी. बायोप्सी म्हणजे काय असतं? छोटा तुकडा काढतो आपण आणि तो तपासणीसाठी पाठवतो, आणि जे पॅथोलॉजिस्ट असतात ते मायक्रोस्कोपच्या खाली त्याला बघतात आणि त्यामुळे आपल्याला कळतं की त्यामध्ये कॅन्सर आहे की नाही. तर कॅन्सर असला तर नेक्स्ट स्टेप इज तो पसरलेला आहे का, त्यासाठी आपण सिटी स्कॅन किंवा पेट स्कॅन करतो. जर स्टेज 1, 2, 3 असेल तर आपण सिटी स्कॅन करतो. आपल्याला वाटलं स्टेज 4 आहे, अजून कुठे पसरलेला असेल तर आपण पेट स्कॅन करतो, कारण की ट्रीटमेंट सगळ्यामध्ये चेंज होते.
1: बरोबर. तो पसरतो म्हणजे कुठे कुठे डॉक्टर पसरतो, काय अफेक्ट, बाकीचे अवयव काय अफेक्ट होतात त्याच्यामुळे?
0: जर ओरल कॅव्हिटी आणि हेड नेक कॅन्सर असला तर फर्स्ट नेक मध्ये तुम्हाला गाठी आढळणार.
1: अच्छा.
0: गाठी मोठे मोठे होणार. एक्झाम्पल, तुमचे दात खराब आहे तरी पण तुमचं गाठ मोठा होणार. हे जे गाठ असतात ना, ते फिल्टर असतात, तुम्हाला तुमच्या इन्फेक्शनला कॅन्सरला पकडतात आणि त्याला पसरू देत नाही. करेक्ट. पण आफ्टर सम टाइम त्यामध्ये तो कॅन्सर घर बनवतो.
1: अच्छा.
0: आणि तो मोठा होतो.
1: थायरॉइड ग्रंथी डॉक्टर म्हणताय तुम्ही, त्या वेगळ्या आहेत?
0: लिम्फ नोड्स, इंग्लिशमध्ये लिम्फ नोड्स म्हणतो आपण. गाठी गाठी असतात, 30-40 गाठी असतात एक साइड मध्ये.
1: त्या प्रत्येकाच्या गळ्यामध्ये?
0: तुमच्या माझ्याकडे. अच्छा. ते फिल्टर आहेत, इन्फेक्शन स्प्रेड.

0: स्टॉप करण्यासाठी, इव्हन कॅन्सर स्प्रेड स्टॉप करण्यासाठी. पण एक वेळानंतर कॅन्सर हावी होतो आणि त्यामध्ये घर बनवतो तो मोठा होतो. त्यामुळे इथे सगळे गाठी आपल्याला जर तुम्ही हात लावला तर कडक कडक गाठ्या जातात.
1: अच्छा, मग त्या गाठी काय दिसतात म्हणजे कॅन्सर पेशंट मध्ये?

0: आपण कॅन्सर स्प्रेड स्टॉप करण्यासाठी, पण एक वेळानंतर कॅन्सर हावी होतो आणि त्यामध्ये घर बनवतो, तो मोठा होतो. त्यामुळे इथे सगळे गाठी आपल्याला जर तुम्ही हात लावला तर कडक कडक गाठी आढळतात.
1: अच्छा, मग त्या गाठी काय दिसतात, म्हणजे कॅन्सर पेशंट मध्ये काय होतं नेमकं?
0: तर बाहेरून तुम्हाला असं काही समजणार नाही, पण स्वतः तुम्हाला समजणार की गाठी मला आलेली आहे, कडक गाठी आहे, हलत नाही आहे, पेन करत नाही, पण फक्त गाठी असतात.
1: अच्छा,
0: हा, आणि ते ग्रो होतात.
1: बरोबर.
0: अँड नेक्स्ट स्टॉप इज लंग्स. इथून नेक्स्ट स्टॉप सर, तर गाठीच्या ऐवजी मोस्ट कॉमन डिस्टेंट मेटास्टेसिस, आपला टेक्निकल वर्ड आहे, म्हणजे जर तोंडामध्ये कॅन्सर आहे तर अजून कुठे पसरलेल, तर फर्स्ट स्टॉप इज लंग्स आफ्टर नोट्स. तर लंग्स मध्ये जर बिमारी गेली तर तो स्टेज 4 आणि अबव्ह झाला.
1: आपल्या श्वासनलिकेला काही त्रास होतो या कॅन्सरचा?
0: ओल्ड कॅन्सर नाही होत, पण श्वासनलिकाचे डिफरंट कॅन्सर असतात. लॅरेंजियल कॅन्सर आपण म्हणतो, ते वोकल कॉर्ड स्वरयंत्र असतात, त्यामध्ये येतं. त्यामध्ये आलं तर आपला स्वरयंत्रही कधी कधी काढावा लागतो. आता नवीन प्रकार आहे, त्यामध्ये किमो आणि रेडिएशन दिलं तरी पण तो चांगला होतो.
1: अच्छा, आणि मग त्याच्या पुढची उपचार पद्धती तुमची काय असते? आता तुम्ही केमो म्हणालात, तर केमोलाही लोक खूप घाबरतात, खरं तर खूप पेनफुल असतं असंही म्हटलं जातं, तर काय नेमकं आहे?
0: पहिले आपण बायोप्सी करतो हे कळायला की कॅन्सर आहे की नाही. जर कळलं कॅन्सर आहे, आपण सिटी स्कॅन पेट स्कॅन करतो, त्यावर अवलंबून आहे पुढची ट्रीटमेंट. जर हे फक्त लोकल इथेच आहे, अजून कुठे पसरलेला नाही, तर आपण सर्जरी करून त्याला काढून टाकतो. इथे आहे आणि फक्त गळ्यामध्ये पसरलं आहे तरी पण आपण काढतो आणि गळ्याची गाठी काढतो आणि ते होऊन त्याला की मोस्टली रेडिएशन किमोची गरज नसते ओल्ड कॅन्सरमध्ये. जर ते पसरलेलं अजून कुठे आहे, म्हणजे लंग मध्ये गेलेलं आहे, बॅक स्पाइन मध्ये गेलेलं आहे, तर आपण त्याला किमो द्यावं लागतो आणि त्यावेळी आपण ते क्युरेटिव्ह नसतं.
1: अच्छा, श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारणं, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना या विषयांच्या अनुषंगाने माहिती जाणून घेत आहोत. परंतु विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद पुढे असाच सुरू ठेवणार आहोत. तर श्रोते हो, तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. 100.1 MHz हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र.
2: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर म्हणजे
3: जिल्ह्याच्या चारही दिशांना लाखो लोकांपर्यंत सहजपणे पोहोचणार प्रभावी रेडिओ माध्यम.
2: आकाशवाणी अहिल्यानगर म्हणजे
4: ज्ञान, माहिती आणि मनोरंजनासह सर्वात विश्वासार्ह बातम्या आणि माहितीचं साधन.
2: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र म्हणजे
3: जिल्ह्यात सर्वात प्रभावशाली आणि शक्तिशाली प्रक्षेपक.
2: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपण ऐकू शकता जगभरात कुठेही.
5: आजच्या डिजिटल युगामध्ये आकाशवाणी सोबत राहणं झालंय अगदी सोपं.
6: न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपच्या माध्यमातून आता आपण आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम ऐकू शकता अगदी जगभरात कुठेही.
7: आपल्याला फक्त इतकंच करायचंय, आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअर मध्ये जाऊन न्यूज ऑन AIR हे ऍप डाउनलोड करायचंय.
6: ऍप ओपन केल्यानंतर हिरव्या रंगाच्या रेडिओ आयकॉन वर क्लिक करायचं.
5: बस त्यानंतर देशभरातल्या 100 पेक्षा जास्त रेडिओ चॅनल्सच्या कार्यक्रमांचा आपण सहज आनंद घेऊ शकता.
7: मग वाट कसली पाहताय, लगेचच आपल्या मोबाईलवर न्यूज ऑन AIR हे ऍप डाउनलोड करा आणि जगभरात कुठेही आकाशवाणी सोबत कनेक्ट रहा.
8: आकाशवाणी आता सगळीकडे आपल्या सोबत.
1: श्रोते हो, आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे

0: सकाळचे 7:40 झालेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम एस हॉस्पिटल.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीचे तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्याला नेहमी या कार्यक्रमातनं मार्गदर्शन करत असतात आणि त्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत एस हॉस्पिटलचे डॉक्टर सुरेश पाटणकर सर. नमस्कार सर.
3: नमस्कार.
2: आणि डॉक्टर सचिन भुजबळ सर. नमस्कार सर.
4: नमस्कार.
2: डॉक्टर सुरेश सर, उन्हाळ्याच्या झळा जाणवायला लागलेल्या आहेत बाहेर आणि या उन्हाळ्यामध्ये प्रचंड वेगवेगळे त्रास आपल्याला होतात, त्याच्यामध्ये मूत्रविकार किंवा किडनी रिलेटेड पण अनेक विकार आपण बघतो, त्याबद्दल आज जाणून घ्यायचंय की उन्हाळ्यात काळजी कशी घ्यावी लोकांनी.
3: फारच महत्वाचा प्रश्न आहे. उन्हाळा येऊही घातलाय आणि तुम्ही म्हटला तसं की ह्या सीझन मध्ये मूत्रविकारांचं प्रमाण खूपच वाढतं आणि अनेक त्रास उद्भवू शकतात, तर त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय ज्याला आपण म्हणतो यासाठी आज आपण सचिन सरांना विचारूयात की काय काळजी घेतली पाहिजे, काय रोग होऊ शकतात.
4: उन्हाळ्यामध्ये मुख्य प्रॉब्लेम जो येतो तो म्हणजे डिहायड्रेशन.
2: अच्छा.
4: स्वेटिंग खूप होतं, घाम खूप येतो आणि त्या प्रमाणात पाण्याचं प्रमाण जे आहे, पाणी पिण्याचं प्रमाण ते कमी असतं आणि त्याच्यामुळे मूत्रविकाराचं प्रमाण जे आहे ते इनफॅक्ट सर्वात जास्त उन्हाळ्यामध्येच येतं.
2: ओके.
4: जसे की पाणी कमी प्यायला गेल्यामुळे कॉन्सन्ट्रेटेड लघवी तयार होते आणि तसेच लघवीला जळजळ होणे हे खूपच कॉमनली बघितलं जातं उन्हाळ्यामध्ये. लघवीच्या वाटेचे इन्फेक्शन ज्याला आपण युरिन ट्रॅक इन्फेक्शन म्हणतो ते खूप कॉमनली आढळलं जातं. तसेच किडनी स्टोन किंवा किडनीचे मूत्रमार्गातले स्टोन याचं प्रमाण पण उन्हाळ्यामध्ये खूप जास्त वाढतं.
2: अच्छा. याबद्दल अजूनही जाणून घेऊयात. तत्पूर्वी श्रोते हो, प्रोस्टेट, किडनी आणि इतर मूत्रविकारांच्या संदर्भात योग्य मार्गदर्शन आणि अत्याधुनिक उपचारांसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीच्या तज्ज्ञ डॉक्टरांना. एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे इथे. संपर्क 895-666-16-39, 895-666-16-39, 8955-666-1639. डॉक्टर सचिन सर, आपण बोलत होतो की उन्हाळ्यामध्ये कुठले कुठले मूत्रविकार होऊ शकतात आणि ते होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी याबद्दल.
4: उन्हाळ्यामध्ये डिहायड्रेशन टाळणे हे सर्वात महत्वाचं आहे. योग्य प्रमाणामध्ये पाणी पिणे हे खूप महत्वाचं आहे. तसेच पाणी सकाळी एकदा पाणी प्यायलं आणि डायरेक्ट संध्याकाळी पाणी प्यायलं असे न करता रेग्युलर इंटरवल्समध्ये योग्य प्रमाणामध्ये पाणी पिणे हे खूप महत्वाचं आहे.
2: ओके.
4: लघवी आपली पाण्यासारखी क्लिअर होणं हे आपलं प्रमाण, पाण्याचं प्रमाण योग्य आहे याचा एक द्योतक आहे.
2: अच्छा.
4: त्याच्यामुळे जर डार्क कलरची लघवी होत असेल तर याचा अर्थ आपलं पाणी पिण्याचं प्रमाण कमी होत आहे. तसेच जसे की सायट्रस फ्रुट्स असतात, जसे की लिंबू सरबत असेल किंवा संत्री, मोसंबी, पायनॅपल, याचा इंटेक जर जास्त असेल तर ते आपल्या शरीरासाठी जास्त फायद्याचं आहे, जेणेकरून युरिन ट्रॅक इन्फेक्शन होण्याचं प्रमाण तसंच किडनी स्टोन होण्याचं प्रमाण हे कमी होतं.
2: अगदी.
4: बऱ्याच वेळेस असं होतं की आपण बाहेरून येतो, खूप गरम झालेलं असतं, घाम आलेला असतो आणि आपण येतो आणि फ्रीजमधल्या थंड पाणी काढतो किंवा कुठल्या तरी कार्बोनेटेड ड्रिंक्स वगैरे घेतो. सो कार्बोनेटेड ड्रिंक्स घेणं हे शक्यतो जेवढं टाळावं, कारण की त्यामुळे सुद्धा स्टोन्स होऊ शकतात किंवा युरिन ट्रॅक इन्फेक्शन होऊ शकतं. जे नैसर्गिक ज्युसेस आहेत किंवा फ्रुट्स आहेत, जसं कलिंगड असेल, संत्री, मोसंबी, लिंबू सरबत म्हणा, शाळ म्हणा, हे जेवढं आपण जास्त घेऊ तेवढं आपल्या शरीराला फायद्याचं आहे.
2: नक्कीच. डॉक्टर सुरेश सर, शेवटची टिप तुम्ही काय द्याल?
3: जसं डॉक्टर सचिनने सांगितलं, किडनीचं जीवन हे जीवन म्हणजे जल, त्याच्यामुळे त्याचं जास्त असं प्रमाणात उपयोग करणं हे खूप महत्वाचं आहे.
2: अगदी खरंय. म्हणूनच श्रोते हो, जे घ्याल ते हेल्दी घ्या, पाणी जास्त प्या आणि ज्युसी फ्रूट जास्त खा असं सरांनी सांगितलंय, जेणेकरून तुम्ही स्वतःला उन्हाळ्याच्या विकारांपासून वाचवू शकता. याबद्दलचाच हा सगळा एपिसोड आपण यापुढेही करणार आहोत. अशा योग्य सल्ल्यांसाठी आणि छान अशा माहितीसाठी नक्की ऐका आमचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
3: नमस्कार.
2: श्रोते हो, प्रोस्टेट, किडनी आणि इतर मूत्रविकारांच्या संदर्भात योग्य मार्गदर्शन आणि अत्याधुनिक उपचारांसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीच्या तज्ज्ञ डॉक्टरांना. एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे इथे. संपर्क 895-666-16-39, 895-666-16-39, 8955-666-1639.

0: 1639
1: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
2: एस हॉस्पिटल हा प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.
3: श्रोते हो, बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद घेऊन गेली 35 वर्ष आपल्या सर्वांशी आवाजाच्या माध्यमातून जोडलं गेलेलं नाव म्हणजे आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र.
4: अचूक वेळ आणि विश्वासार्ह माहितीचा खजिना घेऊन आपल्या दिवसाची प्रसन्न सुरुवात करत सर्वांना हवी हवीशी वाटणारी आपली आकाशवाणी.
3: श्रोते हो, याच परंपरेला नवीन परिमाण देत आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आपल्यासाठी लवकरच घेऊन येत आहे नव्या जोमात नवीन कार्यक्रम.
4: मनाला भिडणारे विषय, आयुष्याला दिशा देणारे विचार, अनुभवांना समृद्ध करणाऱ्या मुलाखती आणि या सोबतच सुमधुर गाणी.
3: तेव्हा ऐकत रहा 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र
4: जगभरात कुठेही.
5: सरकारी निमसरकारी कार्यालय, बँका, सहकारी बँका, पतसंस्था आणि अनेक स्वयंसेवी संस्था
6: स्वतःच्या संस्थेविषयी आणि चालवित असलेल्या अनेक योजनांविषयीची माहिती जाहिरातीच्या माध्यमातून अगदी कमीत कमी खर्चात आकाशवाणीच्या माध्यमातून गावोगावी अनेक लोकांपर्यंत पोहोचवू शकता.
5: त्यासाठी काय करायचं?
6: संपर्क साधायचा.
5: कुठे?
6: जाहिरात विभाग, आकाशवाणी केंद्र, फोन 242-76-20.
2: श्रोते हो, आज संध्याकाळी 7:30 प्रसारित होणाऱ्या आमचं शेत आमचा परिसर या कार्यक्रमात सुरुवातीला एकात्मिक शेतीतून यशस्वी उत्पादन याविषयी मुकाम पोस्ट कणगर तालुका राहुरी इथले प्रवीण गाडे यांची मुलाखत आम्ही प्रसारित करू. यानंतर याच कार्यक्रमात मशागतीसाठी सुधारित अवजारं याविषयी मुक्काम कोपर्डी पोस्ट शिंदा तालुका कर्जत इथले सचिन बबन सुद्रीक यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे आणि या कार्यक्रमाची वेळ आहे आज संध्याकाळी 7:30.
5: विविधतेला एकत्र बांधणार सूत्र
7: मी आधी भारत पुत्र.

0: श्रोते हो, मराठी साहित्य विश्वातील एक प्रतिभा संपन्न कवयित्री म्हणजे शांता शेळके. 6 जून हा कवयित्री शांता शेळके यांचा स्मृती दिन. त्या अनुषंगाने 5 जूनच्या फोन गाणी कार्यक्रमात ऐकूयात शांता शेळके यांची तुमच्या आवडीची गाणी. तेव्हा कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणासाठी बुधवार दिनांक 3 जून रोजी संपर्क करा सकाळी 8:15 ते 9:15 या वेळेत. त्यासाठीचे आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 आणि 242-36-72.
1: श्रोते हो, फोन इन कार्यक्रमासंबंधी एक नम्र निवेदन.
2: फोन गाणी हॅलो गीतबहार, हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमात आपण एकदा सहभागी झाल्यानंतर किमान 3 आठवड्यानंतरच पुन्हा कार्यक्रमात फोन करावा,
1: जेणेकरून इतर श्रोत्यांना या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी आपल्याला देता येईल.
2: निवेदन संपलं.
3: 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र.

0: नमस्कार श्रोते हो, गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. अहमदनगरच्या गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश गरुड कॅन्सर या आजारासंदर्भात आपल्याशी बोलतायत. डॉक्टर, आपण मागे बोललो केमोथेरपी त्याबद्दलचे उपचार, म्हणजे केमोथेरपी ह्या उपचारासंदर्भात आणि त्याच्या गैरसमजुती संदर्भात. तसंच आणखी एक उपचार पद्धती आहे, ती म्हणजे रेडिओथेरपी लाईट, याबद्दल आपण मागच्या भागात सांगितलं. पण पुन्हा तोच प्रश्न की बऱ्याच रुग्णांमध्ये, समाजामध्ये असे आता शंका उपस्थित झाल्यात की रेडिओथेरपी ही थोडंसं प्रॉब्लेमॅटिक आहे, तिनं काहीतरी आमच्या पेशंटला असंच होतंय तसंच होतंय, अशा गैरसमजुती वाढत आहेत. म्हणजे त्याचे दुष्परिणाम आहेत का, किंवा जर परिणाम आहेत तर मग काय आहेत?
1: खरं तर ही अतिशय महत्त्वाची उपचार पद्धती आहे, परंतु जे लोकांनी किंवा रुग्णाने ह्या उपचार पद्धतीबद्दल अजिबात काही घाबरण्याचं कारण नाही, कारण ही देताना कसलाही त्रास रुग्णाला होत नाही. अर्थात जसं ही किरणं त्या कॅन्सरच्या पेशी नष्ट करत असतात, त्याचबरोबर ही किरणं त्याच्या आजूबाजूच्या नॉर्मल पेशीवर सुद्धा ते पडत असतात, त्यामुळे काही प्रमाणात थोडासा त्रास त्यांना होऊ शकतो. उदाहरणार्थ त्या आजूबाजूच्या पेशींचा दाह त्या ठिकाणी होणं, म्हणजे तिथं थोडीशी आग होणं वगैरे, अशा प्रकारचे करकोळ स्वरूपाचे त्यांना साईड इफेक्ट होऊ शकतात, पण हे सगळे तात्पुरत्या स्वरूपाचे असतात. उदाहरणार्थ आता जर गर्भाशयाच्या कॅन्सरसाठी जर किरणं दिली तर मग त्या ठिकाणी मूत्राशय पण त्याच ठिकाणी असतं, जवळपासच असतं, थोडंसं मूत्रदाह त्या ठिकाणी होऊ शकतो. आपलं जर गुदद्वार त्या ठिकाणी जवळ असतं, तिथं थोडंसं गुद म्हणजे आपल्याला संडास करताना थोडीशी वेदना जाणवू शकते काही दिवस, असं होऊ शकतं. तोंडाच्या ठिकाणी जेव्हा आपण तोंडाच्या कॅन्सरसाठी आपण किरणांचा वापर करतो, रेडिओथेरपी देतो, त्या ठिकाणी तोंडाचा थोडासा दाह होणे, नंतर चव न लागणे, कारण ह्या नॉर्मल काही पेशीवर ह्या किरणांचा परिणाम होत असतो, त्यामुळं काही काळापुरतं त्यांचं फंक्शनसुद्धा डिस्टर्ब झालेलं असतं.
0: बरोबर,
1: म्हणजे त्यांचं त्यामुळे आपल्याला चव लागत नाही रुग्णाला, त्यामुळे तर बरोबर. तसंच सलायवा म्हणजे आपलं जे लाळ निर्माण होण्याची प्रक्रिया असते तीसुद्धा काही प्रमाणात कमी होते,
0: आणि
1: तोंडाला कोरडेपणा त्यांना जाणवतो. त्याचबरोबर तिखट अजिबात लागून देत नाही, एकदम थंड पदार्थ, एकदम गरम पदार्थ लागून देत नाही, कारण तेवढी त्या पेशी थोड्या हुळवळ्या झालेल्या असतात, त्यामुळे हे सहन लोक होत नाही. पण हे जे परिणाम असतात हे काही कालापुरते असतात, मर्यादित कालापुरतेसाठी असतात, त्यामुळे ते आपल्याला सहन केले पाहिजेत, कारण शेवटी आपल्याला प्राण वाचवण्यासाठी उपचार पद्धती आपल्याला करावी लागते.
0: बरोबर बरोबर.
1: तर हे थोडेसे साईड इफेक्ट आहेत, नाही असं नाही, त्या ते आता खूप सुधारणा झालेले आहेत. याच्यामध्ये रेडिओथेरपीमध्ये पूर्वीपेक्षा आता चांगल्या मशिनरी आलेल्या आहेत, आणि त्यामध्ये हे साईड इफेक्ट्स अतिशय कमी प्रमाणात निर्माण होत असतात. म्हणजे बरेचसे रुग्ण अगदी आनंदाने हे रेडिओथेरपी घेत असतात, आणि त्यातून ते पूर्णपणे मुक्त झालेले आहेत. जसं त्वचेवर थोडासा काळेपणा येतो, थोडाफार येऊ शकतो, कारण त्याच्या त्वचेतूनच ते किरण आतमध्ये प्रवेश करत असतात, पण त्यामुळे थोडाफार जरी परिणाम झाला तर हा तात्पुरत्या स्वरूपात असल्यामुळे याच्यामध्ये चिंता करण्याचं,
0: कुठल्याही पद्धतीने
1: घाबरायचं काही,
0: पूर्णपणे कॅन्सर मुक्त होण्यासाठीचाच साठीची ही प्रक्रिया आहे किंवा ही उपचार पद्धती आहे. तेव्हा श्रोते हो, कुठल्याही प्रकारे रेडिओथेरपी किंवा केमोथेरपी याला घाबरून जाऊ नका, कारण ते तुमच्या म्हणजे रुग्णाच्याच भल्यासाठी आहे. कॅन्सरमुक्त जीवन जगण्यासाठी किंवा त्याचे प्राण वाचण्यासाठी ही उपचार पद्धती आहे. आणि श्रोते हो, जाता हेच सांगतो की या संदर्भातले आणखी आपल्याला प्रश्न असतील किंवा आपल्या घरात किंवा आसपास आपल्या समाजामध्ये कोणी आपल्या ओळखीचे रुग्ण असतील कॅन्सरनं पीडित, तर आपण अधिक वेळ न दवडता गरुड कॅन्सर हॉस्पिटल सावेडी रोड अहमदनगर इथं डॉक्टर प्रकाश गरुड आणि डॉक्टर पद्मजा गरुड इथे उपलब्ध आहेत. आपण त्यांना एकदा अवश्य दाखवून घ्या कॅन्सर रुग्णांना. आपण डॉक्टरना फोनही करू शकता 0241-232-6775 या नंबरवर. नंबर पुन्हा एकदा 0241-232-6775. आणि श्रोते हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅन्सर हा अतिशय महागडा आजार आहे असं नाही, तर शासनानं राजीव गांधी आरोग्यदायी योजना सुरू केलेली आहे, ज्या योजनेअंतर्गत या आजारासंदर्भात संपूर्णपणे मोफत उपचार गरुड कॅन्सर हॉस्पिटल सावेडी रोड अहमदनगर इथं केले जातात. तेव्हा नक्की संपर्क साधा डॉक्टर प्रकाश गरुड यांना. आज थांबूयात या

0: श्रोते हो, आपण ऐकत होतात गरुड हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम कॅन्सर बरा होऊ शकतो 100° एकमेका हर्ट्सवर. हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र.
1: ऐका ऐका एका कुटुंबाची गोष्ट. डॉक्टरांसमोर झाली यांची फजिती मोठी.
2: तू रिपोर्ट आणले आहेस ना?
3: नाही, मला वाटलं तुम्ही आणलेत.
2: तू आहेसच विसरभोळी.
3: चूक इतकीच आहे की तुमच्याशी लग्न केलं.
1: भांडू नका, जाणून घ्या आभा बद्दल.
3: आभा?
1: हो, मोदी सरकारचा डिजिटल पुढाकार, ज्या अंतर्गत आतापर्यंत 86 कोटींहून अधिक नागरिकांनी आभा म्हणजेच आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट बनवले आहे. इथे तुम्ही तुमचे सर्व मेडिकल रेकॉर्ड सुरक्षित ठेवू शकता आणि हवे तेव्हा हवे तिथे हे रिपोर्ट दाखवू शकता. आभा, आरोग्याच्या प्रवासात तुमचा जोडीदार. आजच आभा ऍप डाउनलोड करा किंवा डायल करा 144-77.
4: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो, खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
5: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
4: वहिनी, पण तुमचा हा कॅमल सुपरफाईन साबुदाणा मिळतो कुठं?
5: भाऊजी, कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा, तो साबुदाणा लगेच काढून दे.
6: 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, एक निवेदन आहे हॅलो डॉक्टर या लाईव्ह कार्यक्रमासंबंधी. श्रोते हो, येत्या बुधवारच्या अर्थात 3 जून 2026 हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा विषय आहे स्किझोफ्रेनिया, मानसिक आजार, कारणं, लक्षणं आणि उपचार. आपल्या शंकांचं निरसन करतील मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे. लाईव्ह प्रसारणाची वेळ आहे 3 जून रोजी रात्री 9 वाजता. संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहे 02-241-42-34-71 किंवा 02-42-36-72. श्रोते हो, हे होतं निवेदन हॅलो डॉक्टर या लाईव्ह कार्यक्रमासंबंधी.
2: सांधे दुखणे, सांधे सुजणे तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये
3: डॉक्टर विद्या बांगर सांगले यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
2: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे अहिल्यानगर.
3: संपर्क 232-29-29.
4: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
5: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुडबाय.
4: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
5: फोन नंबर 02-241-235-35-15.
4: मोबाईल 960-44-988-36.
6: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
7: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
6: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
7: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
6: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.

0: 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोतेहो, यानंतर ठीक 8 वाजता ऐकूया समाचार प्रभात, हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून.
1: सुनिए, क्या आपने पीएम सूर्य घर मुफ्त बिजली

0: श्रोते हो नमस्कार. गरुड कॅन्सर हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम कॅन्सरला हरवूया यामध्ये मी नितीन जावळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेत आहोत गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश गरुड यांच्याकडून कॅन्सर संदर्भातली इत्यंभूत माहिती. श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भातली आणखी काही माहिती हवी असेल तर आपण नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर. मोबाईल 98-220-40-375, 98-220-40-375.
1: डॉक्टर, कॅन्सरच्या बाबतीत खूप उपयुक्त माहिती तुम्ही श्रोत्यांना सांगत आहात. कॅन्सरच्या वेगवेगळ्या उपचारासंदर्भात जसं किमो असेल, रेडिओथेरपी असेल, तर आजच्या भागात याच रेडिओथेरपी म्हणजेच रेडिएशन याबद्दल काय सांगाल?
2: सो रेडिएशन म्हणजे काय? तर एक्सरेज असतात बेसिकली, क्षकिरण जे की आपल्याला एक्सरे मध्ये वापरतो, सिटी स्कॅन मध्ये पण तेच असतात, पण रेडिएशन मध्ये पण क्ष किरण असतात, पण ते त्याची इंटेन्सिटी आणि डोस हा खूप जास्त प्रमाणात असतो. आणि आता जे लेटेस्ट मशीन आलेले आहेत जसं लिनियर ऍक्सिलरेटर, त्यात पण बरेच मशीन आहेत. जसं टॉप रेडिओथेरपी मशीन गरुड हॉस्पिटलला आहे, वेरियन व्हायटल बीम, जे की जगातलं सगळ्यात टॉप मशीन आहे. तर त्याच्यात काय आहे टेक्नॉलॉजी, जी लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे, तर इलेक्ट्रॉन हे खूप हाय स्पीडनी म्हणजे लाईटच्या जवळच्या स्पीडनी वेगाने ते पळवतात मशीनच्या आतमध्ये, आणि मग ते एका प्लेटवर, फॉर एक्झाम्पल टंगस्टन प्लेटवर हीट करतं, आणि त्यातनं मग क्ष किरण बाहेर निघतात हीट झाल्यानंतर. ते क्ष किरण म्हणजे एक्सरेज म्हणजेच रेडिएशन आहे. फक्त ते टार्गेटेड दिलं जातं, म्हणजे एकदम टार्गेटेड, जेवढा भागात कॅन्सरची गाठ आहे तेवढ्याच भागात ते रेडिएशन दिलं जातं. आणि ते टार्गेट करण्यासाठी आपल्याकडे जी टेक्नॉलॉजी आहे गरुड हॉस्पिटलला, जी तर त्यासाठी कॉम्प्युटरवर प्लॅनिंग केलं जातं. सीटी स्कॅन आधी पेशंटचा केला जातो, तो सीटी स्कॅन कॉम्प्युटरवर घेतला जातो. स्कॅन मध्ये एक्झॅक्टली दिसतं आपल्याला की कुठे गाठ आहे, तोंडाची गाठ आहे की स्तनाची गाठ आहे, तर तेवढा एरिया, गाठीचा एरिया फक्त मार्क केला जातो कॉम्प्युटरवर. आणि त्या मार्क केलेल्या एरियाची कमांड ही मशीनला दिली जाते, तो प्रोग्राम फीड केला जातो, आणि मशीन तेवढ्याच जागेत एक्झॅक्टली टार्गेटेड रेडिएशन देतं. म्हणजे एक्सरेज तेवढे टार्गेटेड हाय डोस मध्ये त्या भागात जातात, म्हणजे त्याचा बाकी शरीरावर कोणत्याही प्रकार साईड इफेक्ट होत नाही. कारण आपल्याकडे जी मशीन आहे गरुड हॉस्पिटलला वेरियन ट्रूबीम, त्याच्यात एकदम मिलीमीटर पेक्षा जास्त अॅक्युरसी आहे. म्हणजे नॉर्मल टिश्यूला काही साईड इफेक्ट होत नाही, आजूबाजूला जर कोणती रक्तवाहिनी असेल किंवा नर्व असेल तर ती डॅमेज होऊ देत नाही आपण, कारण ते प्लॅनिंग मध्येच तसं प्लॅनिंग केलं जातं कॉम्प्युटरवर. त्याच्यामुळे कॅन्सरची गाठ ही मरून जाते, कारण ते रेडिएशन म्हणजे एक्सरेज कॅन्सरच्या पेशीमधल्या डीएनएला ब्रेक करतात, आणि मग त्याच्यामुळे कॅन्सर पेशी मरायला लागतात, आणि मग हळूहळू मग ती कॅन्सरची गाठ सुद्धा हळूहळू नाहीशी होते रेडिएशनमुळे.
1: पण मग रुग्णांना, पेशंटनं रेडिएशन ही उपचार पद्धती घ्यायची ठरलं तर त्यानं काय काळजी घ्यावी, कसा निर्णय घ्यावा त्याचा?
2: तर रेडिएशनचा सगळ्यात पहिले निर्णय हा कॅन्सर तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच घ्यावा. कॅन्सर तज्ज्ञांना माहिती असतं कोणत्या पेशंटला रेडिएशन पाहिजे आणि कुठे द्यायचं. तर त्यात दोन क्रायटेरिया, एक तर कॅन्सर कोणता आहे ते कॅन्सर तज्ञ ठरवणार की ह्याला रेडिएशनची गरज आहे का, हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, आता कॅन्सर तज्ञ सांगितलं रेडिएशन घेणं गरजेचं आहे, मग त्यानंतर तुम्ही कसं ठरवायचं कुठं घ्यायचं? तर रेडिएशनचं मशीन कोणतं आहे हे बघा, कारण जुन्या काळी कोबाल्ट मशीन सुद्धा होते, तर कोबाल्ट हे म्हणजे स्वतः रेडिएक्टिव्ह सोर्स आहे, तर त्याच्यात टार्गेटेड आपल्याला तेवढं मिळायचं नाही. ते सुद्धा त्या काळासाठी चांगले होते, पण आता त्याच्यात टार्गेटेड थोडस कमी राहायचं, म्हणजे नॉर्मल ह्याला थोडस साईड इफेक्ट यायचे नॉर्मल टिश्यूला. तर आता जे नवीन मशीन आलेले आहेत लिनियर ऍक्सिलरेटर, त्याच्यात पण जे टॉप मॉडेल आहे ते गरुड हॉस्पिटलला आहे, म्हणजे वेरियन व्हायटल बीम, जगातलं सगळ्यात टॉप मशीन आहे ते. तर त्याच्यात काय होतं की तुम्हाला मिलीमीटर अॅक्युरेसी मिळते, साईड इफेक्ट हे खूप कमी राहतात, म्हणजे खूप जास्त स्किन काळी पडणे, जास्त एरियात स्किन काळी पडते वगैरे, तर ते ह्या मशीनमध्ये फार कमी प्रमाणात होतं, जास्त होतच नाही. सो जिथे टॉप मशीन आहे त्यात पण खूप प्रकार आहे. लिनियर ऍक्सिलरेटर मध्ये पण साधं मशीन आणि टॉप मशीन खूप प्रकार आहे. तुम्ही चौकशी करा की वेरियन ट्रू बीम किंवा व्हायटल बीम हे टॉप मशीन कुठे आहे. फॉर एक्झाम्पल नगरमध्ये गरुड हॉस्पिटलला आहे, तर बाकी तुम्ही अजून कुठे भारताच्या कोणत्या भागात असाल तिथे कुठे टॉप मशीन आहे ते बघून तुम्ही ट्रीटमेंट घेऊ शकता.
0: श्रोते हो, हे होते गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश गरुड. श्रोते हो, आज पुरतं या कार्यक्रमात आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे कॅन्सरला हरवूया. नमस्कार.

0: गरुड कॅन्सर हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम कॅन्सरला हरवूया आताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. श्रोतेहो, सकाळचे 8:20 झालेत. आनंद घेणार आहोत सुगम संगीताचा थोड्याच वेळात.
1: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्युमर, मेंदूतील रक्तस्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्युमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
2: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
3: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स.
4: गँग्रीन करिता हातापायाच्या नसांची एंजियोप्लास्टी व स्टेंटिंग.
3: थायरॉइडच्या गाठी,
4: गर्भाशयातील फायब्रॉइड,
3: वाढलेली प्रोस्टेट,
4: विविध बायोप्सीज,
3: वेदना, यावर कुठलाही व्रण न राहू देता बिन टाक्याचे उपचार.
4: अहिल्यानगर येथील पहिले इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात.
3: कल्याणी नर्सिंग होम, दिल्ली गेट पटांगण, अहिल्यानगर.
4: फोन 74008440088.
3: 74008440088.
0: श्रोते हो, आज कवी बी यांचा जन्मदिवस आहे. यानिमित्तानं सुगम संगीताच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया त्यांच्याच एका गीतानं.

0: श्रोते हो, कवी बी यांच्या गीतासाठी हा स्वर होता उदय कुडतकर यांचा आणि संगीत दिलं होतं श्रीधर फडके यांनी.
1: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
2: हो मग.
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
2: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
1: का बरं?
2: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
1: पण कुठे?
2: मॅक केअर हॉस्पिटल सांधेरोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852. दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
3: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथे अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेत जोडीला.
1: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
0: श्रोते हो, सुगम संगीताच्या कार्यक्रमात कवी बी यांचं आणखी एक गीत ऐकूया. या गीतासाठी स्वर आहे लता मंगेशकर यांचं आणि संगीत दिलंय वसंत प्रभू यांनी.

श्रोते हो, लता मंगेशकर यांनी गायलेल्या कवी बी यांच्या गीताबरोबरच आजचा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. श्रोते हो, स्वरांच्या जगतातील एक कोमल माधुर्यपूर्ण अध्याय म्हणजे सुमन कल्याणपूर यांचं आज निधन झालेलं आहे. यानिमित्तानं आज सकाळी 8:40 मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकूया त्यांची काही सुमधुर गीतं. 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. यानंतर ठीक 8:30 ऐकूया मराठी राष्ट्रीय बातम्या पुणे केंद्रावरून.

0: आकाशवाणी सविता मस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. समाजासाठी चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींकडून प्रेरणा घेऊन चांगलं काम करण्याचं पंतप्रधानांचं मन की बात मधून आवाहन. जनरल NS राजा सुब्रमणी देशाचे नवे सरसेनाध्यक्ष. ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन. संगीत विश्वावर शोककळा. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीचं विजेतेपद भारतीय जोडीकडे. आणि IPL क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ सलग दुसऱ्यांदा विजेता. आता सविस्तर बातम्या. देशहितासाठी समाजहितासाठी असामान्य कार्य करणाऱ्या विविध ठिकाणच्या नागरिकांच्या कार्यातून आपल्याला नवी प्रेरणा मिळते असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मन की बात या कार्यक्रमात केलं. समाजासाठी निस्वार्थ वृत्तीनं काम करणाऱ्या विविध व्यक्तींचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं मोदी म्हणाले. कोकणातल्या हापूस प्रमाणेच देशाच्या विविध भागात आढळणाऱ्या आंब्यांच्या प्रकारांचा उल्लेख करून त्यांनी आंबा उत्पादनाचा प्रवास गाव खेड्यातून जागतिक बाजारपेठेपर्यंत झाला आहे असं सांगितलं. आपल्या छंदासाठी वेळ काढणं आणि सतत काहीतरी नवीन शिकत राहणं गरजेचं आहे असं सांगून विद्यार्थ्यांनी सुट्टीचा उपयोग यासाठी करावा असं पंतप्रधान म्हणाले. तारांगण पाहायला जाणं किंवा खगोलशास्त्र मंडळाचं सदस्य होणं अशा गोष्टी अवश्य करा असं सांगताना पंतप्रधान म्हणाले.
1: साथियों, रात में तारों को निहारना अपने आप में अद्भुत अनुभव होता है. ज्योतिर्विद्या परिसंस्था भी एस्ट्रोनॉमी के सबसे पुराने संस्थानों में से एक है. यहाँ ऑब्जर्वेशनल फैसिलिटीज के साथ साथ बुक्स लाइब्रेरी और टेलीस्कोप लाइब्रेरी की सुविधा भी है. मैं युवाओं से आग्रह करूंगा कि वे किसी एस्ट्रोनॉमी क्लब से जरूर जुड़े और इन छुट्टियों में किसी प्लेनेटेरियम को भी जरूर देखने जाए.
0: पुण्यातील ज्योतिर्विद्या परिसंस्थेचा उल्लेख पंतप्रधानांनी कालच्या भागात केला. याबाबत बोलताना संस्थेचे उपाध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे म्हणाले.
2: 1944 साली स्थापन झालेल्या या संस्थेच्या अगणित सभासदांनी केलेल्या कामाची ही पोचपावतीच म्हणायला लागेल. इंग्रजी राजवटीत खगोलशास्त्राचा अभ्यास अभ्यासक्रमातून काढून टाकल्यामुळे पुण्यातील काही नामवंत लोकांनी एकत्र येऊन ज्योतिर्विद्या परिसंस्थेची स्थापना केली. आकाश दर्शनाचे कार्यक्रम, प्रदर्शने, वेधशाळांच्या अभ्यास सहली, खगोलशास्त्रीय अभ्यास वर्ग अशा अनेक माध्यमातून वर्षभर खगोलशास्त्राचा प्रसार चालू असतो. तसेच निरीक्षणासाठी वेगवेगळ्या दुर्बिणी संस्थेकडे आहेतच, पण सभासदांसाठी पुस्तके आणि दुर्बिणी यांची लायब्ररी पण आहे. सभासदांच्या अभ्यासासाठी लोकमान्य टिळकांच्या केसरीवाड्यावरती संस्थेची स्वयंचलित दुर्बीण असून त्यातून रूपविकारी ताऱ्यांची निरीक्षणे घेतली जातात, तर लघुग्रहांच्या पिधानांचीही निरीक्षणे घेतली जातात. त्याचप्रमाणे उल्का वर्षावाची पण निरीक्षणे ज्योतिर्विद्या घेते. ही सगळी निरीक्षणे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठवली जातात. जगभराचे खगोल निरीक्षक त्यांचा वापर करतात.
0: सध्या देशाच्या अनेक भागात कडक उन्हाळ्याची स्थिती आहे. अशावेळी नागरिकांनी सतत थोडं थोडं पाणी पित राहावं आणि सरकारनं दिलेल्या मार्गदर्शक सूचना लक्षात ठेवून त्याप्रमाणे राहणीमानात बदल करावा असा सल्ला पंतप्रधानांनी दिला. अलीकडेच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख करत नेदरलँड्स भेटीत चोल साम्राज्य काळातला ताम्रपट भारतात परत आणल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. आपल्या मन की बात कार्यक्रमात क्रीडा क्षेत्रात भारतीय खेळाडूंनी अलीकडेच केलेल्या कामगिरीचा पंतप्रधानांनी गौरव केला. चांगल्या कामाचं कौतुक करणं आणि आवश्यक असेल तेव्हा निर्भीडपणे चुकीच्या गोष्टींवर टीका करणं हाच पत्रकारितेचा खरा धर्म आहे असं प्रतिपादन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी केलं. केरळमधील कोट्टायम इथे काल दीपिका मल्याळम दैनिकाच्या 140व्या स्थापना दिनाच्या सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते दीपिका एक्सलन्स पुरस्कार प्रदान करण्यात आले. केवळ घटनांचं वृत्तांकन करण्यापलीकडे जाऊन पत्रकारितेनं आशा, नवनिर्मिती, करुणा आणि वैज्ञानिक प्रगतीशी संबंधित कथांनाही ठळकपणे समोर आणलं पाहिजे असं ते पुढे म्हणाले. या कार्यक्रमाला राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर आणि मुख्यमंत्री VD सतीशन उपस्थित होते. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

जनरल एन एस राजा सुब्रमणी यांनी काल देशाचे नवीन सरसेनाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. नवी दिल्लीत साऊथ ब्लॉक प्रांगणात झालेल्या समारंभात त्यांना मानवंदना देण्यात आली. सरसेनाध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी ते राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत होते. गेल्या वर्षी 31 जुलैला लष्कर उपप्रमुख म्हणून ते निवृत्त झाले. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. विचार आणि कृतीमधील नाविन्य हे लष्करी क्षमतांच्या

0: दल प्रमुख पदाची सूत्र स्वीकारली. भावसंगीतात आपल्या मखमली आणि मधाळ स्वरांनी अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी निधन झालं. त्या 89 वर्षांच्या होत्या. सुमन कल्याणपूर यांच्या निधनानं संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. 28 जानेवारी 1937 या दिवशी अविभाजित भारतातल्या ढाका इथं त्यांचा जन्म झाला. गायन आणि चित्रकलेची आवड असलेल्या सुमनताईंनी पंडित लक्ष्मणराव अमृते, पंडित केशवराव भोळे, उस्ताद खान अब्दुल रहमान खान आणि पंडित यशवंत देव यांच्याकडून शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं. सुमन हेमाडी या नावानं संगीत क्षेत्रात प्रवेश केलेल्या सुमनताई लग्नानंतर सुमन कल्याणपूर या नावानं प्रसिद्ध झाल्या. 1952 ऑल इंडिया रेडिओवर गाण्याची संधी त्यांना मिळाली. केतकीच्या बनी सारखं भावगीत, निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई सारखी अंगाई, गवळण, विरहगीतं, भावगीतं, भक्तिगीतं आणि बालगीतं अशा वैविध्यपूर्ण मराठी गाण्यांनी त्यांनी एक काळ गाजवला. भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले, गीता दत्त, शमशाद बेगम या गायिकांच्या तारका मंडळात त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं. अजहून आये बालमा, ठहरिये होश मे आलू, न तुम हमे जानो यासारखी असंख्य गाणी गाऊन त्यांनी हिंदी चित्रपट संगीतातही आपला वेगळा ठसा उमटवला. अत्यंत भावपूर्ण आणि मधुर आवाजात त्यांनी मराठी हिंदीसह विविध भाषांमधील हजारो गाणी अजरामर केली. त्यांच्या आवाजातली सात्विकता आणि भाव रसिक मनाला थेट भिडणारे होते. भारतीय संगीत क्षेत्रातील दैवी आणि सुरेल सुमन असा स्वर आज शांत झाला अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. भारतीय बॅडमिंटनपटू सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीचं जेतेपद मिळवलं. सात्विक आणि चिरागनं इंडोनेशियाच्या जोडीचा 18-21, 21-17, 21-16 असा पराभव केला. केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय आणि ज्योतिरादित्य शिंदे यांनी सात्विक चिराग जोडीचं या यशाबद्दल अभिनंदन केलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघानं काल इंडियन प्रीमियर लीग अर्थात IPL क्रिकेट स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं. या स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघ सलग दुसऱ्यांदा विजेता ठरला आहे. काल अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं गुजरात टायटन्स संघावर 12 चेंडू आणि 5 गडी राखून विजय मिळवला. बंगळुरू संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बंगळुरू संघाच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत गुजरात टायटन्स संघाला 155 धावांवर रोखून धरलं. यात वॉशिंग्टन सुंदरनं केलेल्या नाबाद 50 धावांचा समावेश आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या विराट कोहलीनं फटकावलेल्या नाबाद 75 धावा निर्णायक ठरल्या. विराटला सामनावीर तर वैभव सूर्यवंशीला मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आलं. हवामान. गुजरात, केरळम, लक्षद्वीप, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, ओडिशा, दक्षिण कर्नाटक, तमिळनाडू, पुदुचेरी, कराईकल आणि पश्चिम मध्य प्रदेश या भागात आज मुसळधार पावसाचा भारतीय हवामान विभागानं अंदाज वर्तवला आहे. तसंच मध्य महाराष्ट्र, ओडिशा आणि पश्चिम मध्य प्रदेश या भागात गारपिटीची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पुढील 4 ते 5 दिवसात नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनची आगेकूच होण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं IMD म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. समाजासाठी चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींकडून प्रेरणा घेऊन चांगलं काम करण्याचं पंतप्रधानांचं मन की बात मधून आवाहन. जनरल NS राजा सुब्रमणी देशाचे नवे सरसेनाध्यक्ष. ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन, संगीत विश्वावर शोककळा. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीचं विजेतेपद भारतीय जोडीकडे आणि IPL क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ सलग दुसऱ्यांदा विजेता. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: शंभरांश 1 MHz हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, सकाळचे 8:40 झालेत. ऐकूया कार्यक्रम मिश्र संगीताचा. श्रोते हो, ज्यांच्या कोमल आणि माधुर्यपूर्ण स्वरांनी गेली अनेक दशकं आपल्या भावविश्वाला स्पर्श केला अशा सुमधुर आवाजाच्या धनी म्हणजे सुमन कल्याणपूर यांचं काल निधन झालेलं आहे. अशा या सुमधुर स्वरांनी

आपल्याला नेहमीच वेगवेगळ्या भावनांशी ओळख करून दिलेली आहे. तेव्हा श्रोतेहो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया त्यांचीच काही वैविध्यपूर्ण गीतं. कार्यक्रमाची सुरुवात भक्तिरसात न्हाऊन निघालेल्या सुमन कल्याणपूर यांच्याच काही स्वरांनी करूया.

0: श्रोते हो, आपल्या भावपूर्ण स्वरांनी असंख्य भाविकांच्या मनी भक्तिभावनेनं पूजा बांधणाऱ्या या स्वरलतिकेनं छोट्या दोस्तांसाठी सुद्धा काही गाणी गायलेली आहे. त्यातलंच एक गीत ऐकूया, सुमन कल्याणपूर यांच्यासह अपर्णा मयेकर यांनी गायलेलं.
1: एक होता चिमणा, एक होती चिमणी.

मग चिमणा काय म्हणाला?

श्रोते हो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत आहात सुमन कल्याणपूर यांची काही निवडक गीतं. कार्यक्रमात आता ऐकूया आईच्या मनीची अपार माया व्यक्त करणारं सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं एकटी चित्रपटातलं हे पुढचं गीत.

श्रोते हो, अनेक भक्तिगीतं बालगीतं आणि भावगीतांमधून सुमन कल्याणपूर यांनी आपल्या स्वरांनी त्या त्या गीतांना योग्य तो न्याय दिलाच, पण त्याचबरोबर प्रेमाच्या निरनिराळ्या तऱ्हासुद्धा त्यांनी अतिशय नेमकेपणानं आपल्या गीतांमधून मांडलेल्या आहेत. त्यापैकीच प्रेमाची नितळ भावना व्यक्त केलेलं आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं हे पुढचं गीत ऐकूया कार्यक्रमात या टप्प्यावर.

श्रोतेहो, मराठीसोबतच हिंदीमध्ये सुद्धा सुमन कल्याणपूर यांनी आपला अमीट ठसा उमटवलेला आहे आणि त्याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे ममता चित्रपटातलं मोहम्मद रफी यांच्यासोबत गायलेलं हे पुढचं गीत ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात.

0: श्रोते हो, सुमन कल्याणपूर यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करत आजच्या मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. 100.1 MHz हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र.
1: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा,
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
0: 100.1 MHz हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, सकाळचे 9 वाजलेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत साधी माणसं चित्रपटातल्या जगदीश खेबुडकर यांच्या गीतानं. या गीतासाठी स्वर आहे लता मंगेशकर यांचा आणि संगीत दिलं आनंद खन यांनी.

श्रोतेहो, आपली गाणी कार्यक्रमात सुरुवातीला साधी माणसं चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीत होतं जगदीश खेबुडकर यांचं आणि संगीत दिलं होतं आनंद खान यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया पी सावळाराम यांचं गीत. कन्यादान चित्रपटातलं हे गीत गायलंय लता मंगेशकर यांनी आणि संगीत दिलंय वसंत प्रभू यांनी.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सराफ बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: श्रोते हो, रुपेरी गाणी सोनेरी आठवणी कार्यक्रमात आता ऐकूया जगाच्या पाठीवर चित्रपटातले गीत। गीत आहे ग दी माडगुळकर यांचं, स्वर आशा भोसले यांचं आणि संगीत दिले सुधीर फडके यांनी।

जगाच्या पाठीवर चित्रपटातलं हे गीत होतं ग दी माडगुळकर यांचं. गायलं होतं आशा भोसले यांनी आणि संगीतबद्ध केलं होतं सुधीर फडके यांनी. श्रोतेहो कार्यक्रमात आता ऐकूया तांबडी माती चित्रपटातले गीत. योगेश यांच्या गीतासाठी हा स्वर आहे लता मंगेशकर यांचा आणि संगीत दिले आनंद घन यांनी.

श्रोते हो रुपेरी गाणी सोनेरी आठवणी कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. पडछाया चित्रपटातल्या या गीतासाठी संगीत दिले दत्ता डावजेकर यांनी.

आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत होतं परछाया चित्रपटातलं. श्रोते हो, ग दी माडगुळकर यांच्या या गीतासाठी संगीत दिलं होतं दत्ता डावजेकर यांनी.

0: श्रोते हो, मराठी साहित्य विश्वातील एक प्रतिभा संपन्न कवयित्री म्हणजे शांता शेळके. 6 जून हा कवयित्री शांता शेळके यांचा स्मृती दिन. त्या अनुषंगाने 5 जूनच्या फोन गाणी कार्यक्रमात ऐकूयात शांता शेळके यांची तुमच्या आवडीची गाणी. तेव्हा कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणासाठी बुधवार दिनांक 3 जून रोजी संपर्क करा सकाळी 8:15 ते 9:15 या वेळेत. त्यासाठीचे आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 आणि 242-36-72.
1: श्रोते हो, रुपेरी गाणी सोनेरी आठवणी कार्यक्रमात शेवटी ऐकूया मल्हारी मार्तंड चित्रपटातले गीत. सुलोचना चव्हाण यांनी गायलेल्या या गीतासाठी संगीत आहे वसंत पवार यांचं.

0: सुलोचना चव्हाण आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत होतं मल्हारी मार्तंड चित्रपटातलं. ग दि माडगुळकर यांच्या गीतासाठी संगीत दिलं होतं वसंत पवार यांनी. श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा रुपेरी गाणी सोनेरी आठवणी हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. 100.1 MHz हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र.
1: आजच्या डिजिटल युगामध्ये आकाशवाणी सोबत राहणं झालंय अगदी सोपं. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आता आपण आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकू शकता अगदी जगभरात कुठेही.
2: आपल्याला फक्त इतकंच करायचंय, आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअर मध्ये जाऊन न्यूज ऑन AIR हे ॲप डाउनलोड करायचंय.
1: ऍप ओपन केल्यानंतर हिरव्या रंगाच्या रेडिओ आयकॉन वर क्लिक करायचं. बस त्यानंतर देशभरातल्या 100 पेक्षा जास्त रेडिओ चॅनल्सच्या कार्यक्रमांचा आपण सहज आनंद घेऊ शकता.
2: मग वाट कसली पाहताय, लगेचच आपल्या मोबाईलवर न्यूज ऑन AIR हे ऍप डाउनलोड करा आणि जगभरात कुठेही आकाशवाणी सोबत कनेक्ट रहा.
1: आकाशवाणी आता सगळीकडे आपल्या सोबत.
3: श्रोते हो, हिंदी आणि मराठी चित्रपटांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारा कार्यक्रम एक फिल्म.
0: चित्रपटाचा आशय आणि विषय आपल्या मनोरंजनासोबतच समाजातील विविध घटकांवर भाष्य करत असतो.
3: कथा, पटकथा,

0: अभिनय, संवाद, गीत, नृत्य आणि संगीत या सगळ्याची मेजवानी आपल्याला ऐकायला मिळते ती चित्रपटातूनच.
1: तेव्हा हिंदी आणि मराठी चित्रपटांचा आनंद घेऊया एक फिल्म या कार्यक्रमात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या सोमवारी रात्री 9:30 वाजता.
0: शंभर अंश एक मेगा हर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.
1: श्रोते हो, आज रात्री 9:30 वाजता प्रसारित होणाऱ्या एक फिल्म या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल जब प्यार किसी से होता है या चित्रपटाविषयी. संकलन आणि निवेदन आहे सारिका साळवी यांचं.

श्रोते हो, एक निवेदन आहे हॅलो डॉक्टर या लाईव्ह कार्यक्रमासंबंधी. श्रोते हो, येत्या बुधवारच्या अर्थात 3 जून 2026 हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा विषय आहे स्किझोफ्रेनिया, मानसिक आजार, कारणं, लक्षणं आणि उपचार. आपल्या शंकांचं निरसन करतील मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे. लाईव्ह प्रसारणाची वेळ आहे 9 ते 10 आणि संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 किंवा 2-42-36-72.

श्रोते हो, हे निवेदन आहे कृषी अदालत या लाईव्ह कार्यक्रमासंबंधी. शेतकरी बंधूंनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी अंतर्गत कृषी अदालत या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवार दिनांक 4 जून 2026 विषय आहे खरीप हंगाम पीक लागवड तंत्रज्ञान. कार्यक्रमात सहभागी होतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले कृषी विद्या विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर आर एम गेठे, राहता इथले तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे आणि मुक्काम पोस्ट पिंपरी लोकई तालुका राहता इथले प्रगतशील शेतकरी सुभाष विठ्ठल गडगे. प्रसारणाची वेळ आहे 7:30 ते 8:00 आणि शेतकरी बांधवांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहे 02-41-242-34-71 किंवा 2-42-36-72. श्रोते, हे होते निवेदन कृषी अदालत या लाईव्ह कार्यक्रमासंबंधी.

0: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता.
1: यासाठी संपर्क साधायचा आहे जाहिरात प्रसारण विभाग आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी.
0: 0241-242-7620 या दूरध्वनी क्रमांकावर.
2: वणक्कम.
3: नमस्कार.
4: नमस्कार.
2: राम राम.
3: अस्सलाम वालेकुम.
4: सत श्री अकाल जी.
5: या सर्वांचा अर्थ एकच.
6: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 9:30 वाजलेत. यानंतर सकाळी 10 वाजेपर्यंत मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

शंभरांश एक मेगा हर्ट्स एफ एम बँड आणि न्यूज ऑन ए आय आर मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोतेहो, सकाळचे ठीक 10 वाजलेले आहेत. आनंद घेऊया मराठी चित्रपट संगीताचा. कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत मंगल अष्टक वन्स मोर चित्रपटातल्या गुरु ठाकूर यांच्या गीतानं. स्वर अभिजित सावंत आणि बेला शेंडे यांचं आहे, तर संगीत निलेश मोहरीर यांचं.

वन्स मोर चित्रपटातलं गुरु ठाकूर यांचं गीत आपण ऐकलं. गायलं होतं अभिजित सावंत आणि बेला शेंडे यांनी, तर संगीतबद्ध केलं होतं निलेश मोहरीर यांनी.

0: अधिनियम 1987 कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-doj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.
1: श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया लई भारी चित्रपटातले गीत. सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांनी गायलेल्या या गीतासाठी संगीत आहे अजय अतुल यांचं.

लई भारी चित्रपटातलं गीत होतं गुरु ठाकूर यांचं, गायलं होतं सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांनी, तर संगीतबद्ध केलं होतं अजय अतुल यांनी.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया रमा माधव चित्रपटातले गीत। सुधीर मोघे यांच्या गीतासाठी स्वर आहे ऋषिकेश रानडे आणि प्रियंका बर्वे यांचा, तर संगीत आनंद मोडक यांचं।

रमा माधव चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं. गीत होतं सुधीर मोघे यांचं, गायलं होतं ऋषिकेश रानडे आणि प्रियंका बर्वे यांनी. श्रोतेहो, आत्तापासून थोड्याच वेळात म्हणजे ठीक 10:30 वाजता आपण ऐकू शकाल कार्यक्रम आमच्या संग्रहातून. या अंतर्गत आज थोर संत परंपरा. कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रदीप हलसगीकर. श्रोतेहो, आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे, आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात आता ऐकूया मितवा चित्रपटातलं मंदार चोळकर यांचं गीत, स्वर शंकर महादेवन आणि जान्हवी प्रभू अरोरा यांचा, तर संगीत दिले शंकर एहसान लॉय यांनी.

श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया स्वप्नील बांदोडकर आणि केतकी माटेगावकर यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत. गीत आहे टाइमपास चित्रपटातलं.

टाइमपास चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं गुरु ठाकूर यांचं, गायला होतं स्वप्नील बांदोडकर आणि केतकी माटेगावकर यांनी, तर संगीतबद्ध केलं होतं चिनार महेश यांनी. श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र.

0: श्रोते हो, हे एक निवेदन आहे कृषी अदालत या लाईव्ह कार्यक्रमासंबंधी. शेतकरी बंधूंनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत कृषी अदालत लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा अर्थात 4 जून 2026 विषय आहे खरीप हंगाम पीक लागवड तंत्रज्ञान. कार्यक्रमात सहभागी होतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले कृषी विद्या विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर आर एम गेठे, राहता इथले तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे आणि मुक्काम पोस्ट पिंपरी लोकई तालुका राहता इथले प्रगतशील शेतकरी सुभाष विठ्ठल गडगे. लाईव्ह प्रसारणाची वेळ आहे 7:30 ते 8:00 आणि संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 किंवा 02-42-36-72. निवेदन संपलं. श्रोते हो, 100.1 MHz आपण ऐकत आहात ज्ञान माहिती आणि मनोरंजनाचा सागर म्हणजे आकाशवाणी अहिल्यानगर. सकाळचे 10:30 प्रसारित करत आहोत कार्यक्रम आमच्या संग्रहातून.
1: थोर संत परंपरा या मालिकेतील संत शांतामाई हा कार्यक्रम प्रसारित करत आहोत. लेखन अनिल सहस्त्रबुद्धे, संगीत गोपाळराव मिरीकर, सादरकर्ते प्रदीप हलसगीकर.

0: वेदांत अभ्यास आणि अद्वैत साधना अगदी सोप्या भाषेत ग्रामीण जीवनात घेऊन जाणाऱ्या शांतामाई अर्थात संतामाई संत संती आनंद संप्रदायाच्या संप्रदाय परंपरेनं 8व्या सद्गुरू ठरतात. परमपूज्य विदेही संतामाईंच्या अंतरंग शिष्या सद्गुरू स्वानंद सुखनिवासी श्री चंपामाई आणि चंपामाईंच्या अंतरंग शिष्या मोहिनीताई राजळे अर्थात काकी यांच्या हट्टाग्रहानं सद्गुरू संतामाईंचं अभंग वाङ्मय लोकांसमोर ग्रंथरूपानं अवतरलं असं सद्गुरू चंपामाईंचे अंतरंग शिष्य हरिभक्तपरायण भागवताचार्य अशोकानंद महाराज करडिले सांगतात. अशोकानंदांनी सद्गुरू संत संतामाईंची वाङ्मय मूर्ती गुरुकुल भागवताश्रम चिचोंडी पाटील या नगर तालुक्यातल्या पवित्र आश्रमी प्रकटवली. आज सद्गुरू संतामाईंच्या वाङ्मय मूर्तीवर विद्यार्थी विद्या वाचस्पती झाले आहेत. एवढं संतामाईंचं वाङ्मय अध्यात्म आणि काव्य या दोन्ही अंगाने सरस. अप्पानंद धामणगावकरांनी आणि सद्गुरू चंपाबाई महाराज देवगाव यांनी सद्गुरू संतामाईंचे परंपरेत आलेले अभंग संपादित करून गाथा निर्माण केली. शंकर महाराज खंदारकर गाथेवर अभिप्राय लिहितात. शालेय शिक्षण न घेताही हरिकृपेनं शिक्षितापेक्षाही उत्कृष्ट अभंगरचना होऊ शकते याचं उदाहरण माईंची गाथा आहे. श्री संत चोखोबांची अशिक्षित पत्नी गाथेत बोलते.
1: चहुदेहांची तुटली दोरी म्हणे चोख्याची महारी. चार देहांची दोरी तुटणं म्हणजे काय? एखाद्या वेदांती विद्वान मनुष्यालाही समजणार नाही अशी ही अशिक्षित स्त्री अनुभव सांगून जाते.
0: हीच स्थिती शांतामाईंच्या अभंगांची आहे. माईंच्या अभंगांवर जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगांची छाप पडलेली दिसते. गाथेतल्या 11 आणि 13व्या अभंगात सुरुवातीला नवविधा काय बोलिलो जी भक्ती आणि बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल असे तुकारामांचेच शब्द आहेत. यावरून शांतामाईंनी संत ग्रंथ गुरुकृपेनं वाचले असावेत हे निश्चित.
1: अभंग गाथा पाहून धुंडा महाराज देगलूरकर थक्क होऊन म्हणतात. या अभंगाची भाषा आणि अनेक ठिकाणी त्यातले विचार पाहता एका मागासलेल्या जातीतल्या आणि लौकिक शिक्षणाचा संस्कार नसलेल्या स्त्रीची ही वाणी आहे याचं नवल वाटतं. पण संत वाङ्मयाचे संस्कार आणि अंतःकरणात मुरलेला बोध यामुळे हे शक्य आहे हे पूर्वीच्या जनाबाई सोयराबाई बहिणाबाई अशा संत स्त्रियांची उदाहरणं पाहिले की पटतं. शांतामाईंच्या या अभंगांमध्ये नामपर पंढरीपर संतपर उपदेशपर करुणापर अनुभवपर अशा सर्व प्रकारचे अभंग आढळतात आणि त्यांच्यावरच्या संतांच्या वाङ्मयाचा प्रभाव स्पष्ट होतो. संत संतामाई म्हणतात

करायचा? सद्गुरु संतामाईंना नामस्मरणाचा छंद स्वाभाविकपणे जडला. कोळी कुटुंबात जन्मलेल्या माईंचं रूढीप्रमाणे लहानपणीच लग्न झालं आणि माहेर भिवरवाडी सोडून त्या निंभोरे गावी पंढरी दिंडी

0: कोळी कुटुंबात जन्मलेल्या माईंचं रूढीप्रमाणे लहानपणीच लग्न झालं आणि माहेर भिवरवाडी सोडून त्या निंभोरे गावी पंढरी दिंडीच्या वाटेवर आल्या. बालपणापासूनच माईंचा परमार्थाकडे ओढा, त्यात पूर्वपुण्याईने पंढरीच्या वाटेवर सासर लाभलं. आपल्या पतीबरोबर रेड्यावर पखाल पाणी घालावं आणि अन्नधान्य उगवावं, रात्री हरिभक्तपरायण वामनदादा कुलकर्णी यांच्याकडे भजनाला जावं, घरी वारकऱ्यांचं येणं जाणं उदंड. माईंचे वारकऱ्यांसाठी असलेले भाकरीचे टोपले भरलेलेच असायचे. म्हणतात ना, पंढरीच्या वारकरी शिळे तुकडे पारकरी. वामनदादा हे सखयानंदांचे शिष्य. माई वामनदादांजवळ गुरु करण्याचा हट्ट करायच्या. सद्गुरू सखयानंदांनी परीक्षा घेऊन निष्ठेने उपासना करण्याचं वचन घेतलं आणि गुरुपदेश केला. माई अत्यंत निष्ठेने उपासना करत.
1: लौकिक अर्थानं संतामाई सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यातल्या भिवरवाडी आणि निंभोऱ्याच्या. त्यांची अध्यात्म कर्मभूमी मात्र नगर जिल्ह्यात, विशेषतः पाथर्डी आणि नगर तालुका ही म्हणावी लागते. फार मोठा काळ त्या पाथर्डी तालुक्यात ढवळ्याची वाडी आणि निवडुंगे इथं होत्या. पाणी वाहण्याची वृत्ती सांभाळत त्यांची उपासना सुरूच होती. मोठा संप्रदाय त्यांच्या भोवती जमा झाला. अनेकांना त्यांनी वैद्यकीय मंत्रही दिले. साप, विंचू, विष उतरवणं यासारखे मंत्र पुढं परंपरेनं नेणारे आजही या परिसरात आहेत. त्यांच्या मंत्रांची गुरुकिल्ली मात्र निस्सीम श्रद्धा, भक्तियुक्त कर्मतंत्र अशी होती. त्या म्हणतात,

0: आनंद संप्रदायाची अष्ट सात्विक भाव जागृती साधना परंपरा माईंच्या ठिकाणी ओतप्रोत असून सुद्धा आणि त्या केव्हाही विदेही अवस्था भोगत असतानाही अंधश्रद्धा कर्मकांड यांना त्यांचा विरोध होता. मनाच्या समाधानासाठी आणि मानसिक आधाराने अनेक गोष्टी सहज सुलभ साध्या आणि बऱ्या होतात असा विचार सांगून त्या भक्ती साधनेचा प्रचार करत त्यांचं वाङ्मय ठाई ठाई याची साक्ष देतं. त्यांचा संप्रदाय डोळसपणे पुढे नेणाऱ्या सद्गुरू चंपामाईंनी त्यांचं हे व्यक्तिमत्व अचूक ओळखलं होतं.
1: श्री हंस, श्री अत्री, श्री दत्तात्रय, श्री नारायण, श्री लक्ष्मण, श्री सखयानंद आणि सखयानंद शिष्या शांतामाई किंवा संतामाई अशी ही आनंद संप्रदाय अवतार मालिका सांगितली जाते. आनंद संप्रदायामध्ये मन परमहंस पदाला पोहोचून आत्म्याच्या ठिकाणी केवलानंद भोगण्याची समाधी अवस्था वर्णन करून लिहितात. माईला बोध दिला त्या दिवसापासून आठव्या दिवशी माईला अष्टसात्विक भाव होऊ लागले.

0: हसायला लागली की माई अर्धा तास हसत नाही. रडायला लागली की अर्धा तास रडायची. उभी राहिली तर धाड दिशी खाली पडायची. तिची ध्यान करण्याची स्थिती इतकी स्वयंपूर्ण होती की तिला देहभान मुळीच राहत नसे. वर बसलं तरी जशी एकाग्रता व्हायची तशीच उठल्यावरही चित्त पुन्हा ध्यानाकडे वळायचं आणि व्यवहार कालातही जमिनीवर असायचं. हे वर्णन वाचलं तर माईंना मनोरुग्ण म्हणूनच कोणीही संबोधील. तथापि आनंद संप्रदायाची समाधीसिद्ध अवस्था विदेही होण्याची आहे. ब्रह्मानंदात अद्वैत पावल्यावर देहाला कसं सांभाळणार? ब्रह्मानंदे लागली टाळी, कोण देहा ते सांभाळी. समाधी लागण्याच्या विविध अवस्था आहेत. आनंद संप्रदाय साधनेनं ही अवस्था सिद्ध होते. संतपदाला पोचलेली व्यक्ती समाधी अवस्थेत असताना लोकांतात असली तरी ती पूर्ण विरक्त असते. याचा अर्थ त्या व्यक्तीला काही घुरे आले, लागीर झाले असा होत नाही. हे समजून घेणं आवश्यक आहे. कारण कोणत्याही प्रकारे साधलेला समाधी योग ही एक योगशास्त्रीय प्रक्रिया आहे. ती ज्ञानमय अवस्था असते असं ज्ञानी संत ज्ञानोत्तर भक्ती करताना भक्तांची आणि सामान्य जनांचीही माऊली होतात. असे ज्ञानी संत ज्ञानोत्तर भक्ती करताना भक्तांची आणि सामान्य जनांचीही माऊली होतात. त्यांच्याकडून संन्यास कर्म घडतं.
1: उदाहरणच द्यायचं झालं तर माईंचंच देता येईल. एक वर्ष दिंडीला जेवणखाण देण्यासाठी घरामध्ये काहीही नाही अशी अवस्था निर्माण झाली. वारकऱ्यांना उपाशी कसं पाठवायचं? द्रौपदीच्या घरी ऋषींनी परीक्षा द्यावी तसा प्रसंग. माईंनी आपल्या एका मुलाला गडी म्हणून विकायचं ठरवलं. त्या सावकाराकडे गेल्या, सौदा केला. सावकाराने या भावात गडी मिळतो असं म्हणून माईंची गरज पुरवली. माईंनी रितसर करार करून दिला पण वारकऱ्यांचं भागवलं. असा माईंचा व्यवहार. आणि हे जेव्हा वारकऱ्यांना समजलं तेव्हा त्यांनी सावकाराला बोलवून तो व्यवहार रितसर पलटून दिला. माईंशी व्यवहाराविषयी बोलू लागलं की त्या म्हणायच्या, वारकरी दरवर्षी वारीला जातो तेव्हा त्याला काय मिळतं? तुकोबाने व्यापार केला त्याला काय नफा झाला? लाभाविण प्रीती ही तर अध्यात्म साधना आहे.
0: हे सूत्र विचारात घेतलं तर संतपदाची अवस्था कळेल. या अवस्थेस पोहोचून जेव्हा जनसामान्यांमध्ये जीवनविषयक समाजविषयक प्रबोध केला जातो तेव्हा तो प्रबोध न्यायकठोर आणि मानवी अस्तित्वाची मुळातून जाणीव करून देणारा असतो. माईंनी केलेला प्रबोध असाच आहे.
1: झाला अनुभव नामाचा ऐसे संत बोलती वाचा. संपे मनाची धडपड विषयन लागती गोड. मना एकाची आवडे सदैव एकांताची जोडे. संतीची हीच गोडी सखयापदी दिधली बुडी.
0: मन स्थिर होऊन मन निष्काम बनत हीच खरी अवस्था.
1: नाही भक्तिभाव नाही अनुभव नका दाऊ गौरव बोलण्याचा. बोलण्याने हरी गवसेना बाप्पा भक्तीच्या मापा सापडेल.
0: सांतामाईंनी पढत मूर्खाची अशी कान उघडणी केली आहे. सांतामाई म्हणतात,
1: करारे बापांनो साधन हरीचे झणी करणीचे करू नका.
0: करणी कवटाळ मंत्रतंत्र जादूटोणे करून विघ्न दूर होणार नाही ते केवळ शुद्ध श्रद्धेनं होईल. कर्म करताना सत्संग धरावा त्यामुळं दुःखाचे केणे जाईल बापा सारे असं त्या निक्षून सांगायच्या. देवकल्पनेविषयी माईंचं चिंतन किती पुरोगामी आणि भ्रम फेडणारं आहे ते पहा.

0: सत्याचा शोध मनानेच घ्यावा, म्हणजेच विवेक जागृत करावा, म्हणजे आपोआपच विहित कर्म चोख घडेल. जीवनाची क्षणभंगुरता आणि भ्रामकता अधोरेखित करून सांतामाई कळवळ्यानं भक्तिमार्गाचा प्रबोध करतात. आपण अशिक्षित आहोत तरीही सुखाचं सागर आपल्याला गवसलं आहे हा आत्मविश्वास त्यांच्यात आहे. त्या म्हणतात,
1: तुम्ही संत माझे सुखाचे सागर, ज्ञानाचे आगर पांडुरंग, नाही मज ज्ञान पुराण व्युत्पत्ती, अर्थाची ती मती न कळे मज. पुराणाचा अर्थ जाणूनी मानसी, वेगे देह भावासी सांडियले. सखय कृपे संती अखंड भोगती, या विण अनगती न कळे मज.

0: माऊली ज्ञानेश्वरांचा प्रभाव सांताबाईंवर किती होता आणि त्या संत स्वरूप कशा झाल्या होत्या याची अनुभूती त्यांच्या आजी आनंदू आनंदू सखया भेटला गोविंदू या उक्तीमधून येते. त्या म्हणतात,
1: ऐका ज्ञानोबाचे घरी वास करीतो श्रीहरी.
0: त्याचप्रमाणे ज्ञानाचा एका त्यांच्या भक्तिव्यवहारात सामावला होता. त्या म्हणतात,
1: ज्ञानोबाचे ज्ञान साधुनिया घेई तेणे सुखी राही एके ठाई. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर सत्य माऊली ते थोर.
0: सांताबाईंना अवघ्या संतमेळ्यासोबतच कीर्तन रंगात रंगण्याची सवय.
1: जनाबाई देवासंगे सखयाची संती सांगे. प्रवृत्तीशी मोकलावे निवृत्तीशी सांभाळावे. पुंडलिकाची कीर्ती थोर उभे केला रुक्मिणीवर. समर्थ म्हणजे श्रेष्ठ थोर केला भक्तीचा उद्धार. संत चरणी बळ थोर गीता बोले ज्ञानेश्वर. जनाबाईचा हा खेळ उखळ मुसळ जाते प्रेमळ. कान्हो पात्रा माझी आई रहिवास असे देवापायी. सावता माळी भक्तमनी होऊनी गेला हा सज्ञानी.
0: संत मेळाव्यासह कीर्तन करताना संत परंपरेविषयीची अपार कृतज्ञता

0: त्यांच्या अशा लयबद्ध अभंग उक्तीतून सहज प्रकटते. संत परंपरा आणि सद्गुरु परंपरा याही पलीकडे जाऊन सांतामाई बहिणाबाईंसारख्या तुकाराममय झाल्या होत्या. इतकंच नाही तर तुका आणि जिजा यांच्या प्रपंच क्रीडेतून त्या कीर्तनरंगात रंगताना सद्गुरु स्वरूप होऊन आनंद सुखानुभूती घेत होत्या असंच म्हणावं लागतं. त्यांच्या सहज सोप्या बोलीभाषेतल्या अभंग रचनेवर तुकारामांचा प्रभाव स्पष्टच जाणवतो.
1: बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, भोगावा विठ्ठल रात्रंदिवस, चिंतावा विठ्ठल, कल्पावा विठ्ठल, धरावा विठ्ठल बळकट. आवडे हे जीवा कायमी करावे, पिसे लाविले देवे झाली वेडी, वेगे माझा सखा धावनी आला देखा, संतांची या भाका गुंतलासे.
2: तुकाराममय झाल्याची प्रचिती हा अभंग देतो. तुकाराम भोळा राजा, जिजाबाई भक्ती काजा, कडकडून दात खाई देवा तुझे केले काई, भूल पडली तुकोबाला जिजा सांगतसे लोकाला, जिजाबाई देवा बोल किती दशी माझे हाल, तुकोबाचा टाळविणा टाकून दिला आडराना, जिजाबाई प्रेमराग देवावरी केला त्याग, चरणावरी भावसारा जिजा करी येर झारा, इतुकी फार झाली दशा तुकाराम मनी हर्षा, जिजाबाईची बडबड देवालाही लाग गोड, भडभडा शिव्या देती देवा जडलिया प्रीती, जिजाबाई बोट मोडी रडे वस्त्र नाही म्हणूनी. या सर्व उक्तीमधून प्रपंच आणि परमार्थातील एकात्म भावाबरोबरच सांतामाईंचं तुकारामांशी आणि त्यांच्या जीवनाशी एकात्म होणं स्पष्ट होतं.
0: संतांच्या प्रमाणांसह ही अशिक्षित तरीही सुशिक्षित सिद्ध स्त्री कीर्तनातून अध्यात्मशास्त्र मांडून सांप्रदायिकांसह सर्व जनास सहजच परमार्थ मार्गातली अवघड वाट चढून जाण्यास मदत करते आणि हेच या स्त्री संतांचं मोठेपण आहे.
1: अनुबंध चतुष्ट्या विण परमार्थ म्हणे कोण, मागे झाले संत जन पहा पुराणे शोधून, ऐसा अनुभवाचा दाता कोण आहे सद्गुरु परता, सखया कृपे संती सांगे म्हणोनी संत पायी लागे.
2: याचप्रमाणे नवविधा भक्ती, साधन चतुष्ट्य, ज्ञान भक्ती योग, आत्मशुद्धी, चित्तशुद्धी, देहशुद्धी, प्रपंच, अभ्यास, साधना, नामस्मरण या आणि अशा अनेक विषयांवर त्यांचं भाष्य मार्मिक आहे. त्यामध्ये स्पष्टता आणि साक्षेप आहे. त्यांनी अध्यात्म ज्ञानमार्गाचं साधं सूत्र आपल्या शिष्यांसाठी आणि प्रापंचिकांसाठी दिलं आहे. आपले अनुभव आपण पाहावे, आपपर ओळखावे तेची खरे. तसंच त्या सांगतात, अभ्यासा वाचून अहंकार जाता, साधन चतुष्टता काय काज. सांतामाईंनी असे अध्यात्मशास्त्र उलगडून आपली सांप्रदाय परंपरा प्रबोधित केली आहे.
0: सांतामाईंचं चरित्र आणि कार्य अभ्यासताना सहजच जनाबाई, सोयराबाई, कान्होपात्रा, जिजा या स्त्री संतांचा आठव होतो. परमार्थात स्त्री पुरुष असा भेद संभवत नसला तरी स्त्रीच्या मर्यादा ओलांडून परमार्थ साधना आणि त्यातही सांप्रदायाचं सद्गुरुपद सांभाळणं हे एक दिव्यच म्हणावं लागेल. सांतामाईंच्या प्रबोधाचं केंद्रवर्ती सूत्र अहंकाररहितता, निष्कामता, निस्सीमता, अनन्यता आणि या सर्व गोष्टींसाठी अभ्यास आणि सद्गुरु कृपा असणं हे आहे. अलीकडच्या काळात पंढरीच्या वाटेवर श्रमजीवनातून परमार्थात अधिकारी झालेल्या स्त्री संतांची उदाहरणं तशी अल्प आहेत. अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी, कर्जत, नगर तालुक्यातून पंढरपूरच्या वाटे गेलेल्या वारकरी संतात आणि आनंद सांप्रदायात पूज्य सांतामाईंचा अधिकार मोठा आहे. संत परंपरेच्या सारस्वरूप होऊन त्या प्रकटल्या आहेत असं म्हणता येईल. त्यांचा हा वारसा गुरुकुल भागवताश्रम, चिसोंडी पाटीलचे अर्धवयू आणि आनंद सांप्रदायातले अधिकारी भागवताचार्य अशोकानंद महाराज कर्डिले हे चालवत आहेत.

0: थोर संत परंपरा या कार्यक्रम मालिकेतील संत शांतामाई यांच्या जीवन कार्याची माहिती करून देणारा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. लेखन केलं होतं डॉक्टर अनिल सहस्त्रबुद्धे यांनी, संगीत गोपाळराव मिरीकर यांचं, शीर्षक गीत बाबासाहेब सौदागर यांचं, शीर्षक गीत गायन पवन नाईक, अभंग गायन शुभांगी अत्री, अभिजित कुलकर्णी आणि रुचा देशपांडे यांचं, निवेदन किरण डहाळे आणि शुभदा कुलकर्णी, निर्मिती सहयोग सुभाष तपासे आणि अतुल सातपुते, आणि सादरकर्ते होते प्रदीप हलसगीकर.
1: श्रोते हो, आमच्या संग्रहातून हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रानं.

100.1 मेगाहर्ट्स FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र.

श्रोते हो, आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. सकाळचे 11 वाजलेले आहेत. ऐकूया हिंदी चित्रपट संगीत. श्रोते हो, ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल मुंबईत निधन झालं. त्यांनी त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत 800 अधिक चित्रपट आणि अन्य गीतांना आपला आवाज दिला. हिंदी, मराठी यांच्यासह ओडिसा, बंगाली आणि पंजाबी, गुजराती अशा अनेक भाषांमध्ये त्यांनी गाणी गायलेली आहेत. लता मंगेशकर यांच्या आवाजाशी साधर्म्य असूनसुद्धा हिंदी चित्रपटसृष्टीत म्हणजे बॉलिवूडमध्ये सुमन कल्याणपूर यांनी आपल्या आवाजाचा, आपल्या गीतांचा एक वेगळा असा ठसा निर्माण केलेला आहे. आणि त्यामुळेच आजही त्यांची अनेक गीतं आपल्यासारख्या रसिकांच्या ओठांवर कायमच गुणगुणले जातात. तेव्हा श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकूया सुमन कल्याणपूर यांनी गायलेली काही सुमधुर गीतं.

श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला जब जब फूल खिले चित्रपटातले गीत आपण ऐकलं. गायलं होतं सुमन कल्याणपूर यांच्यासह मोहम्मद रफी यांनी. श्रोते हो, शास्त्रीय बैठक असलेली अनेक गाणी गाण्याबरोबरच भक्तिगीतांमधून सुद्धा जाणवणारा सुमन कल्याणपूर यांचा निर्मळ स्वर हा हिंदी चित्रपटसृष्टीत मात्र आपल्याला चंचल, रोमॅन्टिक आणि उडत्या चालीची गाणी गाताना सुद्धा तेवढाच आत्मविश्वास देणारा असा जाणवतो. त्याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे कार्यक्रमातलं हे पुढचं गीत.

श्रोते हो, सुमन कल्याणपूर यांचा आवाज म्हणजे एक असा मधुर स्वर ज्यांनी आपल्याला नेहमी गुणगुणायला शिकवलं, आणि एक असा आवाज ज्यानं कधी काळी आपल्याला ठेका धरायला सुद्धा भाग पाडलं. तेव्हा कार्यक्रमात या टप्प्यावर सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं ब्रह्मचारी चित्रपटातलं गीत

ब्रह्मचारी चित्रपटातलं हे गीत होतं हसरत जयपुरी यांचं, गायलं होतं सुमन कल्याणपूर आणि मोहम्मद रफी यांनी, तर संगीतबद्ध केलं होतं शंकर जयकिशन यांनी. श्रोते हो, सुमन कल्याणपूर यांनी जवळपास 140 गीतांमध्ये मोहम्मद रफी यांच्याबरोबर हिंदी चित्रपटसृष्टीसाठी अनेक गाणी गायली आणि ती गाणी आज अनेकांच्या ओठावर खेळताना आपल्याला दिसत आहेत. तेव्हा श्रोते हो, आज हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात मात्र आपण इथेच थांबूया, पण सकाळचे 11:15 वाजलेले आहेत, तेव्हा लगेचच आनंद घेऊया सुमन कल्याणपूर यांनी गायलेल्या काही सुगम गीतांचा. कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत मंगेश पाडगावकर यांच्या गीतानं. या गीतासाठी स्वर अर्थात सुमन कल्याणपूर यांचा आणि संगीत दिलं यशवंत मोरे यांनी.

श्रोते हो, आपली गाणी कार्यक्रमात सुरुवातीला मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं, गायलं होतं सुमन कल्याणपूर यांनी. श्रोते हो, ओंकार प्रधान सारख्या भक्तिगीतापासून लिंबोणीच्या झाडामागे सारख्या अंगाई गीतापर्यंत दिवसाच्या प्रत्येक प्रहरी वेगळा अर्थ देणारी अनेक गीतं देणारा एक निर्मळ स्वर म्हणजे सुमन कल्याणपूर यांचा. तेव्हा कार्यक्रमात या टप्प्यावर पुढचं गीत सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं.

0: श्रोते हो, मुंबईत आल्यानंतर जे जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये चित्रकलेचं शिक्षण घेऊनही घरात सतत सुरू असलेल्या रेडिओमुळे के एल सेगल, नूरजहाँ आणि सुरैया यांच्या स्वरांचे संस्कार सुमन कल्याणपूर यांच्यावर होत गेले आणि त्यांच्या घरी केशवराव भोळे, ज्योत्स्ना भोळे आणि मो ग रांगणेकर अशा दिग्गजांची कायम ये जा सुरू होती. त्यामुळे सुमन कल्याणपूर यांच्यातला सुप्त गंधर्व हा जागा झाला, नव्हे तो ओळखला गेला आणि त्यांना नवीन संधी मिळाली ती गायनाची. आणि त्यांच्या गायनातून स्फुरलेले अनेक गीत, अनेक गीतांच्या छटा या आपल्यासारख्या रसिकांसाठी सादर झाल्या त्या सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातून.
1: शब्द शब्द झळा वाचते तुझ्या मना, शब्द

श्रोते हो, सुमन कल्याणपूर यांनी 1954 साली दरवाजा चित्रपटासाठी पहिलं पार्श्वगायन केलं. यानंतर त्यांना मोहम्मद रफी यांच्यासोबत गायलेल्या मन मोहन मन में हो तुम्ही या कॅसे कहूं चित्रपटातल्या गीतासाठी संगीत जगतातला अत्यंत मानाचा असा तानसेन पुरस्कार मिळाला. याशिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर BBC वर मुलाखत देणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला कलावंत ठरल्या. तसंच मध्य प्रदेश सरकारच्या वतीनं दिला जाणारा लता मंगेशकर पुरस्कार सुद्धा त्यांना मिळाला होता. आणि 2023 साली केंद्र सरकारनं सुमन कल्याणपूर यांना पद्मभूषण पुरस्कार देऊनही गौरवलेलं होतं. तेव्हा श्रोते हो, अशा विविध पुरस्कारांच्या मानकरी ठरलेल्या सुमन कल्याणपूर यांनी आपल्या गीतांची, आपल्या स्वरांची एक अनोखी शिदोरी आपल्यासारख्या रसिकांसाठी

श्रोते हो, अशोकजी परांजपे यांचे गीत आपण ऐकलं, गायलं होतं सुमन कल्याणपुरी यांनी. या गीताबरोबरच आजचा आपली गाणी हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. 100.1 MHz हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, प्रसारित करत आहोत NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

श्रोते हो, हे निवेदन आहे हॅलो डॉक्टर या लाईव्ह कार्यक्रमासंबंधी. श्रोते हो, येत्या बुधवारच्या अर्थात 3 जून 2026 हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा विषय आहे स्किझोफ्रेनिया मानसिक आजार, कारणं, लक्षणं आणि उपचार. आपल्या शंकांचं निरसन करतील मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे. लाईव्ह प्रसारणाची वेळ आहे 3 जून रोजी रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत आणि संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41

0: श्रोते हो, मराठी साहित्य विश्वातील एक प्रतिभा संपन्न कवयित्री म्हणजे शांता शेळके. 6 जून हा कवयित्री शांता शेळके यांचा स्मृती दिन. त्या अनुषंगाने 5 जूनच्या फोन गाणी कार्यक्रमात ऐकूयात शांता शेळके यांची तुमच्या आवडीची गाणी. तेव्हा कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी बुधवार दिनांक 3 जून रोजी संपर्क करा 7:45 ते 9:15 या वेळेत. त्यासाठीचे आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 आणि 242-36-72.
1: श्रोते हो, येत्या गुरुवारच्या अर्थात 4 जून 2026 कृषी अदालत या लाईव्ह कार्यक्रमाचा विषय आहे खरीप हंगाम पीक लागवड तंत्रज्ञान. कार्यक्रमात सहभागी होतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले कृषी विद्या विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर आर एम गेठे, राहता इथले तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे आणि मुक्काम पोस्ट पिंपरी लोकई तालुका राहता इथले प्रगतशील शेतकरी सुभाष विठ्ठल गडगे. लाईव्ह प्रसारणाची वेळ आहे 7:30 ते 8:00 आणि संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहे 02-41-242-34-71 किंवा 2-42-36-72. निवेदन संपलं. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर ठीक 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ. तेव्हा श्रोतेहो, सकाळच्या प्रसारण सभेतून मी डॉक्टर प्राची शेकटकर आपली इथेच रजा घेतेय. नमस्कार.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आपल्या मधुर आणि मखमली आवाजानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं काल निधन झालं. त्यांच्या निधनाने भारतीय संगीत क्षेत्रातील एका सुवर्णयुगाचा अंत झाला. मराठी भावगीतं, भक्तिगीतं आणि हिंदी चित्रपट संगीतात त्यांनी दिलेलं योगदान कधीही न विसरता येणार आहे. कलाक्षेत्रातील त्यांच्या अफाट कामगिरीची दखल घेऊन त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. सुमन कल्याणपूर यांनी केवळ मराठी आणि हिंदीच नाही तर बंगाली, उडिया, पंजाबी, राजस्थानी, कानडी आणि भोजपुरी अशा अनेक प्रादेशिक भाषांमध्ये हजारो गाणी गायली. गझल, ठुमरी आणि भक्तिगीतं गाण्यात त्यांना विशेष गोडी होती. मराठी संगीत क्षेत्रात सुमन कल्याणपूर यांचं योगदान बहुमूल्य आहे. त्यांनी गायलेल्या गाण्याच्या रूपानं त्या सदैव आपल्या आठवणीत राहतील.

श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहोत विदुषी माणिक वर्मा यांची आठवणी, यांच्या आठवणी उलगडणारी शुभदा दादरकर यांची माधुरी रावराणे यांनी घेतलेली मुलाखत. आज ऐकूया भाग दुसरा, हसले मनी चांदणे.

0: संवाद साधतोय शुभदा दादरकर यांच्याशी.
1: तुम्हाला गम्मत सांगते की ही जी मैफिल असायची ना त्यांची स्वतःची, ही आत्ताच्या सारख्या कॉन्सर्ट्स नव्हत्या. दीड तासाच्या, चार चार पाच पाच तासाची मैफिल चालायची. एक स्त्री असून एवढ्या वेळ गाणं आणि खुल्या आवाजात शास्त्रीय संगीत आणि असे कार्यक्रम त्यांनी किती केले. गणपतीच्या दिवसात तर 10 दिवसात 12 कार्यक्रम केलेले, इतके कार्यक्रम आणि त्या मैफिली चार चार पाच पाच तासाच्या. शंकर अभ्यंकर त्यांनी तर त्यांच्याविषयी म्हटलं की आम्ही जेव्हा त्यांची मैफिल ऐकायला जायचो, हिंदू कॉलनीत एकदा ऐकायला गेलो, प्रचंड गर्दी होती, बसायला जागा नाही, आम्ही कट्ट्यावर बसलो होतो. तर तिथे बसलं असताना असं लक्षात आलं, अरे 4 तास होऊन गेले, हा कट्टा आपल्याला बोचत कसा नाहीये, इतकं त्या गाण्यात आम्ही रंगून गेलो. तर असे खूप किस्से आहेत अनेकांचे, पण सांगायची गोष्ट की इतकी त्यांचे कष्ट होते त्यामागे, इतकी तयारी होती,
2: शिस्त पण तशीच होती ना,
1: शिस्त होती. आणि अशा मैफिली अनेक केल्या त्यांनी.
2: नाट्यसंगीत गायला त्यांनी थोडी उशिरा सुरुवात केली आणि नाट्यसंगीत हा त्यांच्या मैफिलीतला महत्वाचा टप्पा होता. तर नाट्यसंगीत खूप आहेत त्यांची तशी पाहायला गेली तर याच्याविषयी काय सांगता येईल.
1: नाट्यसंगीत हा त्यांच्या आयुष्यातला फार महत्वाचा भाग आहे. कारण का तर बालगंधर्व, त्यांनी जी जवळीक साधली खऱ्या अर्थाने ते बालगंधर्वांच्या गायकीशी. कुठल्याही घराण्याचं गाणं गात असताना पण बालगंधर्वांची गायकी शास्त्रीय संगीतात सुद्धा दिसत असे. त्यांच्या गमकेच्या ताना बालगंधर्वांच्या, लढीवाळ त्यांची गायकी एक तीच माणिकताईमध्ये होती, नेमकी लढीवाळ गायकी. त्यामुळे बालगंधर्वांच्या गाण्याशी जी त्यांची जवळीक होती ना, ते आत्मसात करण्यासाठी, मी मगाशीही सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी अनेक रेकॉर्ड्स ऐकल्या, ती आत्मसात केली. पण ही जी गायकी गायली, गाणी गायली, रेकॉर्ड्स आल्या बाहेर, बरेच लोक म्हणायला लागले की बालगंधर्वांच्या नंतर ती गायकी गाणार आहे माणिक वर्माच बर का, हे म्हणायला लागलं. पण त्यांनी कधीही नाटकात काम केलं नाही, कधीच नाही. कारण त्यांचा गोल ठरलेला होता, आपल्याला गाणं करायचं आहे. पण नाट्यसंगीत त्याविषयी आता मात्र एक छोटासा किस्सा सांगणार आहे मी. कारण बरेच जण विचारतात, भारती वगैरे वंदना आहे कामं करतात नाटकात, माणिकताईने काम केलं नाही का? नाही. कारण त्यांच्यामध्ये अभिनयाचं त्या सांगायला सांगायचं, नाही हो, 2 वाक्य मला बोलता येणार नाही, धड मला येत नाही हो बोलायला, संवाद मला पाठवत नाहीत वगैरे, ही सगळी कारणं होती त्यांची. पण त्यांना खरं म्हणजे मनापासून नाटकात काम करायचं नव्हतं. मी जे म्हटलं तसं 1967-68 ते 1970 ते आजारी पडेपर्यंतचे ही जी 3-4 वर्ष होती, त्यांची दादर पासून साधारण गिरगाव आणि ह्या भागातल्या एकही मैफिल मी सोडली नसेल. त्यावेळेला आमचा एक ग्रुप होता सगळ्या गाण्याची आवड असणाऱ्यांचा, आम्ही सगळे जायचोच, आणि त्याच्यात राम मराठे आणि माणिक वर्मा ही माझी दैवत असल्यामुळे सगळ्या मैफिली मी ऐकल्या. आणि पूर्वीच्या काळी काय असायचं, कोणाच्या गुरुपौर्णिमेसाठी लोक एकमेकांसाठी गायचे, हे फार महत्वाचं आहे. आता तसं होत नाही. तसं CR व्यासांची गुरुपौर्णिमा ते भंडारी हॉलमध्ये होती, त्या मैफिलीला मी गेले होते. आणि तुम्हाला सांगतो आता सुद्धा ते चित्र मला डोळ्यासमोर दिसत. अहिर भैरव गायल्या होत्या, पहाटे पहाटे त्यांचा नंबर लागला, कारण एक एक गात गात गात सिनियॉरिटी प्रमाणे. आणि नंतर त्यांनी नाही मी बोलत नाथा हे गाणं म्हटलं. ते जेव्हा गायल्या मी ऐकत तर होते सगळ्या जागा गंधर्वांच्या, पण डोळ्यासमोर जे चित्र होतं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे जे हावभाव होते, आजही मी शिकवताना सगळ्यांना सांगते, भल्या भल्या कसलेल्या ज्या अभिनेत्री आहेत त्यांच्या चेहऱ्यावर येणार नाहीत इतके सुंदर भाव होते. कारण ते खूप सात्विक होते, लाडीक होते, कारण त्या गाण्याचा भाव लाडीक आहे, तो लाडीकपणा नेमका त्यांच्या चेहऱ्यावर, तो आजही मी विसरू शकत नाही. आणि ते गाणं आजही मी शिकवताना कायम त्या आठवणी, त्या सगळ्या जागा वेगळ्या वेगळ्या लक्षात राहतात. त्यामुळे नाट्यसंगीत हे खऱ्या अर्थाने त्यांनी फार लोकप्रिय केलं. आणि नाट्यसंगीताच्या माध्यमातून शास्त्रीय संगीत पण जे बालगंधर्वांचं कार्य आहे तेच माणिकताईंचं आहे, घरोघरी पोचवलं. स्वयंवर नाटकातली पद ही गायला अत्यंत अवघड, आणि माणिकताईंची पहिली रेकॉर्ड

पण नाथा हा माझा मोहिकलाचेच आली म्हणजे पहिली परत तीच स्वयंवर मधली पद ही तालाला अवघड आहेत. मला काय सांगायचंय, नाही मी बोलत नाथा लाडीक गाणं, सुगमकडे झुकणारं गाणं, दादरा तालात सार सदर म्हणायला अवघड आहे तरी सुद्धा, पण त्या वजनाने. पण ही जी पद होती ना, नाथा हा माझा गंधर्व ठेकाय, किंवा रूपबली तो नरशार्दूल साचा, किंवा पुढे यदुमनी सदना, ही तालाला अवघड दीपचंदी मध्ये वगैरे वेगवेगळ्या तालात असलेली स्वयंवर मधली गाणी. अनृतची गोपाला ते जवळजवळ ख्याल आहे सूर मल्हारचा, त्याच्यावरतीच आहे ते. तर ही अत्यंत अवघड गाणी तालाला गायला आजही गाताना ते चॅलेंज वाटतो. मम आत्मा गमला त्या मनाने सोपं आहे, कारण त्या मनाने तसं सोपं काहीच नाही, पण ते त्रितालात आहे तालाच्या दृष्टीने. पण हे गाणं खूप कठीण, पण त्यामुळे त्यातलं आम्हाला विशेषतः यदुमनी सदना हे का आवडतं आणखीनही सांगते की यदुमनी सदना रुचिर सदन पती मनसतीना करीन यदुमनी सदना. ती रुक्मिणी म्हणते श्रीकृष्णाच्या मनात मी घर करते, तसं सर्व महाराष्ट्रातल्या जनतेच्या रसिकांच्या मनामनात घर केलेलं गाणं म्हणीन मी, म्हणून यदुमनी सदना आपण ऐकूया.

0: रसिक हो, ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होत असताना त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आज आपण संवाद साधतोय शुभदा दादरकर यांच्याशी.
1: भक्तिगीतांचा हा टप्पाही खूप महत्वाचा आहे. आपल्या कार्यक्रमाचीही सुरुवात अमृताहुनी गोडने झालेली आहे, पण मग याच्यानंतर असं झालं होतं की काही नवीन गाणी, खास भक्तिगीतं ही रेकॉर्ड करून घेण्यात आली होती.
2: माणिक, त्यांची असंख्य भक्तिगीतं लोकप्रिय आहेत. आकाशवाणीवर तर ती सतत लागायची, सतत.
1: आजही लागतात.
2: आजही लागतात. मग ते कार्यक्रम कोणताही असू दे, मंगल प्रभात असो का कामगार विश्व असो, कायम भक्तिगीतं ही ऐकायला मिळतात. पण त्यातला एक किस्सा सांगण्यासारखा आहे का, तर पुणे रेडिओ स्टेशनचे स्टेशन डायरेक्टर कृद दीक्षित यांनी बाळ माट्यांना अशी एक ऑर्डरच केली होती की अहो, ही भक्तिगीतं ध्वनिमुद्रिका असलेली कमी पडतायत, आता तुम्ही अजून काही गाणी रेकॉर्ड करा. तर अहो, कधी करू, त्यांचं टाइम टेबल इतकं व्यस्त आहे. म्हणजे ते मला सांगू नका, त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातनं तुम्ही वेळ काढा, त्या पुण्याला आल्या रे आल्या की गाण्याचं रेकॉर्डिंग तुमचं तुम्ही बघा. पण कसंही करून त्यांचा वेळ घेऊन तुम्ही नवीन भक्तिगीत रेकॉर्ड करा. आणि मग बाळ मात्यांनी एक सुंदर गाणं, सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण, हे केलं. आणि कृद दीक्षितांनी त्याविषयी जी व्याख्या केली ना, ते मला फार विशेष वाटलं की एखादा स्टेशन डायरेक्टर म्हणजे एखादा अधिकारी त्यातला इतका जाणकार असणं हे कलाकारांसाठी किती महत्वाचं आहे. तर त्यांनी काय म्हटलं माहितीये का, बघा, जनरली आपण म्हणतो की परमेश्वर प्राप्तीसाठी संगीतासारखं दुसरं माध्यम नाही
1: हो.
2: आणि परमेश्वराचं सगुण साकार रूप हे भक्तासाठी आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन निर्गुण निराकार रूप ज्याला कळतं त्याला खरोखरी मोक्ष प्राप्त होतो. हे जसं

0: आपण म्हणतो, पण कृद दीक्षितांनी काय म्हटलं माहितीये का, माणिक ताईंचं गाणं ऐकून बरं का, ते माणिकच म्हणायचे, माणिक शिकली कशी कुणाजवळ हे माहीतच आहे की, पण ते गाताना स्फूर्ती येते कशी आणि कुठून, काय सांगणार, अहो केवळ अविश्रांत मेहनत घेतली, खूप चिजा जमवल्या, सरगम अगदी जीप तुटे तो पाठ केली, तरी यावरच गाणं बनतं का? एकाच गुरुचे दोन शिष्य, त्याच तालमीवर, त्याच रागावर, त्याच चिजेवर, त्याच जातीच्या आवाजावरही वेगवेगळे कसे गातात? कारण दिलेली सांगितलेली चीज ही सगुण असते, पण ती गाता गाता शब्दांच्या पलीकडे, सुरांच्या पलीकडे, तालाच्या लईच्या पलीकडे कशी निर्गुण होते हे कसं सांगता येईल? कारण प्रत्येक कलावंताची ही आपापली प्रतिभा असते.
1: वा,
0: त्यामुळे अशी प्रतिभा ज्या गीतात ऐकायला मिळते ते गीत ऐकूया. सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण.
1: वा वा वा वा.

0: माणिकताईंचं गाणं रसिक प्रेक्षक त्यांचे निस्सीम चाहते सतत 3 दशकं अगदी मनसोक्त अनुभवत होते.
1: हो,
0: जसं उघड्या खिडकीतून घरात चांदणं शिरावना तसा माणिकताईंचा आवाज महाराष्ट्रात घरोघरी पोचला होता. त्यांच्या आवाजाचा सर्वांनाच मोह पडला होता, लोभ जडला होता. त्यांच्या सुरांचं चांदणं रसिकांनी शरदाच्या चांदण्याप्रमाणे अनुभवलं होतं.
1: वा, क्या बात आहे.
0: आणि मग घरोघरची लहान थोर स्वरलोभी माणसं गाऊ लागली होती शरदाचे चांदणे, मधुवनी फुललेला निशिगंध.

0: शुभदाताई, माणिक वर्मांच्या बाबतीत तुम्ही आता म्हणालात की शरदाचं चांदणं फुललं होतं, मग ते नेमकं कसं काय?
1: असं आहे की जेव्हा लग्न ठरल्याचं माणिक त्यांच्या सगळ्या मैत्रिणींना कळलं, लग्न ठरलं, त्यांना जरा उत्सुकता होती की हिच्या नवऱ्याला किती आवड असेल, कवी आहेत वगैरे ठीक आहे, पण आवड आहे का गाण्याची, हिच्या गाण्याचं काय होणार? आणि मग जेव्हा लग्न ठरल्याची बातमी आली आणि पुण्यात एक कार्यक्रम ठरला, त्या कार्यक्रमाला पुढच्या बाजूला ह्या सगळ्या मैत्रिणी बसलेल्या होत्या नेहमीप्रमाणे गाणं ऐकायला, भरपूर गर्दी, आणि अमर वर्मा थोडेसे मागच्या बाजूला एक कोपऱ्यात खुर्ची टाकून बसली होती. तर गात असताना एखादी जागा खूप छान गेली की ऑडियन्स मधून एकदम भावा यायची, आणि खूप जोरात भावा आली की ह्या सगळ्या मुली मागे वळून बघायच्या लोकांना, कळे ना की अरे हे काय चाललंय, इतकं छान जागा येत आहेत एका पाठी एक, इतक्या छान एकावर एक ताना येत आहेत, आणि ह्या सगळ्या मागे का वळून बघतायत? त्याचं कारण एकच होत की त्यांना वर्मांच्या चेहऱ्यावरचे भाव टिपायचे होते, गाण्याचं होईल काहीतरी म्हणायचं, आणि त्या नुसत्या चेष्टा मस्करीला ऊत आला होता अक्षरशः. आणि ते म्हणाल्या का ग अशा पाठीस लागता मिळून साऱ्या जणी, आज माझ्या मला लाभला सर्वस्वाचा धनी.
0: वा वा,
1: हसले मनी चांदणी.
0: क्या बात आहे.

0: शुभताई, तुम्ही हे सगळे किस्से सांगत असताना आमच्या डोळ्यासमोर सगळं चित्र उभं राहतंय, पण त्यातही आणखी एक महत्वाचा टप्पा आहे, प्रकार आहे, आणि तो म्हणजे चित्रपट संगीताचा. फार नाही आहेत पण जी काही आहेत ती तितकीच सुंदर आहेत. त्या गीतांविषयी काय सांगता येईल?
1: त्या गीतांविषयी फक्त मी एवढंच म्हणेन की चित्रपट गीत असो की नाट्यगीत, त्यांचं जसं

मला शास्त्रीय संगीतातली अव्वल दर्जाची गायिका बनायचंय हे एक जे ध्येय होतं ते तसंच होतं. आणि म्हणूनच उमज पडेल त्या चित्रपटाच्या वेळीही त्यांना जेव्हा आग्रह झाला की थोडंसच आहे फक्त झोपाळ्यावर बसून तर म्हणायचंय तर काय हरकत आहे तेवढं काम करायला, तरीही त्यांनी नकारच दिला. जे विख्यात गाणं आहे घननिळा लडीवाळा झुलवू नको हिंदोळा. आता तुम्हाला एक गंमत सांगू का, या गाण्याची एक फार मजेशीर कथा आहे. घननिळा लडीवाळा झुलवू नको हिंदोळा बाबत आपण गदिमांच्या काव्य प्रतिभेबद्दल खूप काही अनुभवलंय सगळ्यांनी ळ अक्षरावर, पण या गाण्याचा उपयोग माणिकताईंनी कुठल्या कारणासाठी करून घेतला होता माहितीये, हे तुमच्या स्वप्नात सुद्धा येणार नाही. अहो एकदा प्रवास करत असताना कल्याणचं एक जोडपं होत आणि माणिकताई समोरच्याच बाजूला बसलेल्या होत्या समोरच्याच बर्थवर. त्या जोडप्याचं लहान मूल सारखं रडत होत. त्यांना काही राहावे ना माणिकताईनं, का बाबा रडतंय बाळ का रडतंय, त्यांनी विचारलं अहो काय होतंय का त्याला का रडतंय का रडतंय, चाललंय त्यांचं आपलं आपसात बोलणं. माणिकताईनी त्यांना विचारलं त्या जोडप्याला मी घेऊ का बाळाला जरा वेळ माझ्याकडे, आणि त्यांनी त्या बाळाला जवळ घेतलं आणि त्याला जवळ घेऊन त्याच्या पुढे म्हणायला लागल्या घननिळा लडीवाळा झुलवू नको हिंदोळा. आणि ते बाळ रडायचं थांबलं ना, म्हणजे त्या जोडप्याच्याही लक्षात आलं ते चर्चा करतच होते बहुतेक असं वाटतंय, पण ह्या माणिक वर्मा आहे ते निश्चित झालं. वा.

0: रसिकहो, माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्त आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण संवाद साधत आहोत शुभदा दादरकर यांच्याशी.
1: इतके सगळे प्रकार आहेत, मला वाटतं फक्त अर्धेच झाले असतील. नाही
2: अहो, कितीतरी शिल्लक आहेत.
1: अजून गझल आहे, ती वेगवेगळी प्रासंगिक गीतं आहेत, संस्कारक्षम गीतं आहेत.
2: पण आत्ता आपण रसिकांसाठी मराठी गझल प्रथमता माणिकताईंनी गायली, मधुकर गोळवलकरांचं संगीत असलेली त्या चित्त चोरट्याला का आपले म्हणू मी, आपण ऐकूया.

अशी प्रासंगिक गीतं तर तुम्ही सांगितली, पण मला आत्ताच्या काळात ना एक फार विशेष गीत असं वाटतं, अगदी दोनच ओळी ऐकूया, पण त्या ऐकूया एवढ्यासाठी की पूर्वीच्या काळी मुलं खाली खेळून वगैरे आली, संध्याकाळच्या वेळेला घरी आल्यावर शुभम करोती म्हणण्याची एक पद्धत होती घरामध्ये. आता असे संस्कार करायला मुलांना ते आवडणारही नाहीत आणि कोणी ऐकूनही घेणार नाही, तो सगळा जमानाच गेला. पण असं शुभम करोती म्हणण्यापेक्षा जर माणिकताईंच्याच आवाजात तुम्ही शुभम करोती कल्याणम हे गाणंच ऐकलं तर

0: सगळे गीतप्रकार गात असताना म्हणजे त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला तो उल्लेख असू देत, किंवा प्रत्येक गाण्याचे किस्से जर आता सांगायला गेले तर एक कार्यक्रम अपूर्ण पडेल, आपल्याला असे कितीतरी भाग त्याचे करायला लागतील. पण त्यातही महत्वाचा भाग असा होता याच्यात की त्यांना आलेला आजारपण, त्यात 80 दिवस जवळपास त्या कुमात होत्या, आणि त्यानंतरचा जो त्यांचा प्रवास आहे सांगीतिक प्रवास तो सुद्धा त्यांचा तितकाच महत्वाचा आहे. तर त्याविषयी काय सांगता येईल?
1: खरं सांगायचं ना तर हा फार दुर्दैवी आणि क्लेशकारक असा प्रसंग आहे आमच्या सर्वच कुटुंबियांच्यासाठी. 1 ऑक्टोबर 1970 साली बघा, ज्यावेळेला त्या ऐन बहरात होत्या त्यावेळेला एक दिवस अशी बातमी आली सगळीकडे की माणिक त्यांना शुश्रूषा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. का बरं, काय झालं? नाही काही नाही, ताप आहे खूप, पण एक जनरल सगळं तपासणीसाठी नेलंय, अशी सुरुवातीची बातमी. हळूहळू करत अजूनही तितकस बरं नाही. नंतर 2-4 दिवसांनी असं झालं, वंदनाने सांगितलं येते की एका नाटकाची रिहर्सल संपून ती आली, आणि आली आणि बघते तर काळजात चर्र झालं, कारण ही एवढी गर्दी जमली होती खोलीच्या इथे, काय झालं असेल एकदम. तर तिथे माणिकताईंना ऑक्सिजन लावलाय एवढं होतं, पण काय करावं असं झालं. आणि तिथून त्या ज्या कोमात गेल्या, त्या तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे एवढे दिवस, त्या अवस्थेला काय म्हणायचं, म्हणजे अक्षरशः डॉक्टरांचे अथक प्रयत्न होते. पण त्याही पेक्षा जे माणिकताईंनी ज्या श्रद्धेने गाण्याची सेवा केली होती ना, ती कशी उपयोगाला आली ते बघा. एक असा प्रसंग आहे की दररोज त्यांच्या उशीखाली शेकडो अंगाऱ्याच्या पुढे यायच्या, आणि त्या नर्सला एक कामच असायचं की तिथे त्या ठेवायच्या, कारण रसिकांची ही भावना आहे

ग्रंथ आहे प्रत्येक जण त्यांच्यासाठी नवस बोलतो लवकरात लवकर बरं वाटू दे. एक अंबरनाथच्या आजी होत्या 90 वर्षाच्या आणि त्यांना जेव्हा कळलं की माणिकताई हॉस्पिटलमध्ये आहेत त्या आपल्या मुलाला म्हणाल्या त्यांना राहवेना ही तर माझी रखमाई आहे म्हणाल्या तर तू कसंही कर मला हॉस्पिटलला घेऊन जा. आणि त्या तिथे हॉस्पिटलमध्ये आल्या येताना काशी विश्वेश्वराच्या मंदिरात जाऊन नवस बोलून आल्या आणि काय बोलल्या असतील तर माझ्या रखमाईला

0: थोड्या कलाकारांच्या वाट्याला येतं. एक क्षण असा आला होता म्हणजे पेपरला बातमीही आली होती चुकीची की माणिकताई गेल्या असं सगळीकडे बोललं गेलंय. सगळे हवालदिल झाले होते काय करायचं. एक सद्ग्रस्त होते त्यांनी सांगितलं तुम्ही अजिबात घाबरू नका ह्या यातनं नक्की बऱ्या होणार. कारण त्यांना सोनोपंत दांडेकर जे संत वाङ्मयाचे गाढे अभ्यासक आहेत आणि ते त्यांना माणिकताईंना बी ए ला असताना प्रोफेसर होते शिकवायला होते फिलॉसॉफी विषय घेऊन माणिकताईंनी बी ए केलं. तर त्यांचा माणिकताईंना आशीर्वाद आहे अनुग्रह आहे त्यामुळे त्या यातनं बऱ्या होणारच. आणि तसंच झालं.
1: किती विश्वास होता ना.
0: तसंच झालं. अहो त्या आजारपणात त्या काय नाही मुलींना ओळखत नव्हत्या काय काय बोलत होत्या. मला आणि वंदनाला जो इतिहास विषय शिकवला तो सगळा इतिहास तिथे बनवत होत्या. चिजा म्हणायच्या पण गंमत बघा एवढ्या आजारपणात पण चिजा विसरत नव्हत्या. चिजा गात होत्या. ते आजारपण हे म्हणजे फार मोठा टॉपिक आहे. पण आजारपणानंतर जेव्हा सगळ्यांना की माणिकताई बऱ्या झाल्या हे ऐकल्यावर अनेकांनी नवस फेडले कार्यक्रम करूया काय कार्यक्रम करायचा असं झालं. तर पुण्याला त्यांचा जो एक कार्यक्रम केला मी साक्षीला आहे कारण मी त्याला निवेदनाला होते त्या कार्यक्रमाला. आणि तेव्हाही माणिकताईंचं म्हणणं मला मोठेपणा मला तिथे जाणवला की बघा कोणाला आपण निवेदनाला सांगूया काहीतरी नामान कशाला आपल्या घरची मुलगी असताना कशाला कोण पाहिजे म्हणाले. आणि मला त्यांनी निवेदनाची संधी दिली. हे माझ्या आयुष्यातला कधीही न विसरता येणारा प्रसंग आहे. आणि त्या तिथे अक्षरशः बायका आलेल्या एक एक जणी कुलावून ओटी भरत होत्या त्यांच्या नवस बोललेल्या. आणि बाजूला असा नारळांचा न्यूटनचा ढीग होता. इतका प्रचंड विश्वास. आणि त्यानंतर लोकांना उत्सुकता होती जी गाणं ऐकण्याची. ते पहिलं गाणं क्षणभर उघड नयन देवा गायल्या आणि तो देवावरचा स्वर लावल्या बरोबरच जी काही टाळी आली आणि जे काही लोकांना
1: डोळ्यात पाणी आलं
0: आणि हाच किस्सा सवाई गंधर्वला झाला. सवाई गंधर्व मध्ये कायम त्यांचं गाणं होत असे. आणि त्या वर्षी सवाई गंधर्वला जेव्हा माणिकबाई गाणार हे कळलं हजारोनी लोक जमलेले होते. आणि जेव्हा स्टेजवर त्यांना आणलं एका पायाने लंगडत लंगडत चालत आले आहेत बसले आहेत आणि आता काय गाणार सगळे कानात प्राण आणून लोक निशब्द शांतता होती. शांत म्हणजे अतिशय शांत. आणि जेव्हा त्या गायला सुरुवात करणार त्यांनी पहिला सा लावला. कुठल्याही कलाकाराला मिळाली नसेल अशी दाद समोरच्या सर्व श्रोतृवर्गात फक्त आणि फक्त अश्रुधारा वाहत होत्या.
1: वा माझ्या अंगावर काटा आला आता ऐकताना.
0: आम्हाला असं झालं की अरे हे खरं कलावंतावरचं प्रेम. आणि त्यात नेहमीच्या प्रमाणे सुहास्य वदनाने त्यांनी ती मैफिल सादर केली.
1: काही क्षण जे कोरले जातात ना कलाकारांच्या आयुष्यात कायमचे त्यातला हा क्षण आहे.
0: त्यातला हा क्षण. आणि मला फक्त एकच सांगायचंय की जे आपण या कार्यक्रमात सुरुवातीपासून सांगायचा प्रयत्न करतोय जे बाबूजींनी हेरलं होतं त्यांच्यातलं की शास्त्रीय संगीताचा पाया भक्कम असल्यामुळे ही मुलगी गाण्यासाठी आणि सुगम संगीताच्या जागाही चांगल्या येत असल्यामुळे ही मुलगी नक्की पुढे जाणार ह्याचे बाबूजींना खात्रीच होती. पण त्याचप्रमाणे जेव्हा त्या अशा गायला लागल्यानंतर तेव्हा काय झालं की फक्त त्यांचा स्वर खाली आला. बाकी शरीरावर परिणाम झाला पण आवाजावर परिणाम झाला नाही. मॅनेंजेटिसमुळे त्याच्या डॉक्टरांनी कल्पना दिली होती असं होईल की कुठल्या तरी शरीराच्या एका भागावर जो परिणाम झाला काय होईल. पण आवाजावर अजिबात परिणाम झाला नाही फक्त स्वर खाली आला.
1: ईश्वराची कृपा.
0: ईश्वराची कृपा हेच त्यांचा देवावर असलेला अढळ विश्वास होता. आणि तोच त्यांच्या कामी आला. ज्या शास्त्रीय संगीताने आपण सुरुवात केली ज्या जगन्नाथ बुवांनी त्यांना शिकवलेला राग जोकोंस की ज्याची त्यांची एलपी ध्वनिमुद्रिकाही निघाली होती त्या काळामध्ये भटियार आणि जोकोंस हे दोन राग. आणि तो जोकोंस राग दुसऱ्याही अर्थाने की त्यांच्या आजारपणानंतर जगन्नाथ बुवांच्याच पुण्यतिथीला हरी महादेव वैद्य हॉलमध्ये माणिकताई गायला बसल्या.

0: माणिक वर्मा म्हणजे केवळ भावगीत गायिका नव्हे, ती एक चतुरस्त्र गायिका, अष्टपैलू गायिका, पण मुख्य म्हणजे प्रामुख्याने मैफिलीची गायिका. स्वतःच्या मैफिलीत त्यांनी या सगळ्या गीत प्रकारांना स्थान दिलं. पण खरं बघायला गेलं तर शास्त्रीय संगीतात त्या अत्युच्च पदावर विराजमान झाल्या होत्या आणि त्याची दखल घेऊनच 1974 साली त्यांना शासनातर्फे पद्मश्री प्रदान करण्यात आली.
1: शुभदाताई, तुम्ही खूप छान अशा शब्दात माणिकबाईंचं वर्णन केलंय, आम्हाला ते नक्कीच ऐकायला आवडेल.
0: आज रत्न माणिकास लाभली सुधन्यता, आज रत्न माणिकास लाभली सुधन्यता, सप्त सूर धन्य होत वंद्य गान देवता. राजसत्व रूप तुझे प्रसन्न मोहक मुद्रा, रुज स्वभाव अंतरीचा मोहविते सात्विकता, वंद्य गान देवता. भावगीत भक्तिगीत चित्रगीत नाट्यगीत बंदिशीही रंगवुनी मिळवी मान मान्यता, वंद्यगान देवता वंद्यगान देवता.
1: खरं तर माणिक वर्मा म्हटल्यानंतर कितीतरी गोष्टी समोर येतात. एकतर भावपूर्णता, शुद्धता, रियाज, शिस्त, सातत्य, समर्पण, या सगळ्या गोष्टींनी किंवा या सगळ्या गोष्टी असलेल्या अष्टपैलू चतुरस्त्र अशा गायिका. खरंच शुभदाताई, आज तुम्ही माणिकबाईंच्या आयुष्यातले इतके सुंदर अनुभव आमच्या या कार्यक्रमात सांगितलेत, इथे आलात, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: श्रोतेहो, आज आपण एका महान कलाकाराच्या सुरेल प्रवासाची झलक अनुभवली. संगीत ही केवळ कला नाहीये, तर ती एक साधना आहे आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजेच माणिक वर्मा. तेव्हा आजचा आमचा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला आम्हाला अवश्य कळवा. आजच्या या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुहिता मराठे हिनं. सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी माधुरी रावराणे आपली अनुमती घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, हसले मनी चांदणे, विदुषी माणिक वर्मा यांच्या आठवणी उलगडणारी शुभदा दादरकर यांची माधुरी रावराणे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. हा होता या मुलाखतीचा दुसरा आणि अखेरचा भाग. श्रोते हो, आणि आता ऐकूया चित्रा वाघ यांचा ललित लेख उत्सव पुनर्जन्माचा.
1: गेले काही दिवस अगदी खुशीत होते मी. यंदा भरपूर पपया लगडल्या होत्या, काही तर पुढल्या आठवड्याभरातच तयार होण्यासारख्या आणि अजूनही

मध्येही काही हिरवट पिवळी फुलं शिल्लक होतीच. गेल्या पावसाळ्यात डेंगू का चिकनगुनिया असल्या काहीतरी नावांचे आजार फैलावले आणि त्यावर पपईच्या पानांचा रस गुणकारी असतो ही बातमी पसरली. त्यात मी अशी बिल्डिंगच्या गेटला टेकून उभी झालं. येता जाता माणसं माझी मोठाली पानं तोडायला लागली. माझी उंची चांगली घसघशीत, त्यामुळे अनेकांनी उड्या मारून मारून पानं पार ओरबाडून घेतली. अगदी शेंड्याजवळची 5-6 पानं शिल्लक राहिली होती. एकदा रात्रीच्या वेळी तर एक दोघे जण आले आणि चक्क होती नव्हती ती सगळी पानं तोडून घेतली. माझी तर पार रयाच निघून गेली. सकाळी रस्त्यावरून जाणारी माणसं माझ्याकडे पाहून चुकचुकत होती. पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या आजींचं लक्ष गेल्यावर त्याही खूप चुटपुटल्या. वरून वॉचमनला ओरडल्या, तुझं लक्ष कुठे असतं? मी मात्र मनाशी विचार केला की जाऊ दे, माझ्या पानांच्या रसाने कुणाचा आजार बरा होत असेल तर होऊ दे की. हां, आता मला कमीत कमी वाकवून सावकाश हलक्या हाताने पानं काढली तरी काम होतच ना. पण आता हे कोण कोणाला सांगणार? असो, मला त्या आजींना सांगावंसं वाटत होतं. अहो, तुम्ही नका काळजी करू, थोड्याच दिवसात मला नवीन पालवी फुटेल. खरं तर लहानपणापासून इतके आघात झेल्लेत मी, त्यापुढे हे ओरबाडणं म्हणजे काहीच वाटेनासं झालंय. माझ्या इतर भाऊबंदांपेक्षा आहेच मी वेगळी. माझ्या जन्माचंही कोणाला कौतुक नव्हतं. खरं तर मी फूटभर उंच होईपर्यंत माझी फारशी दखलही कुणी घेतली नव्हती. या आजींच्या गॅलरीतल्या ओल्या कचऱ्याच्या टोपलीत मी पडून होते. त्यांनी घरीच तयार केलेल्या काळ्या मऊ खताबरोबर या प्राजक्ताच्या पायाशी येऊन पडले. प्राजक्ताला घातलेल्या पाण्यावरच मी भराभर वाढायला लागले. 3-4 महिन्यातच अंगापिंडाने छान भरले. एका पाठोपाठ एक सर्व बाजूंनी उगवणाऱ्या हिरव्यागार पानांगणिक माझी उंचीही भराभर वाढली. येणाऱ्या जाणाऱ्यांच्या कौतुकाचा विषय झाले. काहींना वाटलं आपणच इथे टाकलेली बी रुजली असणार किंवा बाहेरून कोणीतरी टाकली असेल. मला मात्र माझं जन्मघर चांगलं माहीत होतं. आमच्या शेजारच्याच कंपाऊंडमध्ये हे भलं मोठं जांभळाचं झाड आहे. माझ्या लहानपणीची एक गोष्ट मला चांगली आठवते. पावसाचे दिवस होते. माझी उंची जेमतेम कंपाऊंडपर्यंत आली होती. पलीकडचं काही दिसायचं नाही, पण वर पाहिलं की जांभळाच्या मोठमोठ्या फांद्या झुलताना दिसायच्या. कधीकधी त्याच्यावर बसलेले पोपटही दिसायचे. प्राजक्त तर माझा सख्खा शेजारी, माझ्या आवडीचा दोस्त. खरं तर वयाने खूप मोठा, पानं पण भरपूर होती. पण का कोण जाणे इतक्या छान झाडाला एकसुद्धा फूल लागत नसे. त्या रात्री पाऊस थांबण्याचं लक्षणच नव्हतं. माझ्या डावीकडच्या आसूपालवच्या गच्च पानांमध्ये शिंपी पक्षाचं एक घरटं होतं, अगदी छोटंसं. अगदी आडोशाला असूनही सततच्या पावसामुळे चिंब भिजलेलं. एरवी सारखी बडबड करणारी दोन पिल्लं पावसाच्या माऱ्यात एकदम चिडीचूप होती. मीही प्राजक्ताच्या आसऱ्याने अवघडून उभी होते. पायाकडे 7-8 इंच पाणी साठलं होतं. मध्येच जरा डुलकी लागली तेवढ्यात कांठाळ्या बसेल असा मोठा आवाज झाला आणि काड काड आवाज करत जांभळाची एक मोठी फांदी खाली पडली. पडली ती नेमकी प्राजक्ताच्या अंगावर. माझ्या डोळ्या देखतच प्राजक्ताची रस्त्याच्या कडेला झुकलेली फांदी आणि त्याच्या अंगावर जांभळाची फांदी सगळ्या रस्त्यावर पसरली. बिल्डिंगमधली मंडळी धडपडून उठली. खिडक्या गॅलऱ्यांमधून वाकून बघायला लागली. रस्त्यावर पार्क केलेल्या गाड्यांवर तर ती फांदी पडली नाही ना, याची खात्री करून मग निश्चिंत झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी जांभळाच्या फांदीबरोबर ती प्राजक्ताची जून फांदी देखील उचलली गेली. त्यानंतर मात्र एखादी जादू व्हावी तसं झालं. प्राजक्ताच्या खोडातून जिथे फांदी तुटली होती त्याच जागी नवीन कोंब फुटायला लागले आणि हा हा म्हणता दोन नवीन फांद्या भराभर वाढायला लागल्या. त्याच्या पुढच्या वर्षी तर त्या नव्या फांद्यांना चक्क फुलं लागायला लागली, तीही भरपूर. पहाटे वाऱ्याबरोबर त्याची नाजूक पांढरी फुलं टप टप पडायची. कधीतरी एखादं फूल चुकून माझ्या दिशेला आलं की माझ्या पानांच्या नक्षीत ते अडकून राहायचं. मला इतकं छान वाटायचं म्हणून सांगू. मग दिवसभर मी ती सुंदर भेट मिरवत राहायचे. कधीतरी शाळेत जाणाऱ्या मुली वाटेत थांबून थोडी फुलं वेचून न्यायच्या. गोकुळाष्टमीच्या दिवशी

0: बिल्डिंग मधल्या आजी कृष्णाला हार करण्यासाठी मोठ्या कौतुकाने स्वतः खाली येऊन फुलं घेऊन गेल्या. प्राजक्ताचा हा माझ्या डोळ्यासमोर झालेला पुनर्जन्म मी मनात खूप खोलवर जपून ठेवला होता. दिवस अगदी मजेत चालले होते. मीही पेरापेराने आनंदाने वाढत होते. 2 वर्षांनंतरच्या पावसाळ्यात पुन्हा तेच आसमानी संकट आलं. त्या रात्रीची पुन्हा आठवण व्हावी असा जोरदार पाऊस एकदा पहाटेच्या वेळी सुरू झाला. बघे बघेपर्यंत आवारात पाणी साठायला लागलं. पावसाबरोबर सोसाट्याचा वाराही सुटला होता. आसूपालवाचं झाड तर बिचारं कमरेत पार वाकून गेलं. समोरच्या बिल्डिंगमधली 2 नारळाची झाडंही जोर जोरात हेलकावे खात होती. मी मुळांनी जमीन घट्ट धरण्याचा प्रयत्न करत होते, पण तिथेही साचलेल्या पाण्यामुळे आणि खोडाच्या जोरकस हलण्यामुळे पकड सैल व्हायला लागली. वारा विरुद्ध दिशेने येत असल्यामुळे कंपाऊंडच्या भिंतीचाही आधार मिळत नव्हता. शेवटी त्या वाऱ्या पावसाच्या माऱ्यापुढे माझा काही टिकाव लागणं अगदी अशक्य होऊन बसलं. सगळा धीर एकवटून गोळा केलेली माझी ताकदही अखेर कमी पडली आणि जोराच्या झोतासरशी मी अगदी भुईसपाट झाले. रसरशीत खोडातल्या जीवनरसाने मला कसंबसं जागं ठेवलं होतं. त्या दिवशी दुपारपर्यंत पावसाचं थैमान चालू होतं. मी अशी जाण्यायेण्याच्या वाटेतच पडल्यामुळे रोजची सफाई करायला येणाऱ्या मामांनी मला उचलून कंपाऊंडच्या अगदी शेवटच्या काटकोनी कडेला टेकवून उभं केलं. थकव्याने मी अगदी मरगळून गेले होते, पण तरी सावध होते. आजूबाजूचं बोलणं मला स्पष्ट ऐकू येत होतं. वॉचमन माळी मामांना सांगत होता, इकडे कशाला ठेवली ही अडगळ, बाहेर टाका, उद्या म्युन्सिपाल्टीची गाडी घेऊन जाईल. त्यावर मामा म्हणाले, अरे आता असू देत, रस्त्यावर चालणाऱ्यांच्या पायात येईल ते झाड, त्यापेक्षा उद्या गाडी आली की मी देईन टाकून. मला रागच आला, अरे इथे तर कोणालाच माझ्या जाण्याची हळहळ वाटत नाहीये. पण म्हटलं, जाऊ दे, जितके दिवस आयुष्य असेल ते असो, पण जिथे असेन तिथे रुजण्याचा प्रयत्न करायला काय हरकत आहे. माझं नशीब इतकं बलवत्तर की पुढचे 8-10 दिवस मामा त्यांची तब्येत बिघडल्यामुळे सफाई करायला आलेच नाहीत. मी तर परिस्थितीला शरण जाणारे नव्हतेच. कंपाऊंडचा भक्कम आधार होताच मी पुन्हा मातीच्या दिशेने सगळं लक्ष केंद्रित केलं. मातीतून पाण्यातून जितकं सत्व शोषता येईल तितकं शोषत शोषत तग धरायचा प्रयत्न सुरू ठेवला. थोडीफार पानं उरली होती त्यांचाही मोह ठेवला नाही. त्यांच्या दिशेने वाहणारा जीवनरस बंद करून त्यांना माझ्यापासून वेगळं करणं गरजेचं होतं. तीही उपासमारीने पिवळी पडत मुक्यानेच गळून पडली. मीही धीर सोडला नाही. हळूहळू माझ्या उघड्या बोडक्या खोडाच्या तळाशी छोटी छोटी मुळं धरायला लागली. माझ्या आनंदाला पारावरच उरला नाही. आता मला नवीन पानं फुटायलाही हरकत नव्हती. पावसाचा दिवस असल्याने पाण्याचा प्रश्नच नव्हता. बघता बघता कोवळ्या पानांचे अंकुर माझ्यातून बाहेर पडायला लागले. मुळांनीही वाढीचा वेग टिकवला होता. मातीच्या आत आत जाताना त्यांना प्राजक्ताची माझ्या जुन्या सवंगड्याची मुळंही घट्ट भेटली. पुनर्जन्माचा हा उत्सव माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होताच, पण बिल्डिंगमधल्या इतरांसाठीही याची अपूर्वाई वेगळीच होती. त्यानंतर अनेकदा मी फळाफुलांनी बहरले. फळं खाणारा प्रत्येक जण माझं तोंड भरून कौतुक करतो. इतकी गोड पपई मार्केटमध्ये शोधून सापडणार नाही. वेगळंच आहे पपईचं झाड. तुटून पडलेलं होतं, पण नुसतं जगलं नाही, फळांनी लगडलेलं असतं आता. अजबच आहे. हे सगळं ऐकण्याचा आनंद शब्दात सांगणं खरंच अवघड आहे. आताही माझी पानं ओरबाडली जात आहेत, पण मला त्याची खंत नाही. अशा लहान सहान दुःखांना कुरवाळत बसायला, स्वतःपुरतं जगायला, कुणी आघात केल्यावर आयुष्याकडे पाठ फिरवायला मी माणूस थोडीच आहे.
1: श्रोते हो, उत्सव पुनर्जन्माचा चित्रा वाघ यांचा ललितलेख आत्ताच आपण ऐकला. लहान मुलांवर अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ॲडव्होकेट तृप्ती पाटील. या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-2-45-15-41-29 आणि 45-15-41-30. श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात

परिबारा ते एक या वेळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही. श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दीप्ती यांच्यासह मी चेतना जांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: वनित मंडळाचा कार्यक्रम आपण आताच ऐकलात. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. दुपारचा 1 वाजता थोड्याच वेळात
1: आपने ट्यून किया है देश का सबसे लोकप्रिय चैनल विविध भारती. सुरीला सफर, ये कार्यक्रम आप सुनेंगे बस कुछ ही पलों में.

0: अपनी गलतियों को स्वीकार कर लेते थे। पिताजी गुस्सैल थे पर हम लड़कियों को कभी नहीं मारते थे। इसी जून में 2 साल पहले माँ भी चली गई। इन सब बातों को याद करके मन थोड़ा भावुक भी हो रहा है। बिल्कुल हो जाता है। एक और साथी बता रहे हैं कि हम लोग अपने पिताजी से बहुत डरते थे। उनका रौब घर में था। हमारी बुआ चाचा भी उनसे डरते थे। डांटने पर कभी भी उलटकर जवाब नहीं देते थे। माँ से हर तरह से बात कर लेते थे। हम लोगों की बहुत सी गलतियों के कारण हमारी माँ भी डांट खा जाती थी। अब माता पिता कोई नहीं है। अब कोई डांटने वाला नहीं है। सच ये बात बहुत कसकती है। एक श्रोता ने कहा है कि इबारत भावनापूर्ण पारिवारिक रिश्तों को चित्रित करती है और हमें बचपन के गलियारों की सैर कराती है। सही है, माता पिता और पारिवारिक संरक्षण ही शैशवकाल से उत्तरार्ध तक बौद्धिक शारीरिक नैतिक विकास में सहायक होता है। पुराने काल के संयुक्त परिवार बहुमुखी विकास का मुख्य कारक होता था, जहां चाचा चाची ताऊ ताई बुआ सभी के सानिध्य में बचपन गुजरता था। अब एकाकी परिवार का चलन और एक या दो बच्चों में सीमित परिवार रह गया है। भविष्य में मौसा मौसी बुआ शब्द शब्दकोश से युक्त हो जाए तो
1: दर्शना जोगदंडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ, घरगुती सिलेंडरच्या दरात बदल नाही। राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी अधिसूचना जारी, 18 जूनला मतदान। महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस। आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईई ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी निधन। दिल्ली मुंबई कोलकाता आणि चेन्नई या 4 प्रमुख शहरांमध्ये हॉटेल आणि इतर व्यवसायांसाठी वापरल्या जाणाऱ्या एलपीजी सिलेंडरच्या दरांमध्ये 42 रुपयांपासून ते 53 रुपये 50 पैशांपर्यंत वाढ करण्यात आली आहे। तर घरगुती वापरासाठीच्या गॅसच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही। दिल्लीमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात 42 रुपयांची वाढ झाली असून आता या गॅसची किंमत 3113 रुपये 50 पैसे, मुंबईत 43 रुपये 50 पैशांनी वाढ झाली असून सिलेंडरची किंमत 3067 रुपये 50 पैसे, कोलकात्यामध्ये 53 रुपये 50 पैसे वाढ झाली असून गॅसची किंमत 3255 रुपये 50 पैसे, तर चेन्नईमध्ये 42 रुपयांची वाढ होऊन गॅसची किंमत 3283 रुपये झाली आहे। त्याबरोबरच 5 किलोग्रामच्या छोट्या गॅस सिलेंडरच्या दरात 11 रुपये वाढ झाली आहे। दरम्यान केंद्र शासनाने आजपासून पेट्रोल डिझेल आणि एटीएफ म्हणजे विमान इंधनावरचा निर्यात कर कमी केला आहे। पेट्रोलच्या निर्यातीवरील विंडफॉल गेनवरचा कर निम्म्यावर आणून 1 रुपया 50 पैसे प्रतिलिटर, तर डिझेल 13 रुपये 50 पैसे प्रतिलिटर आणि एटीएफवरचा कर 9 रुपये 50 पैसे प्रतिलिटर केला आहे। भारत आणि ओमान यांच्यातल्या व्यापक आर्थिक भागीदारी करार आजपासून अंमलात आला। या करारामुळे भारतीय वस्तू आणि सेवांना ओमानच्या बाजारात संधी उपलब्ध होईल, तसंच दोन्ही देशातले आर्थिक संबंध दृढ होतील असं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी एका वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात म्हटलं आहे। या करारामुळे निर्यातीला चालना मिळेल, गुंतवणूक आकर्षित होईल, तसंच रोजगाराला चालना मिळेल। त्यामुळे याचा फायदा शेतकरी, सूक्ष्म आणि लघुउद्योग, विद्यार्थी, महिला, कारागीर यांना होणार आहे असं गोयल यांनी सांगितलं। राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी आज अधिसूचना जारी करण्यात आली। या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला आजपासून सुरुवात झाली असून 8 जूनपर्यंत अर्ज भरता येतील। 18 जूनला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होईल। आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटक मधल्या प्रत्येकी 4, राजस्थान आणि मध्य प्रदेशातल्या प्रत्येकी 3, झारखंड मधल्या 2 आणि मणिपूर, मेघालय आणि अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम इथल्या प्रत्येकी 1 जागेसाठी निवडणूक होणार आहे। महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी तसंच तामिळनाडू आणि ओदिशामध्येही प्रत्येकी 1 जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे। माजी प्रधानमंत्री एच डी देवेगौडा, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग, राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे हे या महिन्यात निवृत्त होत आहेत। महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस

आहे. अर्जांची छाननी 2 जूनला होईल तर 4 जूनपर्यंत अर्ज मागे घेता येतील. मतदान आणि मतमोजणी 22 जूनला होणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने आपापले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. महायुतीकडून भाजपा 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार आहे. भाजपाने आज 10 उमेदवारांची नावं जाहीर केली. महाविकास आघाडीचं जागा वाटपही ठरलं असून काँग्रेस 8, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवणार आहे. काँग्रेस नागपूर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर आणि बीड, लातूर, धाराशिव मतदारसंघातून निवडणूक लढवेल. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी, हिंगोली या मतदारसंघांसाठी उमेदवार दिले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुणे, ठाणे आणि सांगली सातारा मतदारसंघातून निवडणूक लढवेल. गेल्या महिन्यात वस्तू आणि सेवाकर महसुलात 3.2% वाढ होऊन तो 1,94,000 कोटी रुपयांवर पोहोचला. गेल्या वर्षीच्या मे महिन्यात वस्तू आणि सेवा करांचं संकलन 1,88,000 कोटी रुपये झालं होतं. मे 2026 मध्ये समग्र वस्तू आणि सेवा कर संकलन 37,397 कोटी रुपये तर राज्यांच्या जीएसटीचं संकलन 45,143 कोटी रुपये झालं. एकात्मिक जीएसटीचा महसूल 51,990 कोटी रुपयांवर पोहोचला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येईल. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आयआयटी प्रवेशासाठीच्या जेई ॲडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा 56,880 विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले असून त्यात 10,107 विद्यार्थिनी आहेत. आयआयटी दिल्ली विभागातला शुभम कुमार 360 पैकी 330 गुण मिळवून देशात सर्वप्रथम आला आहे. विद्यार्थिनींमध्ये दिल्ली विभागातली आरोशी देशपांडे पहिली आली आहे. तिला 280 गुण मिळाले असून सर्वसाधारण यादीत ती 77व्या क्रमांकावर आहे. विद्यार्थ्यांना जेईई ADVSEC या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल. भावसंगीतात आपल्या मखमली आणि मधाळ स्वरांनी अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी निधन झालं. त्या 89 वर्षांच्या होत्या. सुमन कल्याणपूर यांच्या निधनाने संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर आज मुंबईत शासकीय इतमामात अंतिम संस्कार केले जातील. ऐकूया त्यांच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा.

0: कल्याणपूर यांचा जन्म 28 जानेवारी 1937 रोजी अविभाजित भारतातल्या ढाका इथं झाला. गायन आणि चित्रकलेची आवड असलेल्या सुमनताईंनी पंडित लक्ष्मणराव अमृते, पंडित केशवराव भोळे, उस्ताद खान अब्दुल रहमान खान आणि पंडित यशवंत देव यांच्याकडून शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं. सुमन हेमाडी या नावानं संगीत क्षेत्रात प्रवेश केलेल्या सुमनताई विवाहानंतर सुमन कल्याणपूर या नावानं प्रसिद्ध झाल्या. 1952 मध्ये ऑल इंडिया रेडिओवर गाण्याची संधी त्यांना मिळाली. केतकीच्या बनी सारखी भावगीतं, गवळण, विरहगीतं, भक्तिगीतं, बालगीतं अशा वैविध्यपूर्ण मराठी गाण्यांनी त्यांनी एक काळ गाजवला. भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले, गीता दत्त, शमशाद बेगम या गायिकांच्या तारका मंडळात त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं. अजहून आए बालमा, ठहरिये होश मे आलू, ना तुम हमे जानो यासारखी असंख्य गाणी गाऊन त्यांनी हिंदी चित्रपट संगीतातही आपला वेगळा ठसा उमटवला. अत्यंत भावपूर्ण आणि मधुर आवाजात त्यांनी मराठी आणि हिंदीसह विविध भाषांमधली हजारो गाणी अजरामर केली. त्यांच्या आवाजातली सात्विकता आणि भाव रसिक मनाला थेट भिडणारे होते. सुमन सुगंध हे त्यांचं आत्मचरित्र प्रकाशित झालंय. संगीतातल्या त्यांच्या अमूल्य योगदानासाठी त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं, तर मध्य प्रदेश सरकारनं त्यांना लता मंगेशकर पुरस्कारानं सन्मानित केलं होतं.
1: सुमन कल्याणपूर यांच्या निधनानं संगीत विश्वावर शोककळा पसरली असून अनेक मान्यवरांनी दुःख

व्यक्त केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. सुमन कल्याणपूर यांचा मधुर आवाज आणि आर्त गायनाने सांस्कृतिक जग समृद्ध केलं असं त्यांनी शोक संदेशात म्हटलं आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. त्यांच्या निधनाने संगीत जगतातील पवित्र देवारा रिकामा झाला आहे अशीच सर्वांची भावना असल्याचं राज्यपालांनी शोक संदेशात म्हटलं आहे. भारतीय संगीत क्षेत्रातील दैवी आणि सुरेल सुमन असा स्वर आज शांत झाला अशा शब्द

आहे अशी सर्वांची भावना असल्याचं राज्यपालांनी शोक संदेशात म्हटलं आहे. भारतीय संगीत क्षेत्रातील दैवी आणि सुरेल सुमन असा स्वर आज शांत झाला अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघानं काल इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल क्रिकेट स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं. या स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघ दुसऱ्यांदा विजेता ठरला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ, घरगुती सिलेंडरच्या दरात बदल नाही. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी अधिसूचना जारी, 18 जूनला मतदान. महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस. आयआयटी प्रवेशासाठीच्या जेई ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

अरे अरे अरे।

आकाशवाणी मुंबई गौरी देशमुख प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ, घरगुती सिलेंडरच्या दरात बदल नाही. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी अधिसूचना जारी. 18 जूनला मतदान. विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस. आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईई ॲडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर. आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन, मुंबईत अंतिम संस्कार. व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. घरगुती वापरासाठीच्या गॅसच्या दरात बदल झालेला नाही. 19 किलो वजनाचा सिलेंडर मुंबईत 43.5 रुपयांनी महागला असून त्याची किंमत 3,067.50 रुपये झाली आहे. 5 किलोग्रॅम वजनाच्या छोट्या गॅस सिलेंडरच्या दरात 11 रुपये वाढ झाली आहे. दरम्यान केंद्र सरकारने आजपासून पेट्रोल, डिझेल आणि ATF म्हणजे विमान इंधनावरचा निर्यात कर कमी केला आहे. पेट्रोलच्या निर्यातीवरचा विंडफॉल गेनवरचा कर निम्म्यावर आणून 1.50 रुपये प्रतिलिटर, तर डिझेल 13.50 रुपये प्रतिलिटर आणि ATF वरचा कर 9.50 रुपये प्रतिलिटर केला आहे. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी आज अधिसूचना जारी करण्यात आली. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला आजपासून सुरुवात झाली असून 8 जूनपर्यंत अर्ज भरता येतील. 18 जूनला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होईल. उपमुख्यमंत्री सुनेता पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी तसंच तमिळनाडू आणि ओदिशामध्येही प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. माजी प्रधानमंत्री HD देवेगौडा, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग, राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे हे सदस्य या महिन्यात निवृत्त होत आहेत. आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकमधल्या प्रत्येकी 4, राजस्थान आणि मध्य प्रदेशातल्या प्रत्येकी 3, झारखंडमधल्या 2, मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम इथल्या प्रत्येकी 1 जागेसाठी ही निवडणूक होणार आहे. राज्य विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. अर्जांची छाननी 2 जूनला होईल तर 4 जूनपर्यंत अर्ज मागे घेता येतील. मतदान आणि मतमोजणी 22 जूनला होणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीनं आपापले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. महायुतीकडून भाजपा 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार आहे. भाजपाने वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर मतदारसंघातून अरुण लाखानी, भंडारा गोंदिया मतदारसंघातून अविनाश ब्राह्मणकर, अमरावतीमधून प्रवीण पोटे, सांगली सातारा मतदारसंघातून धैर्यशील कदम, सोलापुरातून राजेंद्र राऊत, अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे, छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघातून सुहास शिरसाट, नांदेडमधून अमर राजूरकर, बीड, लातूर, धाराशिव मतदारसंघातून बसवराज पाटील आणि जळगाव इथून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेने ठाणे मतदारसंघात रवींद्र फाटक, नाशिकमध्ये नरेंद्र दराडे आणि परभणीमध्ये सईद खान यांना उमेदवारी दिली आहे. यवतमाळ मतदारसंघासाठी शिवसेनेचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसनं रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघातून अनिकेत तटकरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पुण्यातून विक्रम काकडे राष्ट्रवादीचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीचं जागा वाटपही ठरलं असून काँग्रेस 8, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवणार आहे. काँग्रेस नागपूर, यवतमाळ, भंडारा गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अहिल्यानगर,

आणि बीडला तो धाराशिव मतदारसंघातून निवडणूक लढवेल. राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष पुणे, ठाणे आणि सांगली सातारा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांनी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघातून अर्ज भरला. जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी हिंगोली या मतदारसंघासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उमेदवार दिले आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. IIT प्रवेशासाठीच्या JEE ॲडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा 56,880 विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले असून त्यात 10,107 विद्यार्थिनी आहेत. IIT दिल्ली विभागातला शुभम कुमार 360 पैकी 330 गुण मिळवून देशात सर्वप्रथम आला आहे. विद्यार्थिनींमध्ये दिल्ली विभागातलीच आरोशी देशपांडे पहिली आली आहे. तिला 280 गुण मिळाले असून सर्वसाधारण यादीत ती 77व्या क्रमांकावर आहे. विद्यार्थ्यांना JEE ADVC इन या संकेतस्थळावर निकाल पाहता येतील. सर्वोच्च न्यायालयात 5 नवीन न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली असून यामुळे सरन्यायाधीशांसह सर्वोच्च न्यायालयात कार्यरत न्यायाधीशांची संख्या आता 37 झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्री चंद्रशेखर यांचा त्यात समावेश आहे. राष्ट्रपतींनी सरन्यायाधीशांशी चर्चा करून ही नियुक्ती केली असल्याचं विधी आणि न्यायमंत्री अर्जुन मेघवाल यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे. गेल्या महिन्यात वस्तू आणि सेवा कर महसुलात 3.2% वाढ होऊन तो 1,94,000 कोटी रुपयांवर पोहोचला. गेल्या वर्षीच्या मे महिन्यात वस्तू आणि सेवा कराचं संकलन 1,88,000 कोटी रुपये झालं होतं. मे 2026 मध्ये समग्र वस्तू आणि सेवा कर संकलन 37,397 कोटी रुपये तर राज्यांच्या GST संकलन 45,143 कोटी रुपये झालं. एकात्मिक GST महसूल 51,990 कोटी रुपयांवर पोहोचला. भावसंगीतात आपल्या मखमली आणि मधाळ स्वरांनी अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी निधन झालं. त्या 89 वर्षांच्या होत्या. सुमन कल्याणपूर यांच्या निधनानं संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर आज मुंबईत शासकीय इतमामाने अंतिम संस्कार करण्यात येत आहेत. सुमन कल्याणपूर यांच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा आता ऐकूया.

सुमन कल्याणपूर यांचा जन्म 28 जानेवारी 1937 रोजी अविभाजित भारतातल्या ढाका इथं झाला. गायन आणि चित्रकलेची आवड असलेल्या सुमनताईंनी पंडित लक्ष्मणराव अमृते, पंडित केशवराव भोळे, उस्ताद खान अब्दुल रहमान खान आणि पंडित यशवंत देव यांच्याकडून शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं. सुमन हेमाडी या नावानं संगीत क्षेत्रात प्रवेश केलेल्या सुमनताई विवाहानंतर सुमन कल्याणपूर या नावानं प्रसिद्ध झाल्या. 1952 मध्ये ऑल इंडिया रेडिओवर गाण्याची संधी त्यांना मिळाली. केतकीच्या बनी सारखी भावगीतं, गवळण, विरहगीतं, भक्तिगीतं, बालगीतं अशा वैविध्यपूर्ण मराठी गाण्यांनी त्यांनी एक काळ गाजवला. भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले, गीता दत्त, शमशाद बेगम या गायिकांच्या तारका मंडळात त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं. अजहुन आए बालमा, ठहरिये होश में आलू, ना तुम हमें जानो यासारखी असंख्य गाणी गाऊन त्यांनी हिंदी चित्रपट संगीतातही आपला वेगळा ठसा उमटवला. अत्यंत भावपूर्ण आणि मधुर आवाजात त्यांनी मराठी आणि हिंदीसह विविध भाषांमधली हजारो गाणी अजरामर केली. त्यांच्या आवाजातली सात्विकता आणि भाव रसिक मनाला थेट भिडणारे होते. सुमन सुगंध हे त्यांचं आत्मचरित्र प्रकाशित झालंय. संगीतातल्या त्यांच्या अमूल्य योगदानासाठी त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं, तर मध्य प्रदेश सरकारनं त्यांना लता मंगेश

0: पुष्कर पुरस्कारानं सन्मानित केलं होतं.
1: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुमन कल्याणपूर यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मान्यवरांनी सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. व्यावसायिक LPG सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ, घरगुती सिलेंडरच्या दरात बदल नाही. राज्यसभेच्या 24 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना जारी. 18 जूनला मतदान. विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस. IIT प्रवेशासाठीची JEE ॲडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर. आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन, मुंबईत अंतिम संस्कार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: आभूषण. आज सुनते हैं इस कहानी की पहली कड़ी.

0: गाया गीत आप सुनेंगे कुछ ही पलों के बाद।
1: दोस्तों पटाईत ऐकूयात काही ठळक घडामोडी। व्यावसायिक वापरासाठीच्या सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ झाली आहे। घरगुती वापरासाठीच्या गॅसच्या दरात बदल झालेला नाही। 19 किलो वजनाचा सिलेंडर मुंबईत 43.5 रुपयांनी महागला असून त्याची किंमत 3,067.50 रुपये झाली आहे, तर 5 किलोग्रॅम वजनाच्या छोट्या गॅस सिलेंडरच्या दरात 11 रुपये वाढ झाली आहे। राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी आज अधिसूचना जारी करण्यात आली। या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला आजपासून सुरुवात झाली असून 8 जूनपर्यंत अर्ज भरता येतील। 18 जूनला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होईल। राज्य विधान परिषदेच्या 17 जागांसाठीच्या

0: वार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. अर्जांची छाननी उद्या होईल तर येत्या गुरुवारपर्यंत अर्ज मागे घेता येतील. मतदान आणि मतमोजणी 22 जूनला होणार आहे. IIT प्रवेशासाठीच्या JEE ॲडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा 56,880 विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले असून त्यात 10,107 विद्यार्थिनी आहेत. IIT दिल्ली विभागातला शुभम कुमार 360 पैकी 330 गुण मिळवून देशात सर्वप्रथम आला आहे. ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या पार्थिवावर आज मुंबईत शासकीय इतमामानं अंतिम संस्कार करण्यात आले. काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी त्यांचं निधन झालं. त्या 89 वर्षांच्या होत्या. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 7:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार
1: श्रोते हो, नमस्कार. 100.1 MHz FM बँडवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपच्या माध्यमातूनही आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं या सायंकालीन प्रसारण सभेत मी शालिनी वाघ स्वागत करते. सायंकाळचे 5:02 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मिक्स मसाला. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात अशोकजी परांजपे यांचं गीत. या गीतासाठी संगीत आहे अशोक पत्की यांचं.

डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 कलम 12 पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-doj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.
1: श्रोते हो, आता ऐकूया मंदारमाला या नाटकातलं विद्याधर गोखले यांचं नाट्यपद. स्वर आणि संगीत आहे पंडित राम मराठे यांचा.

श्रोते हो, मंदारमाला नाटकातलं विद्याधर गोखले यांचं गीत आपण ऐकलं. या गीतासाठी स्वर आणि संगीत होतं पंडित राम मराठे यांचं.

0: ऐका, एका कुटुंबाची गोष्ट डॉक्टरांसमोर झाली यांची फजिती मोठी.
1: तू रिपोर्ट आणले आहेस ना?
2: नाही, मला वाटलं तुम्ही आणलेत.
1: तू आहेसच विसरभोळी.
2: चूक इतकीच आहे की तुमच्याशी लग्न केलं.
0: भांडू नका, जाणून घ्या आभा बद्दल.
2: आभा?
0: हो, मोदी सरकारचा डिजिटल पुढाकार, ज्या अंतर्गत आतापर्यंत 86 कोटींहून अधिक नागरिकांनी आभा म्हणजेच आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट बनवले आहे. इथे तुम्ही तुमचे सर्व मेडिकल रेकॉर्ड्स सुरक्षित ठेवू शकता आणि हवे तेव्हा हवे तिथे हे रिपोर्ट्स दाखवू शकता. आभा, आरोग्याच्या प्रवासात तुमचा जोडीदार. आजच आभा ऍप डाउनलोड करा किंवा डायल करा 1-44-77.
3: श्रोते हो, आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. स्वर लेस्ले लेविस यांचा.

श्रोते हो, आशा भोसले यांच्या स्वरात मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं. या गीतासाठी संगीत होतं लेस्ले लेविस यांचं.

0: श्रोते हो, मराठी साहित्य विश्वातील एक प्रतिभा संपन्न कवयित्री म्हणजे शांता शेळके. 6 जून हा कवयित्री शांता शेळके यांचा स्मृती दिन. त्या अनुषंगाने 5 जूनच्या फोन गाणी कार्यक्रमात ऐकूयात शांता शेळके यांची तुमच्या आवडीची गाणी. तेव्हा कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी बुधवार दिनांक 3 जून रोजी संपर्क करा सकाळी 8:15 ते 9:15 या वेळेत. त्यासाठीचे आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02141 242 34 71 आणि 242 36 72.
1: श्रोते हो, आता ऐकूया हरिहरन यांच्या स्वरात जाफर कलीम यांची गझल, संगीत जॉली मुखर्जी यांचं.

0: श्रोतेहो हरिहरन यांच्या स्वरात जाफर कलीम यांची गझल आपण ऐकली. संगीत होतं ज्वाली मुखर्जी यांचं.
1: श्रोतेहो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता.
2: यासाठी संपर्क साधायचा आहे जाहिरात प्रसारण विभाग आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी.
1: 0241-242-7620 या दूरध्वनी क्रमांकावर.
0: श्रोते हो, यानंतरचं गीत आहे अरे संसार संसार चित्रपटातलं. विठ्ठल वाघ यांच्या गीतासाठी स्वर आहे अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांचा, तर संगीत दिलं आहे अनिल अरुण यांनी.

श्रोते हो, अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात विठ्ठल वाघ यांचं गीत आपण ऐकलं. या गीतासाठी संगीत होतं अनिल अरुण यांचं, तर चित्रपट होता अरे संसार संसार. श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा मिक्स मसाला हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. 100.1 MHz आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. यानंतर ठीक 5:30 वाजता युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्रावरून.

0: मंडळी, काव्यवाचनमध्ये आपण नेहमीच वेगवेगळ्या कविमनाच्या मित्रमैत्रिणींना भेटत असतो, त्यांच्याशी गप्पा मारत असतो आणि त्यांच्या कविता ते आपल्यासाठी सादर करत असतात. असंच आजच्या काव्यवाचनात आपली मैत्रीण तन्वी गुंडये कवी मित्र विक्रांत आव्हाड सोबत गप्पा मारणारे आणि त्यांनी लिहिलेल्या कविता तो आपल्यासाठी सादर करणारे. तेव्हा ऐकूया त्यांची ही काव्य मैफिल.
1: नमस्कार मंडळी, मी तन्वी गुंडये. माझ्या सोबत आहे माझा मित्र विक्रांत आव्हाड. आपला हा मित्र कवी मित्र आहे, त्यामुळे आजच्या या संपूर्ण कार्यक्रमांमध्ये आपण कवितांविषयी बोलणार आहोत, त्याच्याशी गप्पा मारणार आहोत आणि त्याच्या काही कवितांचा आस्वादही घेणार आहोत. खरं तर कविता म्हणजे ही केवळ शब्दांची जुळवाजुळव नसते, तर तो भावना विचार यांचा एक सुरेख संगम असतो. मग ती छंदबद्ध कविता असो किंवा मुक्तछंद असो, त्या कवितेला जर ताल मिळाला, लय मिळाली की तिचं गाणं तयार होतं. याच कवितांविषयी आपण आणखी जाणून घेऊयात विक्रांत आव्हाळकडून. विक्रांत, तू कविता करतोस, तू कवी आहेस. मला पहिला प्रश्न तुला असं विचारावा असं वाटतोय की तुझ्या या कविता प्रवासाची सुरुवात नेमकी कशी झाली, तू कधीपासून कविता करायला लागलायस?
2: अगदीच तू सुरुवातीला जसं म्हणालीस की कविता म्हणजे अगदी शब्दांची जुळवाजुळव नसते, तर मला अगदी पटलंय ते. कारण सुरुवात म्हणायची झाली तर शाळेपासून प्रत्येक जण कविता लिहितो. एक पर्टिक्युलर एक वय असतं, त्या वयामध्ये आपण प्रेम कविता लिहितो किंवा कधी विरह कविता लिहितो, आणि काही जण आईवरती कविता लिहितात, निबंध लिहितो आपण, जसं माझा सूर्य हे निते माझा आवडता निबंध द्यायचा द्यायचा असं, आणि आपल्याला वाटतं की आपण लिहू शकतो म्हणून आपण लिहितो. पण तसंच माझंही होतं. त्यानंतर मग पुढे थोडं वाचन वाढलं. पूर्वी जे प्रॅक्टिकल नॉलेजची पुस्तकं होती त्याच्यातून थोडं आपण शृंगाराकडे वळलो, मग मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, मग काही पुस्तकं वाचण्यात आली, चांगले चांगले कवी वाचण्यात आले, मग त्यांच्या कवितांचा प्रभाव असू शकतो, त्यांच्या शब्दांचा प्रभाव असू शकतो, आणि त्या प्रभावातून मग की आपण जे लिहितोय अगदी क्षुल्लक आहे, त्यामुळे त्याला काही अर्थ लागतोय का नाही लागत आहे, हा एक अभ्यास किंवा सराव आहे. त्या सरावातून मग पुढे आता कुठेतरी जाऊन मला असं वाटतं की मी थोडंफार लिहू शकतोय. आणि ते
1: आता जसं तू म्हणालास की टला ट पला प, पण तू असाही उल्लेख केलास की शृंगारिक कवितांकडे वगैरे वळलो, तर मला एखादी तुझी अशी कविता ऐकवशील का त्याच्यामध्ये शृंगार असेल?
2: जरूर. आपण सुरुवातच मला वाटतं अशी करूया की आता मी मगाशीच म्हणालो की बरेच जण प्रेमात लिहितात, तर ठीक आहे, म्हणजे प्रत्येकाची प्रेमाची परिभाषा ही वेगळी असते, तर असंच मी तिच्यासाठी काय लिहीन. तर या वसंताच्या उन्हाची झळ जरा अनोळखी, या वसंताच्या उन्हाची झळ जरा अनोळखी, काळ जावर मोगऱ्याचे वळ जरा अनोळखी. का उगा शृंगार हा साधा सुधा पण लाघवी, का उगा शृंगार हा साधा सुधा पण लाघवी, काजळाने काळजाचा छळ जरा अनोळखी. पोहतो डोहात की डोळ्यात घाऱ्या साजणी, अडकला हा जीव माझा गळ जरा अनोळखी. तिलाजणे अनहासणे घायाळती कातील अदा, तिलाजणे अनहासणे घायाळती कातील अदा, मी फार जवळून पाहतो वादळ जरा अनोळखी. या एकतर्फी भावनांची आहे बरी खबर तुला, तिला सगळं माहिती असतं. या एकतर्फी भावनांची आहे बरी खबर तुला, का तरी ही भासते हळहळ जरा अनोळखी, वाहतो डोळ्यातून या आसवांचे मी झरे. मी तिच्याची कविता लिहितोय, मी तिचं वर्णन सुंदर करतोय, पण शेवटला वाहतो डोळ्यातून या आसवांचे मी झरे, ऐक तू केव्हा तरी खळखळ जरा अनोळखी, ऐक तू केव्हा तरी खळखळ जरा अनोळखी.
1: खरंय, अगदी खरंय. म्हणजे असं म्हटलं जातं की तरुणपण म्हणा किंवा पौगंडावस्था किशोरवयीन अवस्था म्हणा, आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये प्रेमाचे गुलाबी वारे वाहू लागतात, पण असा एखादा क्षण येतो की विरह होतो आणि मग त्या अवस्थेतही आपल्याला कविताच तारून नेते, कविताच साथ देते. तर अशी काही कविता आहे का तुझी की जी विरहामध्ये तुला साथ देणारी ठरली?
2: हो, अगदीच. मी एक चारोळी सुद्धा लिहिली होती, कविता कशी बनते. म्हणजे खूप जण हा प्रश्न विचारतात की कविता नक्की तू कधी लिहितोस, कशी सुचते तुला, प्रेमात पडलायस का, किंवा घरच्यांनी कधी कविता वाचली तर प्रेमात पडलायस का, अरे कोण सोडून गेले का तुला, तर असे प्रश्न विचारत असतात. तर अशाच एका प्रश्नात एक चारोळी होती की तुला वाटते चारोळ्यांनी बनते कविता, जोडून ठिपके रांगोळ्यांनी बनते कविता, मी सांगतो गुपित तुला कवी मनाचे, आर्त वेदना आरोळ्यांनी बनते कविता. तर या आर्त वेदना ज्या आहेत त्या विरहामध्ये असतातच, आणि असाच एक विरह कवितेचं शीर्षक आहे चाफा,

0: चाफा गळफास घेत असेल तेव्हा आणखी गंधळत असेल. चाफा गळफास घेत असेल तेव्हा आणखी गंधळत असेल. ढहाळी मोडून पडल्यानंतर सुकली पानं चाळत असेल. इतर फुलांना गंध म्हणून अपंग तगर जळत असेल. आता अपंग तगर म्हणण्यामागचं कारण हे की तगराला काही गंध नाहीये, सुगंध नाहीये, तगराला अगदीच म्हणजे आपण म्हणू शकतो वाईट टाकलंय. तर सुकली पानं चाळत असेल, इतर फुलांना गंध म्हणून अपंग तगर जळत असेल, जाईसोबत भांडल्यानंतर जुई मागून पळत असेल, एकाच गजऱ्यात मोगऱ्यासोबत अबोलीचं जुळत असेल, जास्वंदीच्या सुंदरतेला दैवत्व कधी मिळत असेल, ज्या दिशेने भुंगा पळतो केवड्याचा पाऊल वळत असेल, चिखलामध्ये उगवताना कमळही मळत असेल, चिखलामध्ये उगवताना कमळही मळत असेल, फुलपाखर फुलं बदलतात हे फुलांनाही कळत असेल, फुलपाखर फुलं बदलतात हे फुलांनाही कळत असेल, अशी कविता होती.
1: नाही, यातून खरंच विरह जाणवतोय अगदी. मला या पुढचा प्रश्न असा विचारावा असं वाटतोय की जेव्हा तू पहिली कविता लिहिली असेल तेव्हा पहिली कविता लिहत असताना तुझ्या मनात कोणत्या भावना होत्या आणि ती

0: कमळही मळत असेल, फुलपाखर फुलं बदलतात हे फुलांनाही कळत असेल. फुलपाखर फुलं बदलतात हे फुलांनाही कळत असेल, अशी कविता होती.
1: नाही, यातून खरंच विरह जाणवतोय अगदी. मला या पुढचा प्रश्न असा विचारावा असं वाटतोय की जेव्हा तू पहिली कविता लिहिली असेल तेव्हा पहिली कविता लिहित असताना तुझ्या मनात कोणत्या भावना होत्या आणि ती पहिली कविता नेमकी तुला आठवते का, तुझ्या लक्षात आहे का?
0: पहिली कविता शाळेत असतानाच आणि माझे नाटकाचे शिक्षक होते डेनिस विक्टर डाबरे. सो त्या सरांसाठी मी त्यांच्या वाढदिवसाला, तर ते मला म्हणजे नाटकाचे जेवढे पण स्पर्धा असायच्या किंवा काही असायचा तेव्हा ते मला खूप पुढे पुढे करायचे की त्यांना माहिती होतं की ह्याच्यात काहीतरी दिसतंय आपल्याला. तर त्यांना मी मराठीत एक कविता लिहून गिफ्ट केली होती की सर तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार टाईप. सो ती एक कविता मला आठवते आणि ते सुचण्यामागचं कारणच हे होतं की त्यांनी खूप काही दिलं पाचवी पासून सातवीपर्यंत, म्हणजे दोन वर्षात ते खूप अगदीच जवळचे झाले होते माझे सर. तर त्यांना काहीतरी देऊ करायचं होतं म्हणून आपण शब्दच का नाही द्यायचे असं एक भावना होती. आणि दुसरं म्हणजे माझे काका जे लिहायचे त्यांना खूप वाचण्याची आवड होती आणि त्यांच्यामुळे कवितेचे संस्कार झाले असं मला वाटतं. कारण ते सुद्धा मी पाचवीपासून त्यांच्या कविता वाचतोय त्यांनी लिहिलेल्या, तर त्याही कविता मला अगदी जवळच्या वाटतात. तर त्याच्यामुळे मी कविता लिहायला लागलो तिथून.
1: तुझे आवडते लेखक कवी ज्यांचा तुझ्या कवितांवरती प्रभाव पडलाय?
0: तसं समाज कार्यासाठी किंवा सामाजिक आपली एक बांधिलकी आहे म्हणून किंवा एक मी समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून मला नामदेव ढसाळांचे मी संग्रह वाचलेले आहेत. त्यानंतर अगदीच विरुद्ध मी बोलेन की दुःख ही एक संकल्पना जी आहे ती अगदी मी महाकवी दुःखाचा प्राचीन नदी परिखोल हे म्हणणारे ग्रेस आहेत त्यांचे सगळे कविता संग्रह वाचून झालेले आहेत. आणि आत्ता हल्ली बाऊल मी वाचतोय सौमित्रांचं. तर ह्या तिघांचाही अगदी या तिन्ही लेखकांचा अगदी टोकाटोकाला काही संबंध मला वाटत नाही, म्हणजे प्रत्येकाचा विषय वेगळा आहे आणि हेच एक्सप्लोअर करतोय मी आणि मला हे तिघही आवडते झालेत सध्या.
1: यापुढे काय कौशल?
0: यापुढे मी तुला ऐकवतो एक पिवळं पान म्हणून कविता आहे माझ्याकडे आणि ते पिवळं पान अशी कविता आहे की आपली आवडती व्यक्ती, म्हणजे आपण प्रेम म्हणतो आपण विरह म्हणतो आणि तो फक्त प्रेमात नसतो, ते प्रेम नात्यांमध्ये कुठलंही असू शकतं, आई वडिलांचं असू शकतं, आईच्या मुलावर, मुलाचा आईवर, वडिलांवर. पण मला असं वाटतं की जेव्हा एखादा माणूस म्हातारा होतो तेव्हा तो कितीही त्याच्यासोबत माणसं असली तरी तो स्वतःला एकटंच समजतो आणि त्या वृद्धत्वावरती ही कविता आहे.
1: अच्छा.
0: कवितेचं शीर्षक आहे पिवळं पान. झाडापाशी असतं तेव्हा पान सुद्धा हिरवं असतं, झाडापाशी असतं तेव्हा पान सुद्धा हिरवं असतं, झाडापासून वेगळं होतं तेव्हा देठ रडत असतो, गाठ भेट स्मरत असतो, फांदी फांदी आठवत असतो, धूळ माती साठवत असतो, देठासकट पानाचा सांगाडा सुकत जातो, पानं तुटून पडली की पानांचाही जीव जातो, तरी झाड बहरतं, वाऱ्यासंग लहरतं, डुलतं डोलतं दूर दूर पसरतं, सुकली पानं पाहत राहतात एकटक झाडाकडे, मुळांकडे, फांद्यांकडे, हिरमुसल्या खोडाकडे. नवीन पालवी फुटते तेव्हा जुन्याबद्दल विचारते का? नवीन पालवी फुटते तेव्हा जुन्याबद्दल विचारते का? तिचा जन्म होतो तेव्हा मागचं सगळं विसरते का? सालं सालं गळून पडतात, खोड असं रडत असतं, झाडाच्या डोळ्यांमधून फूल खाली पडत असतं, पानाला कुणाची संगत असते रानोरान, पानाला कुणाची संगत असते रानोरान, एकटं एकटं कणत असतं झाडाखाली पिवळं पान, एकटं एकटं रडत असतं झाडाखाली पिवळं पान.
1: खरंच निशब्द व्हायला झालं या कवितेनंतर. आपण जर का आधीपासून पाहिलं की अभंग असेल, ओवी असेल, प्रत्येक त्यावेळेच्या संतांनी म्हणा किंवा कवींनी म्हणा, त्यांच्या कवितांमधून कुठेतरी सृष्टीशी, शांततेशी, निसर्गाशी सुद्धा सारखेपण दाखवलंय. त्यांच्या कवितांमध्ये त्याचा उल्लेख झालाय की एखाद्या व्यक्तीप्रमाणेच आपण आजूबाजूच्या घटकांना देखील पाहत असतो आणि त्यांना आपल्या कवितांमध्ये गुंफत असतो. मग त्यामध्ये केवळ प्रेमाच्या भावना असतील किंवा दुःखाच्या भावना असतील असं नाहीये, तर त्या व्यक्तींप्रती असणारी आपली जी काही संवेदना असते ती सुद्धा आपल्या कवितांमधून किंवा लेखनामधून उतरत असते. तर असं तुझ्या बाबतीत कधी झालंय का? तू अशी कविता लिहिली आहेस का?
0: अगदीच. मला खर तर असं सांगायला आवडेल की संत तुकाराम महाराज असतील, संत ज्ञानेश्वर महाराज असतील, त्यांनी लिहिलेल्या ओव्या, अभंग हे रिप्रेझेंटेशन आहे माणसाचं. मी म्हणणार नाही दुःखाचं किंवा कुठच्याही भावनांचं, ते माणसालाच रिप्रेझेंट करतात, माणसाला आरसा दाखवणारं एक माध्यम होतं. आणि त्याच ओवीच्या फॉर्मॅटमध्ये आपण म्हणू शकतो किंवा ओवी पद्धतीमध्ये एक कविता आहे, कवितेचं शीर्षक आहे समाधी. ही समाधी कसली आहे ही श्रोत्यांना नक्की कळेल. प्रत्येकाला आतून एक मुक्तता हवी असते, तर ही मुक्तता दोन नात्यांमधली आहे, नदी मा

0: नाही तुला तुझी स्वतःची सावली, नदी माया नाही तुला तुझी स्वतःची सावली, पांगळी तुझी वेदना माझ्या पायाशी थांबली. नदी माया सांग कुठ तुझं माहेर सासर, नदी माया सांग कुठ तुझं माहेर सासर, कसा ओलांडला बय उभ्या जन्माचा सागर. नदी माया रंग तुझा चोरला कुणी चोरला, नदी माया रंग तुझा चोरला कुणी चोरला, आभाळाचा रंग निळा नेसला तू का नेसला. नदी माया सांग बय किती खोल तुझा डोह, नदी माया सांग बय किती खोल तुझा डोह, पैल तीराचा कातळ सांगतो तुझा विद्रोह. नदी माया मी लेकरू पोर अनाथ अनाथ, नदी माया मी लेकरू पोर अनाथ अनाथ, मला कुशीत घे आई सोड डोंगराचे हात. तुझ्यासाठी नदी माय ओवी लिहितो एखादी, तुझ्यासाठी नदी माय ओवी लिहितो एखादी, तुला मिळो मुक्ती बय, तुला मिळो मुक्ती बय, मला मिळू दे समाधी. तुला मिळो मुक्ती बय, मला मिळू दे समाधी.
1: कधी असं झालंय की तुझी देखील समाधी लागली आहे कविता लिहित असताना?
0: हो, खूपदा.
1: अशी कोणती कविता आहे जी तुझ्यासाठी खूप खास आहे आतापर्यंतची? मग ती तुझी असेल किंवा इतर कोणाची असेल, कोणत्या मोठ्या कवीची असेल, वेगळ्या कवीची असेल?
0: अगदीच बऱ्याच आहेत खर तर अशा कविता, पण मी म्हणेन की संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेलं पसायदान ही माझी आतापर्यंत काव्य रचनेतली सगळ्यात आवडती गोष्ट आहे. कारण स्वतःसाठी न मागता दुसऱ्यासाठी काहीतरी मागणं हेच एका कवीचं मला असं वाटतं की एक त्यांच्याकडून घेण्यासारखा आदर्श आहे. त्यामुळे पसायदान आणि सगळ्यात आवडते कवी त्यांची एखादी जर का कविता म्हटलीस तर ग्रेसांची भय इथले संपत नाही ही कविता मला फार आवडते. एखादी चारोळी जर का म्हणायची झाली, सगळ्यात आवडता विषय म्हणजे विठ्ठल आणि रखुमाई. आपल्या प्रत्येकाच्या जवळचा विषय तो, महाराष्ट्र म्हटला की विठ्ठल आणि रुक्मिणी येतात. तर भानावर येईस तोवर भरतात फुलांच्या जखमा, की भानावर येईस तोवर भरतात फुलांच्या जखमा, रक्तातून वाहतो विठ्ठल तेव्हा खपली होते रखमा. रक्तातून वाहतो विठ्ठल तेव्हा खपली होते रखमा.
1: सुंदर. आता आपण विठ्ठल रुक्मिणी विषयी बोललो, तुझ्या चारोळीमधून ते ऐकलं. विठ्ठल रुक्मिणी म्हटलं की ते म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत असंही म्हटलं जातं. देवाशी संबंधित म्हणजे प्रेमाविषयी तर बऱ्याच कविता लिहिल्या जातात, पण प्रेम म्हणजे ही सुद्धा एक भक्ती आहे. जेव्हा ती एक असीम टोक गाठते तेव्हा ती भक्तीत रूपांतरित होते असं म्हटलं जातं. तर प्रेमाविषयी आपण तुझ्या कविता ऐकल्या आहेत, पण तू भक्तीविषयी काही लिहिलंयस का?
0: भक्ती हा विषय सुद्धा अगदी जवळचा आहे. कारण ऑफकोर्स विठ्ठल रुक्मिणी हा जसा जवळचा विषय, मी रोज जेव्हा ऑफिसला जात असतो ड्युटी करत असतो तेव्हा मला एक फार त्रास होतो, तो म्हणजे की आपण खूप आता गर्दीत जाणार किंवा आपल्याला त्रास होतोय यार, आपल्याला आता परत ऑफिसमध्ये जाऊन कटकट काहीतरी काम करायचंय. पण ह्या सगळ्यातून एक आनंद तेव्हा मिळतो जेव्हा त्याच माझ्यासारख्याच त्रासातून जाणारे असंख्य असतील ट्रेनमध्ये. ती वेळ अक्षरशः असते एक पीक लेवल असतो वेळेचा, की आपल्याला माहिती आहे की आपण एखादी रिकामी ट्रेन बघू झोपून जाऊ किंवा झोप अपूर्ण राहिले तर कुठेतरी बसून जाऊ, त्यात कुठेतरी भजनाचा आवाज ऐकू येतो एखाद्या डब्यात, आणि त्या भजनाच्या आवाज येत असलेल्या डब्यामध्ये आपण शिरतो आणि जे काही मनातले सगळे विचार असतील तर ते सगळे विचार तिकडे शून्य होऊन जातात.
1: बरोबर.
0: आणि तेव्हाच त्या क्षणाला सुचलेली एक कविता होती, भक्ती. भक्ती कर वेड्यासारखी, भक्ती कर वेड्यासारखी, पिंपळाच्या पानासारखी, केवड्याच्या गंधासारखी, जनाईच्या जात्यासारखी, तग धर उंच हो आभाळाला स्पर्श कर, तग धर उंच हो आभाळाला स्पर्श कर, बाभळीचा काटा हो कैलासाचा माथा हो, शिवाच्या नंदीसारखी साधी भोळी भक्ती कर. भक्ती कर धुक्यासारखी, पानांवरल्या दवासारखी, पक्ष्यांच्या थव्यासारखी, कोळ्यांच्या जाळ्यासारखी, धुंद हो बेधुंद हो कीर्तनात दंग हो, रंगहीन रंग हो तुक्याचा अभंग हो, हातामध्ये टाळ धर गोंगाटाचा ताल धर, हातामध्ये टाळ धर गोंगाटाचा ताल धर, ट्रेनमध्ये गातात तशी भजन गात भक्ती कर. भक्ती कर मनासारखी, भुंग्यासारखी, मुंग्यांसारखी, हरवलेल्या पाखरासारखी, श्वापदांच्या पिल्लांसारखी, नदीसारखी, वाऱ्यासारखी, पावसातल्या पैशासारखी, अळिवाच्या पानासारखी, तुळशीच्या रोपासारखी, सुग्रणीच्या खोप्यासारखी, रेशमाच्या किड्यासारखी, भक्ती कर वेड्यासारखी, भक्ती कर वेड्यासारखी.
1: सुंदर. खरंय, म्हणजे भक्ती करण्यासाठी खास वेगळा वेळ द्यावा लागतो असं नाहीये. म्हणजे जसं तू आता उदाहरण दिलंस की लोकलच्या डब्यामध्ये तर भजनाचा तू आवाज ऐकलास आणि तुझ्या मनात

0: त्या सगळ्या भावना उमटल्या आणि त्या तू कागदावरती उमटवल्यास. हे खरं आहे की भक्तीसाठी वेगळा वेळ काढावा लागत नाही. आपल्या साध्या रोजच्या कामातून सुद्धा ती भक्ती आपण अनुभवू शकतो, देवापर्यंत पोहोचू शकतो. खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. कविता माणसाला विचार करायला शिकवत असते, भावनांना वाट मोकळी करून देत असते, जगण्याकडे नव्या नजरेने पाहायला प्रेरणा देत असते. हे सगळं तुझ्या कवितांमधून आज आम्हाला जाणवलं. धन्यवाद इथे आलास त्याबद्दल.
1: धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.
2: मंडळी, ही कवितांची मैफिल संपूच नये असं वाटतंय, पण घड्याळ खुणावत आहे आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झालीये इथेच थांबायची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvavani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. याच सोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते.

0: युवावाणी कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकूया मराठी साहित्याला ग्रंथालयाचं योगदान, याविषयी एक विशेष रूपक. लेखन आणि निवेदन मकरंद जोशी.
2: अभिरूप न्यायालय, परिसंवाद, चर्चासत्र, लेखकांच्या मुलाखती अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून.
3: श्रोते हो, आत्ताच आपण युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीचं निवेदन. श्रोते हो, येत्या बुधवारच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा अर्थात 3 जून 2026 विषय आहे स्किझोफ्रेनिया, मानसिक आजार, कारणं, लक्षणं आणि उपचार. आपल्या शंकांचं निरसन करतील मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे. लाईव्ह प्रसारणाची वेळ रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02141-242-3471 आणि 242-36-72. निवेदन संपलं.

आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. संध्याकाळचे 6 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला बर्फी चित्रपटातलं निखिल पॉल जॉर्ज यांच्या स्वरात आशिष पंडित यांचं गीत, संगीत प्रीतम यांचं.

0: श्रोते हो, निखिल पॉल जॉर्ज यांच्या स्वरात आशिष पंडित यांचं गीत आपण ऐकलं. या गीतासाठी संगीत होतं प्रीतम यांचं, तर चित्रपट होता बर्फी.
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो, खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
1: वहिनी, पण तुमचा हा कॅमल सुपरफाईन साबुदाणा मिळतो कुठं?
2: भाऊजी, कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा, तो साबुदाणा लगेच काढून दे.
3: 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
4: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
5: मग
4: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
5: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
4: का बरं?
5: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
4: पण कुठे?
5: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
4: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
0: श्रोते हो, आता ऐकूया बॉर्डर चित्रपटातलं जावेद अख्तर यांचं गीत. स्वर हरिहरन यांचा, तर संगीत आहे अनु मलिक यांचं.

श्रोतेहो हरिहरन यांच्या स्वरात जावेद अख्तर यांचं गीत आपण ऐकलं. या गीतासाठी संगीत होतं अनु मलिक यांचं, तर चित्रपट होता बॉर्डर. श्रोतेहो कृषी अदालत या लाईव्ह कार्यक्रमासंबंधी निवेदन. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत कृषी अदालत या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा अर्थात दिनांक 4 जून 2026 विषय आहे खरीप हंगाम पीक लागवड तंत्रज्ञान. या कार्यक्रमात सहभागी होतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले कृषी विद्या विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर आर एम गेठे, राहता इथले तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे आणि मुक्काम पोस्ट पिंपरी लोकई तालुका राहता इथले प्रगतशील शेतकरी सुभाष विठ्ठल गडगे. प्रसारणाची वेळ सायंकाळी 7:30 ते 8 वाजेपर्यंत. शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 आणि 02-42-36-72. निवेदन संपलं.

श्रोतेहो, हिंदी चित्रपट संगीत कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे दुल्हे राजा चित्रपटातलं. समीर यांच्या गीतासाठी स्वर आहे अनुराधा पौडवाल आणि विनोद राठोड यांचा, तर संगीत दिलं आहे आनंद मिलिंद यांनी.

श्रोते हो, अनुराधा पौडवाल आणि विनोद राठोड यांच्या स्वरात समीर यांचं गीत आपण ऐकलं. या गीतासाठी संगीत होतं आनंद मिलिंद यांचं, तर चित्रपट होता दुल्हे राजा.

0: हिरवी वनराई निळे डोंगर पक्षांची किलबिल गाणारे निर्झर
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

श्रोते हो, यानंतरचं गीत आहे नक्षा चित्रपटातलं. समीर यांच्या गीतासाठी स्वर आहे सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांचा, तर संगीत दिलं आहे प्रीतम यांनी.

श्रोतेहो सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरात समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं प्रीतम यांचं, तर चित्रपट होता नक्षा. आता ऐकूया हिरो नंबर 1 चित्रपटातलं समीर यांचं गीत. स्वर सोनू निगम यांचा, तर संगीत दिलं आहे आनंद मिलिंद यांनी.

0: श्रोते हो, हिरो नंबर वन चित्रपटातलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. या गीतासाठी स्वर होता सोनू निगम यांचा, तर संगीत होतं आनंद मिलिंद यांचं. या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीत हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. संध्याकाळचे 6:30 वाजले आहेत.
1: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये
2: डॉक्टर विद्या बांगर सांगले यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
1: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे अहिल्यानगर.
2: संपर्क 232-29-29.
3: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
4: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
3: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
4: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
3: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.

श्रोते हो, मराठी साहित्य विश्वातील एक प्रतिभा संपन्न कवयित्री म्हणजे शांता शेळके. 6 जून हा कवयित्री शांता शेळके यांचा स्मृती दिन. त्या अनुषंगाने 5 जूनच्या फोन गाणी कार्यक्रमात ऐकूयात शांता शेळके यांची तुमच्या आवडीची गाणी.

0: तेव्हा कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी बुधवार दिनांक 3 जून रोजी संपर्क करा सकाळी 8:15 ते 9:15 या वेळेत. त्यासाठीचे आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 आणि 242-36-72.
1: शेतकरी बांधवांशी संवाद साधणारा कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर
2: सोमवार बुधवार आणि शुक्रवार संध्याकाळी 7:30 ते 8 या वेळेत.
1: शेतकरी बांधवांचं हक्काचं व्यासपीठ, यामध्ये शेतकऱ्यांशी गप्पा, त्यांचे अनुभव, तज्ञांच्या मुलाखती, अर्थात आपल्या शेतकरी बंधू भगिनींसाठी बरच काही.
3: ऐकायला विसरू नका कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर 100.1 MHz आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून.
4: श्रोते हो, हिंदी आणि मराठी चित्रपटांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारा कार्यक्रम एक फिल्म.
5: चित्रपटाचा आशय आणि विषय आपल्या मनोरंजनासोबतच समाजातील विविध घटकांवर भाष्य करत असतो.
4: कथा, पटकथा, अभिनय, संवाद, गीत, नृत्य आणि संगीत या सगळ्याची मेजवानी आपल्याला ऐकायला मिळते ती चित्रपटातूनच.
5: तेव्हा हिंदी आणि मराठी चित्रपटांचा आनंद घेऊया एक फिल्म या कार्यक्रमात प्रत्येक महिन्याच्या 1, 3 आणि 5 सोमवारी रात्री 9:30.
4: 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.
6: प्लास्टिकचा अतिवापर म्हणजे पर्यावरण असंतुलनाचा कहर.
7: प्लास्टिकचा अतिवापर म्हणजे मानवी शरीरात कॅन्सरचं घर.
6: प्लास्टिकचा अतिवापर म्हणजे जनावरांचा वाढता मृत्यूदर.
7: प्लास्टिकचा अतिवापर म्हणजे जमीन आणि पाण्याच्या प्रदूषणात भर.
6: प्लास्टिकचा अतिवापर म्हणजे निसर्गाचा अनादर.
7: आणि निसर्ग आजवर आपल्याला फक्त चांगलं तेच देत आलाय.
6: पण ज्या दिवशी फक्त आपण पेरलेलंच आपल्याला द्यायचं हे निसर्गानं ठरवलं
7: तर आपल्या हाती काय येणार
6: याचा विचार आता करायला हवा.
7: त्यामुळे निसर्ग नियम पाळा आणि प्लास्टिकचा वापर टाळा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. संध्याकाळचे 6:35 झाली आहेत. या प्रसारण सभेत मी शालिनी वाघ आपल्यासोबत. आता जाणून घेऊया आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. यानंतर ठीक 6:40 आपण ऐकू शकाल दत्तात्रय वाजे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली खंडोबाची गाणी. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. 7:30 शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम आमचा शेत आमचा परिसर. यात सुरुवातीला एकात्मिक शेतीतून यशस्वी उत्पादन याविषयी मुक्काम पोस्ट कनगर राहुरी इथले प्रवीण गाढे यांची मुलाखत. त्यानंतर लगेचच मशागतीसाठी सुधारित अवजारे याविषयी मुक्काम कोपर्डी पोस्ट शिंदा तालुका कर्जत इथले सचिन बबन सुद्रीक यांची मुलाखत. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटोळे. 7:15 सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांना मान्यवरांनी वाहिलेली श्रद्धांजली मुंबई केंद्रावरून. 8:35 सुगम संगीत. 9:00 कीर्तनकार निर्मला बाळकृष्ण परांजपे यांनी सादर केलेलं कीर्तन. 9:30 कार्यक्रम एक फिल्म, संकलन आणि निवेदन सारिका साळवी यांचं. 10:00 रजनीगंधा. 10:25 केंद्र सरकारच्या 12 वर्षपूर्ती निमित्ताने वृत्तसेवा विभागाची विशेष कार्यक्रम मालिका गरीब कल्याण भाग 1. आता असे आहेत उद्या शनिवार दिनांक 2 जून 2026 दिवसभरात प्रसारित होणारे कार्यक्रम. प्रसारण सभेला सुरुवात करू नेहमीप्रमाणे 5:51 6:05 भक्तिसंगीताचा कार्यक्रम

0: मंगल प्रभात, सकाळी 6:30 वाजता चिंतन, यात ज्येष्ठ नागरिक याविषयी लेखन वसुंधरा कुलकर्णी यांचं. सकाळी आणि संध्याकाळी 6:35 वाजून सांगितली जाईल कार्यक्रमांची रूपरेषा. त्यानंतर 6:40 वाजून कृषीवाणी, यात सोयाबीन पिकाचे महत्वाचे वाण याविषयी माहिती. 7:15 वाजता बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा. 6:50 वाजून त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमात सृष्टी रसायन आणि आपण याविषयी रसायनशास्त्राच्या प्राध्यापिका तनुजा पारुळेकर यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत. 6:55 मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक, संकलक प्रदीप पेंढारे. 7:00 वाजता आजचा सुविचार. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:40 प्रायोजित कार्यक्रम आयुर्विश्व हेल्थ केअर. 7:45 सुगम संगीत. 8:50 प्रायोजित कार्यक्रम गरुड हॉस्पिटल, कॅन्सर बरा होऊ शकतो. 7:15 आणखी एक प्रायोजित कार्यक्रम गरुड हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया. 8:20 मिश्र संगीत. 8:40 कार्यक्रम झरोका, संकलन आणि निवेदन विकास कावरे यांचं. 9:00 वाजता रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. 9:30 ते 10:00 विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 10:00 वाजता ऑल इंडिया रेडिओच्या 90 निमित्ताने मालिका आकाशवाणीचं संचित मुंबई केंद्रावरून. 10:30 वाजता नाट्यसंगीत. 11:00 वाजता मराठी चित्रपट संगीत. 11:15 वाजता आपली गाणी. 11:28 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 12:00 वाजता वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून. 1 ते 5 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. नेहमीप्रमाणे 5:02 आपण ऐकू शकाल आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम. 5:02 मिक्स मसाला. 5:30 वाजता युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्रावरून. 6:00 वाजता मराठी चित्रपट संगीत. 6:40 लोकसंगीत. या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल भाऊसाहेब नागनाथ बभळ यांनी सादर केलेली देवीची गाणी. 7:15 वाजता वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:30 वाजता शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम किसानवाणी. यात टंचाई परिस्थितीत जनावरांचे चारा व्यवस्थापन याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले पशुसंवर्धन आणि दुग्ध विभागाचे सहाय्यक प्राध्यापक महेंद्र मोटे यांची मुलाखत. त्यानंतर लगेच डाळिंब बहार व्यवस्थापन याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले उद्यानविद्या विभागाचे सहाय्यक प्राध्यापक अन्सार खान अत्तार यांची मुलाखत. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. 8:15 वाजता झरोका या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. 8:35 सुगम संगीत. 9:00 वाजता श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपली आवड. 10:00 वाजता रजनीगंधा. 10:25 केंद्र सरकारच्या 12 वर्षपूर्ती निमित्ताने वृत्तसेवा विभागाची विशेष कार्यक्रम मालिका किसान कल्याण भाग दुसरा. श्रोते हो, ही होती आजच्या आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. 6:40 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम लोकसंगीत थोड्याच वेळात.
1: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
2: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
1: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
2: फोन नंबर 0241-235-3515.
1: मोबाईल 960-44-988-36.
0: श्रोते हो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत दत्तात्रय वाजे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली खंडोबाची गाणी.

श्रोते हो लोकसंगीत या कार्यक्रमात खंडोबाची गाणी आपण ऐकलीत. सादर करते होते दत्तात्रय वाजे आणि सहकारी. यानंतर ऐकूया अपर्णा देव यांच्या स्वरातले हे गीत. यासाठी गीत आणि संगीत आहे शांताराम नांदगावकर यांचं.

श्रोते हो, अपर्णादेव यांच्या स्वरातलं हे गीत आपण ऐकलत. गीत आणि संगीत होतं शांताराम नांदगावकर यांचं. याबरोबरच लोकसंगीत हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. यानंतर ठीक 7 वाजता मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली. जवळपास सर्वच पक्षात बंडखोरी. 2047 पर्यंत एसटीच्या सर्व बस इलेक्ट्रिक करण्याचा राज्य सरकारचा मानस. व्यावसायिक वापराच्या आणि 5 किलो वजनाच्या LPG सिलेंडरच्या दरात वाढ. IIT प्रवेशासाठीच्या JEE ॲडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल जाहीर. आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या पार्थिवावर मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपली. जवळपास सर्वच पक्षांमध्ये बंडखोरी झाल्यानं गुरुवारी अर्ज माघारीची मुदत संपल्यावर निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: विधान परिषदेच्या वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, सांगली, सातारा, सोलापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, जळगाव, ठाणे, नाशिक, परभणी, यवतमाळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे आणि नागपूर या मतदारसंघासाठी ही निवडणूक होत आहे. महायुतीकडून भाजप 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार आहे. तर महाविकास आघाडीकडून काँग्रेस 8, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवणार आहे असं या पक्षांनी जाहीर केलं होतं. पुणे मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र विक्रम काकडे यांनी अर्ज दाखल केला. त्याशिवाय सुनील टिंगरे यांनीही अर्ज भरला आहे. दोघांकडे एबी फॉर्म असल्यानं अधिकृत उमेदवार कोण यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. ठाणे मतदारसंघासाठी शिवसेनेचे रवींद्र फाटक तर राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे अभिजित पवार

0: यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. नाशिक विधान परिषद मतदारसंघातून शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांनी आज दुपारी अर्ज दाखल केला. तसंच भाजपा नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं उमेदवार न देण्याचा निर्णय आज पत्रकार परिषदेत जाहीर केला. मात्र कोणत्या उमेदवाराला पाठिंबा देणार हे ठाकरेंच्या पक्षानं अद्याप जाहीर केलं नाही. नाशिकमध्ये 9 उमेदवारांनी 14 अर्ज दाखल केल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. भंडारा गोंदिया मतदारसंघासाठी महायुतीकडून भाजपचे अविनाश ब्राह्मणकर यांनी तर काँग्रेसकडून प्रफुल्ल अग्रवाल आणि दिलीप बनसोड यांनी अर्ज दाखल केले. वर्धा गडचिरोली चंद्रपूर मतदारसंघासाठी काँग्रेसच्या शैलेश अग्रवाल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. नांदेड मतदारसंघासाठी 8 उमेदवारांनी 17 अर्ज दाखल केले. भाजपकडून अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय अमर राजूरकर यांनी तर काँग्रेसकडून रामदास पाटील सुमठाणकर यांनी अर्ज दाखल केले. बीड लातूर धाराशिव मतदारसंघासाठी काँग्रेसमधून भाजपात आलेले बसवराज पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसकडून धाराशिव जिल्हा परिषदेचे सदस्य महेश देशमुख यांना संधी देण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघासाठी महायुतीकडून सुहास शिरसाट यांनी तर महाविकास आघाडीकडून देवयानी पाटील डोणगावकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सिल्लोड नगर परिषदेचे नगराध्यक्ष समीर अब्दुल सत्तार यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यवतमाळमध्ये काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदारसंघात महायुतीत बंडखोरी झाली असून तिन्ही पक्षांनी आपापले उमेदवार उभे केले आहेत. शिवसेनेकडून दुष्यंत चतुर्वेदी, भाजपकडून नितीन भुतडा तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून साजिद बेग यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नागपूर मतदारसंघासाठी काँग्रेसच्या अतुल लोंढे आणि दिनेश ढोले यांनी अर्ज दाखल केले. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे तसंच शेकापचे अरविंद म्हात्रे यांच्यासह मानसी म्हात्रे, अनिल चोपडा यांनीही अर्ज दाखल केले. जुईली दळवी यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून या मतदारसंघासाठी सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांनी अर्ज दाखल केला. सोलापुरातून भाजपनं माजी आमदार राजेंद्र राऊत यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान महायुतीचे 17 पैकी 17 उमेदवार विजयी होतील असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. महायुतीतल्या बंडखोरीविषयी विचारला असता महायुतीचे घटक पक्ष एकत्र येऊन चर्चा करतील आणि बंडखोर उमेदवारांचे अर्ज मागे घेतले जातील असं ते म्हणाले. महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसून सर्व जागा महायुती जिंकेल असा विश्वास महसूल मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनीही व्यक्त केला आहे. या निवडणुकीसाठी 22 जून रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होईल.
1: विकसित महाराष्ट्रांतर्गत एसटी महामंडळामध्ये 2029 पर्यंत 50%, 2035 पर्यंत 80%, तर 2047 पर्यंत एसटीचा 100% ताफा ई बसेसमध्ये रूपांतरित करायचा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या निवासस्थानी यासंदर्भात बैठक झाली. या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. या अनुषंगानं बसेससाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक दूरदृश्य प्रणालीद्वारे या बैठकीला उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. व्यावसायिक वापरासाठीच्या सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. घरगुती वापरासाठीच्या गॅसच्या दरात बदल झालेला नाही. 19 किलो वजनाचा सिलेंडर मुंबईत 43.5 रुपयांनी महाग झाला असून त्याची किंमत 3,067.50 रुपये झाली आहे. 5 किलोग्राम वजनाच्या छोट्या गॅस सिलेंडरच्या दरात 11 रुपये वाढ झाली आहे. दरम्यान केंद्र शासनानं आजपासून पेट्रोल, डिझेल आणि ETF म्हणजे विमान इंधनावरचा निर्यात कर कमी केला आहे. पेट्रोलच्या निर्यातीवरचा विंडफॉल गेनवरचा कर निम्म्यावर आणून 1.50 रुपये प्रतिलिटर, तर डिझेल 13.50 रुपये प्रतिलिटर आणि ETF-वरचा कर 9.50 रुपये प्रतिलिटर केला आहे. IIT प्रवेशासाठीच्या JEE ऍडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा 56,880 विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले असून त्यात 10,107 विद्यार्थिनी आहेत. IIT दिल्ली विभागातला शुभम कुमार 360 पैकी 330 गुण मिळवून देशात सर्वप्रथम आला आहे. विद्यार्थिनींमध्ये दिल्ली विभागातली आरुषी देशपांडे पहिली आली आहे. तिला 280 गुण मिळाले असून सर्वसाधारण यादीत ती 77व्या क्रमांकावर आहे. विद्यार्थ्यांना JEE ADVAC.in या संकेत

0: स्थळावर निकाल पाहता येतील. संकेतस्थळाचं नाव पुन्हा एका JEE ADV.AC.IN. भावसंगीतात आपल्या मखमली आणि मधाळ स्वरांनी अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या पार्थिवावर आज मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी त्यांचं निधन झालं. त्या 89 वर्षांच्या होत्या. संगीतातल्या त्यांच्या अमूल्य योगदानासाठी त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं, तर मध्य प्रदेश सरकारनं त्यांना लता मंगेशकर पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. सुमन कल्याणपूर यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री यांच्यासह विविध मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. लाडकी बहीण योजनेतून विविध कारणांमुळे 80 लाखांहून अधिक लाभार्थ्यांची नावं वगळली आहेत. 2.5 लाखापेक्षा अधिक उत्पन्न, KYC ची अनुपलब्धता, कुटुंबातल्या सदस्यांच्या नावे वाहन, इतर सरकारी योजनांचा लाभ यासारख्या कारणांमुळे ही नावं वगळल्याचं महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं.
1: आणि हा जो 80 लाखाचा आकडा आहे हा फक्त EKYC चा नाही, यात EKYC चे काही महिला असतील ज्यांनी EKYC केलेली नसेल त्या मुदतीत सुद्धा, तेही आहेत. काही आम्हाला गेल्या 10-10.5 महिन्यापासून आम्ही एक IT विभागाचा इन्कम टॅक्सचा आम्ही जो आकडा, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्ती आहे, हा डेटा जो आहे हा आम्ही त्या ठिकाणी मागवलेला होता. त्याला साधारणपणे 10-11 महिन्याचा कालावधी गेला, तर त्या जवळपास 11-11.5-12 लाख हा तो डेटा याच्यामध्ये 80 लाखामध्ये समावेश आहे. याच्यात 4.5-5 लाख अशा महिला आहेत ज्या 65 वयोगटाच्या पुढे गेलेल्या आहेत, जे वयाचं निकष आहे, तर त्यामध्ये असतील. त्याच्यानंतर याच्यात सरकारी कर्मचारी ज्यांनी लाभ घेतला होता ते काही हजारांमध्ये होते, 14-14.5 हजार असतील. त्यांच्याकडून वसुली जी आहे ही गेल्या 8 महिन्यापासूनच सुरू आहे, त्याच्यामुळे ते याच्यामध्ये आहेत. तर अशा पद्धतीनं काही नमो शेतकरीचे आहेत, जे नमो शेतकरीचाही लाभ घेत होते, याचाही घेत होते, तर अशा पद्धतीनं ते साधारणपणे हा आकडा आहे.
0: हवामान. गेल्या 24 तासात राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. कोकणात बऱ्याच ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी, तर विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय घट झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान वाशिम इथं 43.8 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली. जवळपास सर्वच पक्षात बंडखोरी. 2047 पर्यंत ST च्या सर्व बस इलेक्ट्रिक करण्याचा राज्य सरकारचा मानस. व्यावसायिक वापराच्या आणि 5 किलो वजनाच्या LPG सिलेंडरच्या दरात वाढ. IIT प्रवेशासाठीच्या JEE ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर. आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या पार्थिवावर मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: आजोबा, हे कुठलं प्लांट आहे?
3: टँजेरीन. खूप गोड असत, तोडू नकोस. हा, फ्री फॉरेन ट्रिप, लिंक वर क्लिक करा. आता करतो.
2: आजोबा थांबा, लिंक वर क्लिक करू नका.
3: का?
2: हा SMS स्कॅम आहे, क्लिक केलं तर तुमचे बँक डिटेल्स होतील चोरी.
3: ओ, थँक्स गप्पू, वाचवलंस. हे घे तुझ्या समजूतदारपणाचं फळ.
4: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.
5: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15 वाजता.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलो हर्ट्जवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 7:15 वाजलेत वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत आहे. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या कार्यकाळाची 12 वर्ष नुकतीच पूर्ण झाली. या वाटचालीत देशातील गरीब, महिला आणि शेतकरी वर्गाच्या कल्याणाच्या दिशेनं झालेल्या कामांचा आढावा आपण आज घेणार आहोत. श्रोते हो, गेल्या 12 वर्षांच्या आपल्या कार्यकाळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारनं वंचित आणि गरीब घटकांना देशाच्या आर्थिक धोरणांमध्ये केंद्रस्थानी ठेवलं. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून मिळालेली हक्काची पक्की घरं, 80 कोटी नागरिकांना मोफत अन्नधान्याची सुरक्षा, जनधन खात्यांद्वारे झालेलं आर्थिक समावेशन, या आणि अशा कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून गरिबांना दारिद्र्य रेषेतून काढण्यासोबतच विकसित भारताच्या निर्मितीत हा वर्ग एक महत्त्वाचा भागीदार कसा बनेल यासाठीचे प्रयत्न ठळकपणे दिसून येतात. यात सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचा भेद घेत आहेत सामाजिक आर्थिक विश्लेषक आणि प्राध्यापिका आदिती सावंत.
1: गेल्या 12 वर्षात केंद्र सरकारने अन्न, निवारा, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक सुरक्षा या मूलभूत गरजांवर विशेष भर दिला आहे. सर्वप्रथम अन्न सुरक्षेबद्दल बोलूया. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत कोट्यावधी नागरिकांना स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. कोविड-19 महामारीच्या काळात प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेद्वारे सुमारे 81 कोटी नागरिकांना मोफत धान्य पुरविण्यात आले. या उपक्रमामुळे संकटाच्या काळात लाखो कुटुंबांना अन्नाची हमी मिळाली आणि उपासमारी टाळण्यास मदत झाली. निवाऱ्याच्या क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजना ही एक महत्त्वपूर्ण योजना ठरली आहे. सर्वांसाठी घर या संकल्पनेवर आधारित या योजनेद्वारे ग्रामीण आणि शहरी भागातील आर्थिक

0: दृष्ट्या दुर्बल कुटुंबांना पक्की घरे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. याचबरोबर स्वच्छ भारत अभियानामुळे शौचालयाची उभारणी झाली, तर जलजीवन मिशनमुळे ग्रामीण भागातील घरांपर्यंत स्वच्छ पिण्याचे पाणी पोहोचविण्याचे काम सुरू आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हा एक महत्वाचा टप्पा मानला जातो. या धोरणाद्वारे विद्यार्थी केंद्रित, कौशल्य आधारित आणि बहुविषयक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यात आले आहे. तसेच PM पोषण योजनेद्वारे शालेय विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. स्किल इंडिया अभियानाद्वारे युवकांना रोजगार क्षम कौशल्ये प्रदान करण्यावरही भर देण्यात आला आहे. आरोग्य क्षेत्रात आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही गरिबांसाठी अत्यंत महत्वाची योजना ठरली आहे. या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना वार्षिक 5 लाख रुपयापर्यंतचे आरोग्य विमा संरक्षण उपलब्ध आहे. त्यामुळे गंभीर आजारांवरील उपचारांना आर्थिक भार कमी होण्यास मदत झाली आहे. याशिवाय जन औषधी केंद्रांमधून कमी किमतीत औषधे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक समावेशनाच्या क्षेत्रात प्रधानमंत्री जनधन योजनेने मोठी क्रांती घडवून आणली. कोट्यावधी नागरिकांची बँक खाती उघडली गेली आणि सरकारी अनुदाने थेट त्यांच्या खात्यात जमा होऊ लागली. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेद्वारे गरीब महिलांना स्वयंपाकासाठी LPG गॅस जोडणी उपलब्ध करून देण्यात आली. तसेच प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि अटल पेन्शन योजना यांसारख्या योजनांनी आर्थिक सुरक्षिततेचे कवच प्रदान केले आहे. या सर्व योजनांचा एकत्रित विचार केला तर असे दिसून येते की गेल्या 12 वर्षात गरिबी विरुद्धचा लढा केवळ आर्थिक मदतीपुरता मर्यादित राहिला नाही. अन्न, निवारा, आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक सुरक्षा या सर्व क्षेत्रांमध्ये एक व्यापक आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन स्वीकारण्यात आला आहे.
1: श्रोते हो, कोणत्याही राष्ट्राचा विकास हा तिथल्या महिलांच्या प्रगतीवर अवलंबून असतो. गेल्या 12 वर्षांतील शासकीय धोरणांकडे पाहिलं तर प्रधानमंत्री आवास योजना आणि जनधन खात्यांमध्ये महिला लाभार्थ्यांचं सर्वाधिक प्रमाण त्याचंच उदाहरण आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, घराघरात नळाद्वारे पोहोचणारं पाणी आणि स्वच्छ भारत अभियानानं महिलांचं आरोग्य आणि सन्मान राखण्यात मोठी भूमिका बजावली. आता ही वाटचाल लखपती दिदी आणि ड्रोन दिदी यांसारख्या आर्थिक स्वावलंबनाकडून थेट सैन्यातील सहभाग आणि संसदेतील महिला आरक्षणापर्यंत पोहोचले. खरं तर आज देशात महिला केवळ योजनांच्या लाभार्थी राहिल्या नसून विकसित भारताच्या वाटचालीचं नेतृत्व त्या करतायत. याचंच विश्लेषण करतायत सामाजिक आर्थिक विश्लेषक आणि प्राध्यापिका डॉक्टर अपर्णा कुलकर्णी.
2: सरकारच्या आर्थिक विकासाला अनुलक्षून असणाऱ्या धोरणांचा अभ्यास करताना मागच्या 12 वर्षांचा आढावा घेतला तर अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की एक देश म्हणून आपण ज्या वेगानं आपली आर्थिक प्रगती करत आहोत त्यामध्ये सरकारचं यश सामावलेलं आहेच आहे. परंतु जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि ज्या अर्थव्यवस्थेमध्ये लोकांचं दरडोई उत्पन्न सुद्धा वाढत आहे हा विकासाचं यश मोजण्याचा एक मार्ग झाला. परंतु त्या देशाच्या समाजातले जे काही स्तर असतात त्या समाजातल्या स्तरांमध्ये जे वंचित गरीब असे घटक आहेत किंवा महिलांचा विकास आहे तर या पातळीवर देखील सरकारच्या कामगिरीचं विश्लेषण झालं पाहिजे. सर्वसमावेशक सामाजिक विकास हा ऊर्ध्वगामी पद्धतीने होत असतो आणि त्यासाठी समाजातल्या सगळ्या स्तरातील लोकांना विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेणं यासाठीची सरकारची कटिबद्धता ही मागच्या काही वर्षांमध्ये वेळोवेळी दिसून आलेली आहे. प्रत्येक वर्षीच्या बजेटमध्ये आपले अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी अनेक योजना आणल्या आणि त्यातूनच शिक्षण, आरोग्य, रोजगार या संबंधाने देशात मोठे बदल घडून आले आणि या बदलांचा फायदा हा आपल्या देशातील स्त्रिया, गरीब वर्ग आणि शेतकरी यांना झालेला आहे. त्यामुळे सबका साथ सबका विकास हे सर्वसमावेशक विकासाचं जर सूत्र सरकारनी देशामध्ये रुजवलं मला असं वाटतं की त्याचा सगळ्यात मोठा फायदा हा या वंचित वर्गाला होताना दिसून येतोय. या दृष्टीने जर आपण सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन केलं तर महिलांना अनुलक्षून असणाऱ्या अनेक योजना सरकारनं राबवल्या आणि त्याचे चांगले लाभ हे देशातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना होत आहेत असं आपल्याला म्हणता येईल. आर्थिक विकासाचं मोजमाप करत असताना 3 प्रकारचे निकष हे सैद्धांतिक दृष्ट्या लावता येतील. एक म्हणजे शिक्षण, दुसरं म्हणजे आरोग्य आणि तिसरं म्हणजे रोजगाराच्या निर्माण झालेल्या संधी. तर या दृष्टीनं सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन केलं तर मागच्या 12 वर्षांमध्ये महिलांसाठी शिक्षण, महिलांसाठी रोजगार आणि त्यांच्यासाठी असणाऱ्या

0: रोजगाराच्या संधी यामध्ये प्रचंड मोठी वाढ झाली आहे असं आपल्याला दिसून येईल. आपण जर शिक्षणाचं उदाहरण घेतलं तर स्त्रियांसाठी शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या. उदाहरणार्थ सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंट या प्रकारच्या कोर्सेसमध्ये 2014-15 साली स्त्रियांचं एनरोलमेंट म्हणजे स्त्रियांचं प्रवेश मिळण्याचं प्रमाण हे साधारणतः 38.4% एवढं होतं, तर मागच्या वर्षातली आकडेवारी बघितली तर तेच प्रमाण आता 42% वाढलंय. म्हणजे आधुनिक प्रकारचं शिक्षण जे रोजगार देणारं शिक्षण आहे त्या शिक्षणासाठी महिला मुली यांना जास्तीत जास्त प्रवेश मिळत आहेत आणि हे विकासाचं चांगलं चिन्ह आपल्याला त्या दृष्टीनं दिसून येईल. तसेच स्त्रियांच्या आरोग्याच्या दृष्टीनं सुद्धा अनेक योजना सरकारने आजवर राबवलेल्या आहेत. म्हणजे महिला मातृवंदन योजना असेल किंवा जननी सुरक्षा योजना असेल, महिलांसाठी पोषण अभियान असेल किंवा मिशन इंद्रधनुष्य सारखं एक नवीन अशा प्रकारची योजना असेल ज्यामध्ये गरोदर स्त्रियांना अनेक प्रकारचे लाभ मिळतात, किंवा स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान असेल, यासारख्या अभियानांमधून महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीनं सरकारनं बऱ्यापैकी सार्वजनिक गुंतवणूक केलेली आहे आणि त्यातूनच महिलांच्या आरोग्याचे प्रश्न सुटून त्यांची उत्पादकता वाढेल आणि त्यांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. मला वाटतं अशा प्रकारचं एक समीकरण आपल्या देशामध्ये रुजताना आपल्याला दिसतंय. याशिवाय सरकारच्या अनेक लोकप्रिय योजना सुद्धा आपल्याला सांगता येतील, ज्यामध्ये उज्ज्वला योजना असेल किंवा महिलांच्या वित्त विषयक काही योजना आहेत, उदाहरणार्थ मुद्रा योजना असेल किंवा महिला आवास योजना असेल, तर यासारख्या योजनांच्या माध्यमातून महिलांना जास्तीत जास्त वित्तीय स्रोत उपलब्ध करून देणं आणि त्यातून त्यांचा विकास, त्यांचं सबलीकरण साध्य करणं हे आपल्याला शक्य होईल. बेटी बचाओ बेटी पढाव सारखी योजना असेल किंवा आपण जर साधारण आकडेवारी बघितली तर मुद्रा योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 68% कर्ज आहे ते महिलांना आतापर्यंत मिळालं आहे, म्हणजे महिला सुद्धा याच्या लाभार्थी आहेत असं आपल्याला म्हणता येईल.
1: श्रोते हो, शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि गेल्या 12 वर्षात केंद्र सरकारनं पीएम किसान सन्मान निधीचं थेट आर्थिक पाठबळ, खतांवरचं अनुदान, पीक विम्याची सुरक्षा, बाजारपेठांची उपलब्धता, आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापारी करार करताना शेतकऱ्यांच्या हिताला दिलेलं प्राधान्य, यामुळे कृषी क्षेत्राला स्थैर्य लाभलंय. यामुळेच तर विकसित भारताचा संकल्प साकारण्याच्या वाटचालीत कृषी क्षेत्र आणि शेतकरी मुख्य माध्यम ठरलेत. याचाच मागोवा घेत आहेत कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल.
2: मोदी साहेबांच्या 12 वर्षाच्या कार्यकाळामध्ये शेतीच्या संदर्भात जर बोलायचं जर झालं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी सुरू करून 6,000 रुपये थेट बँकेच्या खात्यामध्ये शेतकऱ्याला द्यायचा कार्यक्रम सुरू केलेला आहे. त्याचबरोबर पीक विमा योजनेच्या संदर्भामध्ये नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, गारपीट इत्यादीमुळे होणाऱ्या नुकसानीचं संरक्षण कमी प्रीमियम मध्ये मोठे विमा संरक्षण द्यायची योजना पीक विमा योजनेच्या माध्यमातून सुरू झालेला आहे. त्याचबरोबर कृषी पायाभूत सुविधेमध्ये गोदाम, कोल्ड स्टोरेज, प्रक्रिया उद्योग यासाठी मोठ्या प्रमाणावर कर्ज सहाय्य आणि कृषी मूल्य साखळी मजबूत करण्याचा प्रयत्न झालेला आहे. किसान रेल्वे या फळे, भाजीपाला, दुग्धजन्य पदार्थ आदी जलद वाहतूक करण्यासाठी आणि शेतीमालाचं नुकसान होऊ नये याच्यासाठी किसान रेलची सुरुवात झालेली आहे. नैसर्गिक शेती व सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन, रासायनिक खतावरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केलेला आहे. आपण जर बघितलं तर कृषी निर्यातीमध्ये या 12 वर्षामध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे. त्याच्यामध्ये तांदूळ, गहू, मसाले, फळे, साखर इत्यादी जागतिक बाजारपेठेत विस्तारत गेलेली आहे आणि सगळ्यात त्याच्याही पलीकडे जर आपण बघितलं तर शेतकऱ्याला सगळ्यात मोठा फायदा जर कशात झाला असेल इथेनॉलमध्ये. अटलजीच्या काळामध्ये 5% इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळण्याचा निर्णय घेतला गेला होता. मोदी साहेबांनी 20% पेट्रोलमध्ये मिसळायचा निर्णय केला. त्याच्यामुळे इथेनॉल आणि जैव इंधन धोरण, मका आणि ऊस या शेतकऱ्याला ऊसापासून इथेनॉल बनवण्याला प्रोत्साहन दिलं गेलं आणि शेतकऱ्याला अधिकची बाजारपेठ मिळवण्यामध्ये फायदा झालेला आहे. आपण सगळ्यात जर महत्वाचं जर बघितलं 2013-14 आणि 26-27 खरं तर शेतकऱ्याच्या एमएसपीच्या संदर्भामध्ये जर आपण विचार केला तर धानाची एमएसपी 2013-14 1310 होती, ती आता 2429 झालेली आहे. गव्हाची एमएसपी 1400 होती, ती आता 2475 झालेली आहे. तुरीची एमएसपी 4300 होती, ती 8300 झालेली आहे. हरभऱ्याची एमएसपी 3100 होती, ती आता 5700 झालेली आहे. धानाची खरेदी 475 लाख मेट्रिक टन होती, ती आता 800 लाख मेट्रिक टन झालेली आहे. गव्हाची खरेदी 250 लाख मेट्रिक टन होती ते आता 300 लाखाच्या पुढे झालेली आहे. एकूण अन्नधान्याची खरेदी 725 लाख मेट्रिक टन होती ते आता 1100 लाख मेट्रिक टनाच्या पुढे झालेली आहे. आणि 2013

0: 2014 मध्ये पीएम किसान अस्तित्वात नव्हतं. आता 1100 कोटी शेतकरी लाभार्थी याच्यामध्ये आहे आणि श्री अन्न जागतिक मान्यता मिळालेली आहे. ड्रोन आणि एआय शेतीच्या संदर्भामध्ये राष्ट्रीय स्तरावर ह्याचा विस्तार होत गेलेला आहे. आणि बांबूच्या बाबतीत जर आपण बघितलं तर 1827 ला इंग्रजांनी जे वन कायद्यामध्ये बांबूचा अंतर्भाव केलेला होता, बांबू कावडून एका ठिकाणातून दुसऱ्या ठिकाणी न्यायला आणि कापायला वनाधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागायची. 2017 मध्ये बांबूला वृक्षाच्या व्याख्येतून गवताच्या व्याख्येमध्ये आणलं. आणि आज आपण जर बघितलं तर आता की मेरा किसान अब तक अन्नदाता था, मेरा किसान ऊर्जादाता बन रहा है, ह्याचा अर्थ आता जागतिक लेवलवर जर आपण बघितलं तर फॉसल फ्युएल वर्सेस बायोफ्युएल ही लढाई सुरू झालेली आहे. आणि मग ही लढाई भारतामध्ये आता शेतकरी फक्त धान्यच नाही तर आता ऊर्जा सुद्धा बनवणार आहे. आणि आतापर्यंत ऊर्जा ही जमिनीच्या पोटातून निघत होती, पाठीवरून काढायचं सरकारने घेतलेलं आहे.
1: श्रोते हो, खरं तर केंद्र सरकारच्या या प्रयत्नांमागे आहे तो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा धोरणात्मक विचार. देशाच्या विकासासाठी गरीब, महिला, युवा आणि शेतकरी या चार घटकांवर भर देण्याचा त्यांचा दृष्टिकोन. ऐकूया त्यांच्याच शब्दात.
2: मेरे लिए देश की सबसे बड़ी चार जातियां है. मेरे लिए सबसे बड़ी जाति है गरीब, मेरे लिए सबसे बड़ी जाति है युवा, मेरे लिए सबसे बड़ी जाति है महिलाएं, मेरे लिए सबसे बड़ी जाति है किसान. इन चार जातियों का उत्थान ही अगर भारत को विकसित बनाएगा और अगर चार का हो जाएगा ना, इसका मतलब सबका हो जाएगा. इस देश का कोई भी गरीब, चाहे वो जन्म से कुछ भी हो, मुझे उसका जीवन स्तर सुधारना है.
1: श्रोते हो, एकंदरीत गरीब, महिला आणि अन्नदात्या शेतकऱ्यांच्या कल्याणाला प्राधान्य देत सबका साथ सबका विकास या ध्येयानं केंद्र सरकारची वाटचाल सुरू आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते आणि संपादन संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि निवेदन तुषार पवार.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30.
1: श्रोते हो, 100.1 MHz आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आमचा शेत आमचा परिसर. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटोळे.

0: श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला एकात्मिक शेतीतून यशस्वी उत्पादन याविषयी मुक्काम पोस्ट कनगर राहुरी इथले प्रवीण गाडे यांची संतोष मते यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण एकात्मिक शेती पद्धतीचा वापर करून यशस्वी उत्पादन घेणारे शेतकरी कनगर तालुका राहुरी इथले प्रवीण गाढे यांच्याशी बोलणार आहोत. गाढे सर, नमस्कार.
2: नमस्कार.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, एखादी गोष्ट आपण ठरवली की आपल्याला या क्षेत्रामध्ये काम करायचंय, मग त्या क्षेत्रामधल्या ज्या काही संधी आहेत त्या जर आपण शोधल्या तर त्या संधीतून खूप चांगल्या पद्धतीचा मार्ग मिळू शकेल आणि चांगलं उत्पन्न मिळू शकेल, अशाच पद्धतीचं काम प्रवीण गाढे यांनी केलेलं आहे. प्रवीण सर, सुरुवातीला सांगा की आता तुम्ही एकात्मिक पद्धतीने शेती करत आहात, मिश्र शेती.

0: करत आहात, विविध पिकांची शेती करतात, त्यासोबतच शेतीपूरक व्यवसाय करतात, त्यालाच एकात्मिक शेती पद्धती म्हणतात. तर ही सुरुवात कधी झाली, म्हणजे सुरुवातीला शिक्षण किती झालं, काही नोकरी केली का, मग शेतीत कधी आलात, याविषयी सांगा.
1: याची सुरुवात साधारणपणे सर 2015-16 पासून झाली.
0: अच्छा.
1: तर शेती करण्याच्या अगोदर नोकरीला होतो.
0: अच्छा.
1: पण त्या नोकरीवर काही फारस परवडत नसल्यामुळे शेती करण्याचा विचार केला. पण शेती याच्या अगोदर आमची शेती म्हणजे पावसाच्या पाण्यावर असल्यामुळे शेती पारंपरिक पद्धतीने केली जात होती.
0: हो बरोबर.
1: शेती पारंपरिक पद्धतीने केल्यामुळे त्याच्यावर खर्च जास्त व्हायचा आणि उत्पन्न कमी निघायचं आमचं. पण मग थोडासा आम्ही शेतीत बदल करून आधुनिक तंत्रज्ञानाचा कृषी विद्यापीठ किंवा आपलं कृषी खातं यांच्याकडून माहिती घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून आधुनिक बियाणं.
0: म्हणजे सुरुवातीला तुम्ही नोकरी करत होतात उदरनिर्वाहासाठी, शेती होतीच, पण मग एकंदरीतच सगळा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की नोकरीपेक्षा आपण शेती केलं तर परवडेल, आणि शेती करण्याचा विचार केला, आणि शेतीमध्ये मग आधुनिकता काय आणता येईल या दृष्टीनं प्रयत्न केला. मग कृषी विद्यापीठाचं मार्गदर्शन अशा अनेक गोष्टीच्या माध्यमातून तुम्ही गेलात. सुरुवातीला काय कशावर काम केलं, तुम्ही आता पाण्याच्या बाबतीत बोलला तर काय काम केलं सुरुवातीला?
1: पाण्याचं म्हणजे आधी आम्ही पाण्याचं प्रवाही सिंचन म्हणजे स्प्रिंकलर वगैरे याचा वापर करत नव्हतो. त्याच्यामुळे काय व्हायचं, पीक जर केलं समजा तर बेसुमार वापर होईल. पाण्याचा जास्त वापर झाल्यामुळे पीकही चांगल्या पद्धतीने येत नव्हतं आणि पाण्याचा वापर जास्त व्हायचा.
0: बरोबर.
1: त्याच्यासाठी आम्ही मिनी स्प्रिंकलर म्हणा किंवा स्प्रिंकलर याचा उपयोग केला. समजा एखाद्या पिकाला 5 ते 6 पाणी देण्याची गरज होती, तिथं तेच पाणी 2 ते 3 स्प्रिंकलरच्या पाळ्या दिलं तर जमून गेलं ते.
0: बरोबर बरोबर. म्हणजे पाण्याचं नियोजन तुम्ही केलं, तुषार सिंचन असेल, ठिबक सिंचन असेल, पाण्याचा स्रोत उपलब्ध केला की पाण्याचे स्रोत होते अगोदर, म्हणजे विहीर बोर वगैरे?
1: पाण्याचे विहीर बोर होते आमच्याकडे अगोदरच.
0: बर, मग कुठली पीक पद्धतीमध्ये बदल कसा केला पुढे?
1: आता समजा सोयाबीन होतं आमचं. सोयाबीन पहिलं आम्ही पावसाच्या पाण्यावर घ्यायचो, पण ते विद्यापीठाचं मार्गदर्शन नव्हतं याच्या अगोदर. पारंपरिक पद्धतीने जर केलं तर त्याचं 7 ते 8 क्विंटल पर्यंत उत्पादन निघायचं आम्हाला फक्त. पण आम्ही नंतर BBF पद्धतीचा वापर केला आणि विद्यापीठाचं आधुनिक बियाणं समजा फुले दुर्वा म्हणून पेरलं होतं, तर एकरी आम्ही त्याचं 17 क्विंटल पर्यंत अवरेज काढले.
0: कृषी विद्यापीठानं सांगितलेल्या BBF तंत्रज्ञानाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं सोयाबीनचं उत्पन्न तुम्हाला मिळालं. मग इतर कोणकोणत्या पिकांची लागवड तुम्ही केली?
1: प्रामुख्याने आम्ही खरीप हंगामात सोयाबीनचं पीक घेतो आणि सोयाबीनचं पीक झाल्यानंतर त्याच जमिनीत आम्ही जनावरांसाठी मक्याचे लागवड करतो. त्याच्यानंतर हरभरा आणि चारा पिके.
0: अच्छा.
1: असं पिकाचं नियोजन केलं जातं.
0: आणि हरभऱ्याच्या बाबतीतही तुम्हाला एका वृत्तपत्रानं तुमची दखल घेतली, गहू असेल हरभरा असेल, तर मग त्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करता?
1: हरभऱ्याला याच्या अगोदर आम्ही म्हणजे BBF पेरला हरभरा. पण सुरुवातीला पारंपरिक पद्धतीने आम्ही काय करायचो, हरभरा पेरला की दंडाने पाणी द्यायचो. त्याच्यामुळे त्याची वाढ जास्त प्रमाणात व्हायची आणि त्याला हरभऱ्याला हरभऱ्याचे घाट्यांची संख्या कमी असायची. पण तेच आम्ही खताचं थोडं नियोजन केलं पेरत्या वेळेस आणि स्प्रिंकलरनी 2 ते 3 वेळा पाणी दिलं.
0: अच्छा.
1: तर त्याचं उत्पन्नात वाढ झाली त्याच्यामुळे.
0: वा वा, स्प्रिंकलरनं पाणी दिल्यामुळे उत्पन्नामध्ये वाढ झाली. आणि मग आता या पिकांची लागवड करत असताना त्यातून जे काही उत्पन्न मिळालं, तुम्ही या तंत्रज्ञानाचा वापर केला आणि ही जी पिकं आहेत या पिकांचं अंतर असेल, वाण असेल, या गोष्टींचा विचार करून त्या माध्यमातून चांगलं उत्पन्न घेतलं. त्यासोबतच शेतीपूरक व्यवसायामध्ये तुम्ही काय केलं मग?
1: शेतीला जोड आता समजा गाय पालन केलेलं आहे आम्ही, तसंच थोड्याफार प्रमाणात शेळी कोंबडी पालन हे पण केलेलं आहे. मकाचं उत्पादन घेतलं जातं, मकापासून मुरघास बनवला जातो.
0: हो.
1: आणि वर्षभर गायांचं चाऱ्याचं नियोजन केलं जातं आणि थोड्याफार प्रमाणात जे पाणी उपलब्ध असतं त्याच्यात हिरवा चारा म्हणून आपलं घास गिन्नी गवत असेल याची पण लागवड केली जाते.
0: अच्छा. आता गायी किती आहेत तुमच्याकडे?
1: गायी साधारणतः 8 गायी आहेत आमच्याकडे.
0: अच्छा. मग किती दूध आपल्याला दररोज निघत गायीच?
1: साधारणपणे लहान मोठ्या गायी आहेत, पण तरी पण 40 ते 45 लिटर

0: लिटर दूध घालतोय अजून.
1: अच्छा, आणि सध्या काय भाव मिळतो तुम्हाला?
0: दुधाला साधारणतः 32 रुपये भाव आहे आमच्याकडे.
1: अरे वा, छान, 32 रुपयापर्यंत तुम्हाला भाव मिळतो.
0: हो.
1: आणि गाईचं व्यवस्थापन करत असताना कसं नियोजन करता मग, म्हणजे कोरडा चारा, ओला चारा, चाऱ्याचं व्यवस्थापन कसं करता गायांच्या?
0: चाऱ्याचं म्हणजे आता सोयाबीन बरोबर खरीप किंवा रब्बी हंगामात, दोन्ही हंगामात मक्याचं प्रमुख पीक घेतलं जातं. साधारणतः 2 ते 3 एकर मका केल्यानंतर आहे ना, काही चालू मध्ये गायांना चारा घातला जातो. आणि बाकीचं नियोजन उन्हाळ्यासाठी ना, मुरघासाच्या बॅगा भरल्या जातात.
1: म्हणजे आणि मुरघासा व्यतिरिक्त कोणता चारा मग, गिन्नी असेल आणखी?
0: घास उपलब्ध आहे किंवा ज्वारी थोड्याफार प्रमाणात पेरली जाते ना आमच्याकडे, तर कोरडा चारा म्हणून ज्वारीचा पण उपयोग केला जातो.
1: म्हणजे विविध प्रकारचा चारा जो आहे जनावरांना दिला जातो. आणि मग त्यासोबतच कुक्कुट पालनही तुम्ही आहे असं म्हणालात, तर मग कुक्कुटपालन किती कोंबड्या आहेत आणि कशा पद्धतीने नियोजन करता ते?
0: सुरुवातीला आम्ही 100 कोंबड्यांपर्यंत कुक्कुटपालन केलं होतं. आणि कृषी विद्यापीठाकडून आम्हाला ते ग्रामप्रिया आणि कावेरी या कोंबड्यांचे पिल्ल दिले गेले होते.
1: अच्छा.
0: तर त्याची वाढ करून म्हणजे बाजारात अंडीला चांगला भाव भेटला आणि कोंबड्यांचं मटण पण चांगल्या दरानं विकलं गेलं आमचं.
1: अच्छा अच्छा.
0: ते रेडीमेड घेतले का साधारणतः 4-5 दिवसाचे भेटतात आपल्याला लसीकरण करायचं. आणि नंतर आपलं गावरान कोंबड्यांसारखं संगोपन केलं जातं त्यांचं.
1: अच्छा अच्छा. मग ते अंडे देणारे कोंबड्या आहेत?
0: अंडे देणारे कोंबड्या. मग समजा अंड्याला भाव असला तर अंडे विकायचे, किंवा मग चालू मध्ये जर कोणी मागणी केली कोंबड्यांची किलोवर, तर किलोवर पण सुद्धा विकता येतात त्या. म्हणजे जसा भाव उपलब्ध होईल किंवा जसं मार्केट उपलब्ध होईल त्या पद्धतीने विक्री केली जाते.
1: म्हणजे कोंबड्या अंड्यासाठी पण त्या कोंबड्या आहेत आणि मांसासाठी पण आहे. आणि मग त्या दररोज अंडे देतात का त्या?
0: हा, दररोज दिवसाआड.
1: आता हे सगळं गहू असेल, हरभरा असेल, मका असेल, चारा पीक असेल, सोयाबीन असेल, त्यासोबतच दुग्ध व्यवसाय असेल, कुक्कुटपालन असेल, हे सगळे व्यवसाय जे तुम्ही शेतीशी निगडित आणि म्हणजे पूरक व्यवसाय आणि शेती व्यवसाय हा सगळा व्यवस्थितपणे तुम्ही सांभाळता, हे सगळं सांभाळता असताना तुम्हाला किती माणसांची गरज लागते हे सगळं करताना?
0: साधारणतः आता म्हणजे आमचं कुटुंब, वडील आहेत, भाऊ आहेत, घरची इतर जे माणसं आहेत ना, सगळ्यांचीच मदत होते त्याच्यात.
1: अच्छा अच्छा. आणि मग वर्षाकाठी तुम्ही उत्पन्न किती घेता, म्हणजे खर्च किती होतो, नफा किती मिळतो, कधी कुठल्या एखाद्या प्रोजेक्ट मध्ये नुकसान होतं का, काय सांगू शकाल त्याविषयी?
0: नुकसान तर कधी होत नाही, म्हणजे सगळं अंदाज घेऊनच हा खर्च केला जातो. पण साधारणतः आता सोयाबीन होतं मागच्या वर्षी समजा, विक्रमी उत्पादन निघलं ते सोयाबीनचं, तर एका एकरात समजा 17 क्विंटल पर्यंत ऍव्हरेज निघलं आणि त्याला भाव पण 5-5.5 हजार पर्यंत भाव भेटला आम्हाला. फुले संगम या जातीचे सोयाबीन होत.
1: अच्छा अच्छा. नाही आता
0: मग अशी मिश्र पिकं असल्यामुळे समजा पण खर्च वाढत जाता, साधारणतः 2-3 लाखापर्यंत रक्कम शिल्लक असते.
1: हा, म्हणजे या सगळ्या व्यवसायाच्या माध्यमातून?
0: हा.
1: खूप चांगला विचार आहे की जेव्हा तुम्ही एकात्मिक शेती पद्धतीमध्ये शेती आणि शेतीपूरक व्यवसाय याची सांगड घालता, दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून तुम्हाला दररोज ताजा पैसा मिळत राहतो, तोच पैसा तुम्हाला शेतीमध्ये लावता येतो. शेतीमध्ये वन टाइम तुम्हाला एखादं उत्पन्न मिळून जातं आणि त्याचा चांगला पैसाही होऊन जातो. ते पीक जरी तुम्हाला पूर्ण पैसा तो मिळाला, तर त्याचा जो इतर खर्च आहे तो शेतीमधला जो काय तुम्ही आता सांगितलं, दुग्ध व्यवसाय असेल, कुक्कुटपालन असेल, या माध्यमातून तुम्हाला तो खर्च करता येतो आणि हे एकाच टायमाला मोठी अमाऊंट तुम्हाला पिकाची मिळून जाते. अशा पद्धतीचा तुमचा हा शेती व्यवसाय सुरू आहे आणि चांगल्या पद्धतीचा शेती व्यवसाय तुम्ही करत आहात. एकात्मिक पद्धतीचा वापर करून तुम्ही यशस्वी उत्पादन घेत आहात, त्यामुळं नोकरी सोडून तुम्ही शेती करून समाधानी आहात. बरोबर बरोबर. तुमचा मोबाईल क्रमांक आहे 97-30-20-82-73. शेतकरी बंधू भगिनींनो, एकात्मिक शेती पद्धतीचा वापर करून यशस्वी उत्पादन ज्यांनी घेतलं असे कणगर तालुका राहुरी इथले शेतकरी प्रवीण गाढे यांच्याशी आज आपण बोललो. प्रवीणजी, आपण ही जी मुलाखत दिली आकाशवाणी अहमदनगर केंद्राच्या वतीनं आणि सर्व शेतकरी बंधू भगिनींच्या वतीनं आपले धन्यवाद व्यक्त करतो.
0: धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: श्रोते हो, एकात्मिक शेतीतून यशस्वी उत्पादन या

0: विषयी मुक्काम पोस्ट कनगर राहुरी इथले प्रवीण गाढे यांची संतोष मते यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली. आता ऐकूया मशागतीसाठी सुधारित अवजारे याविषयी मुक्काम कोपर्डी पोस्ट शिंदा तालुका कर्जत इथले सचिन बबन सुद्रीक यांचे अंकुश जोशी यांनी घेतलेली मुलाखत.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. सचिनजी नमस्कार, स्वागत आहे आपलं आजच्या किसानवाणी कार्यक्रमात.
2: नमस्कार
1: सचिनजी, आपली शेती कशी आहे, गावाचा परिसर कसा आहे, गावामध्ये सिंचनाच्या सोयी कशा आहेत,

0: कॅनलचं पाणी आल्यापासून आपल्या गावामध्ये शेतीची पद्धत बदलली आहे.
1: हा, पहिले पाणी कॅनलचं नसल्यामुळं हंगामी पिकं घ्यायची फक्त आपली सिजनेबल, मग नंतर आता हे ऊस आणि हे जरा पाणी असल्यामुळं जास्त पिकं व्हायला लागतात.
0: सुधीर जी, किती क्षेत्र आपल्याकडे आहे आता जमीन ओलिताखाली आहे, कशा पद्धतीने आपण आपल्या पिकांचं?
1: आता काय ऊस ऊस आहे आमच्याकडे, परत असं मका करतो. सुरुवातीला पाऊस पडल्या पडल्या मका करायची, नंतर काही मका केल्यानंतर कांदा करायचा, काही जमिनीला उन्हाळ्यात तापवायसाठी ठेवायची, जी चांगली जमीन आहे ती सुपीक जमीन आहे त्यात ऊस करायचा. म्हणजे असं दोन्ही पिकं करतो आम्ही. म्हणजे
0: एकूण आपलं क्षेत्र किती आहे? आणि
1: आठ एकर क्षेत्र आहे आमचं सध्या. आता मी आता माझं ट्रॅक्टरचा व्यवसाय, मी ट्रॅक्टरचं काम बघून आमची शेती बघतो. म्हणजे ज्यावेळेस समजा शेतीत काम आहे ना, त्यावेळेस ट्रॅक्टरला काम नसतं, कारण शेतीमध्ये पिकं केल्यानंतर ट्रॅक्टरचं काम बंद होतं, त्यावेळेस मग मी शेती करतो आणि शेतीतलं काम संपल्यानंतर ट्रॅक्टरचं काम पाहतो.
0: नक्कीच, म्हणजे ट्रॅक्टरचा व्यवसाय आपण एक जोड व्यवसाय म्हणून याच्या बरोबर करतोय.
1: हो हो, जोड व्यवसाय म्हणजे आपल्या आपली शेती, जेणेकरून आपली शेती बी होती आणि आपल्याला 2 रुपये शेतीसाठी लागणारे उत्पन्न पण भेटतं त्याच्यात. त्याला जी मशागतीला ह्याला खर्च व्हायचा ते आपल्या घरची वस्तू असल्यामुळे आपली मशागती वस्तू होती आणि आपल्या शेतीसाठी लागणारा खर्च ती ट्रॅक्टरच्या माध्यमातून येतो आपल्याला. समजा
0: नक्कीच बरोबर आहे. आपण आता आपण 8 एकर क्षेत्रावरती आपली शेती करतो आहोत, शेतीमध्ये मशागती वेळच्या वेळी होणं गरजेचं आहे, तर मग आपण मशागती करताना कशा पद्धतीने आपण नियोजन करतो?
1: करतो समजा बघ, गवत असलं तर रोटावेटर मारणे, नांगरणी करणे, त्याला भुसभुशीत करून मग पेरणीसाठी करून ठेवतो आपण तयार राहून.
0: नक्कीच नक्कीच, म्हणजे आपण आता ट्रॅक्टरद्वारे मशागतीसाठी म्हणून नांगरणी आणि आपलं रोटावेटरचं काम ट्रॅक्टरद्वारे आपलं होत असतं, खुरपणीसाठी असेल, त्याच्यानंतर माती लावणे असेल, ढेकळं फोडणी असेल, अशा विविध कामं आपल्याला शेतीमध्ये वेळच्या वेळी करावे लागत असतात. तर मग याच्यामध्ये पण आपण काही अवजार आधुनिकता आणलेली आहे, आपण कशा पद्धतीने नियोजन करतो?
1: शेती असल्यामुळे मला तर ट्रॅक्टरची गरज होती, मग मला माझ्या शेतीसाठी बी अवजार लागतात. मग मी काय केलं, मी त्यातून जसं जसं बदल होईल तसं तसं मी अवजारात काय केलं, कंपनी पेक्षा थोडा थोडा बदल करीत गेलो. कमी वेळात शेतकऱ्याचा 2 रुपयाचा फायदा होईल अशा हिशोबाने एका वेळेस 2 कामं होत्या असा प्रयत्न केला. मी काय केलं, सुरुवातीला काय करायला पहिलं कसं व्हायचं, आता जसं जसं बदल होईल तसं करीत चाललोय. आता जसं पहिलं रोटावेटर मारा लागायचा, त्यानंतर मग कांद्या लावण्यासाठी सारे टाकण्यासाठी मग रोटावेटर भुसभुशीत करून नंतर सारे काढावं लागायचे. मग मी परत काय केलं, त्याला सारा टाकण्यासाठी रोटावेटरलाच एक पळकं बसवलं पडून आणि त्यानंतर ती रोटावेटर बिन सारे बिन एकाच वेळेस काम करतो. मग रोटावेटर आमच्याकडे 2000 रुपये एकर चालू आहे सध्या रोटावेटर मारण्यासाठी. आणि मग रोटावेटरला 2000 रुपये आणि सारे काढण्यासाठी 1000, म्हणजे असं मिळून 3000 रुपये एक एकराला खर्च येत होता.
0: बरोबर आहे.
1: पहिला मग मी आता रोटावेटरला सारा काढायचं बनल्यामुळे काय झालं की 2000 रुपयात ती काम व्हायला, मग 1000 रुपये शेतकऱ्याचा फायदा झाला त्याच्यात. त्याच्यामध्ये परत दुसरं एक ऍड केलं, कांदा पेरणीसाठी रोटावेटरवरच पीठी बसून तिन्ही बी कामं झाली, सारा पडतोय आणि ती कांदा पेरणी बी एकाच वेळेस होऊ शकते. मग त्यात शेतकऱ्याचा आणि 2000चा फायदा झाला.
0: म्हणजे आपण एकाच मशागती मध्ये आपण तीनही काम आपण करून घेता रोटावेटर.
1: कारण काय, सारा यंत्र रोटावेटरच्या पुढच्या साईडला बसवले, आधी सारा पडतो, नंतर जी मधली जी रान टेकळं आहे ती रोटावेटरने भुसभुशीत होते आणि भुसभुशीत झालेले जे मी पाठीमाग बी टाकले जात कांद्याच.
0: अरे वा, म्हणजे कांद्याचं बी पेरण्याचं यंत्र सुद्धा आपण त्यालाच बसवल्यामुळं एकाच वेळेस आपण तीनही कामं सहजरित्या आणि सोप्या पद्धतीत करू शकतो. कांद्याची पेरणी, त्याच्याबरोबर सारा पाडणे आणि रोटावेटर, असे तीनही कामं एकाच वेळेस झाल्यामुळं वेळेत सुद्धा मोठ्या प्रमाणात बचत होती, त्याचबरोबर पैशात आर्थिक दृष्ट्या सुद्धा चांगली बचत याच्यामध्ये होताना दिसते. नक्कीच, अशा आणखीन कोणत्या कोणत्या कल्पना आपण आपल्या शेतीमध्ये रुजवलेल्या आहेत?
1: आणखीन बरंच केलं मी कल्टिवेटरला. काय केलं, कांदा काही लोक समजा उतारा रान असेल तर सऱ्या पाडून लावतात ना कांदा.
0: हो हो,
1: त्याच्यासाठी समजा छोट्या छोट्या सऱ्या काढण्यासाठी मी नऊपणी अवजाराला काय केलं, पाठीमागच्या बाजूला बारीक बारीक पंख बसविले आणि त्याला मग 5 साऱ्या एकाच वेळेस 5 साऱ्या पाडतात. मग ती पुढचे 4 पार आणि टायर खाली जी तुडवलेली जमीन आहे ती भुसभुशीत करायचं काम करतं आणि पाठीमागच्या 5 साऱ्यांनी 5 पानांनी माग सरी पाडण्याचं काम करतं. म्हणजे दोन्ही पण दोन काम एकाच वेळेस होतात.
0: अरे वा, खूपच छान. म्हणजे याच्यामध्ये लहान फणांद्वारे सुद्धा पण ट्रॅक्टरच्या चाकांखाली दबलेलं रान सुद्धा आपण याच्यामध्ये भुसभुशीत करून घेतो आणि त्याचबरोबर पेरणी
1: नऊ
0: सुद्धा.
1: पानी अवजार असल्यामुळे काय केलं, पुढच्या 4 पानांनी

0: ती टायर खाली तुडवलेलं मोकळं करतं आणि त्याच्या पाठीमागं साऱ्या पाडण्याचं काम करतं परत पाच पानाने मागच्या.
1: वा, म्हणजे ज्यांना सरी पद्धतीमध्ये कांद्याची लागवड करायची आहे अशा शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आपण याच्यातून एक वेळेत बचत करणारा आणि आर्थिक दृष्ट्या सुद्धा मोठ्या प्रमाणात बचत करणारा असा अवजार विकसित केला आपल्या कल्पनेने. आणखीन याच्यामध्ये आता हे लागवडीच्या संदर्भात झालं, आणखीन आता खुरपणीच्या संदर्भात असेल किंवा इतर कुठल्या शेती मशागतीच्या अवजारा संदर्भात असेल असं याच्यामध्ये सुद्धा आपण काही इनोव्हेशन केलेलं आहे काय?
0: ऊस फोडणीसाठी एक अवजार केलेलं आहे, सरी पाडण्याचा अवजार जे आहे ना त्याच्यात अल्ट्रा असं केलं की सरी पाडायला पण जमतं आणि त्याच्यानंतर आपल्याला ऊस फोडणीसाठी त्याच अवजारात अल्ट्रा फक्त ते सरीचं काढून ठेवायचं आणि पण बसवायचं. तीन पण बसवलं ना दोन साऱ्या संघच फोडल्या जातात आणि फोडणी आणि बांधणी एकाच वेळेस होती.
1: म्हणजे ऊसाची सरी फोडण्यासाठी म्हणून आपण आधी फक्त हे करायचो, तर तुम्ही त्याच्यामध्ये एकाच वेळेस दोन सऱ्या आपल्या म्हणजे दोन बाजूच्या सऱ्या आपल्या फोडल्या जातात आणि त्याचबरोबर त्यांना माती सुद्धा लागली जाते परत.
0: हो, माती पण लागली. त्याला काय केलंय पुढच्या बाजूने दोन फण बसवले आणि पाठीमागच्या एक बसवलाय, मग ते पुढचा फण आणि सरीचं जे बाग आहे तो ढिल्ला केला जातो म्हणजे मोकळं होतं आणि पाठीमागच्या भागाने माती परत बुडाला लावली जाते. पाठीमागच्या त्याला पत्र बसवले पाठीमागच्या फणाला.
1: नक्कीच, आणि एकाच वेळेस दोन्ही कामं होतात म्हणजे याच्यामध्ये सुद्धा आर्थिक सुद्धा बचत मोठ्या प्रमाणात होते.
0: डिझेलची बचत होती आणि आपला ऊस पण कमी प्रमाणात मोडला जातो, म्हणजे एकाच वेळेस ट्रॅक्टर फिरतो ना, डबल फिरायची गरज नाही पडत.
1: बरोबर आहे, रान सुद्धा कमी तोडवलं जातं त्याच्यामुळे आपलं म्हणजे उत्पादकता सुद्धा याच्यातून निश्चित चांगली वाढते. आपण आता सुरुवातीला सांगितलं की आपण आपल्या शेती पद्धती बरोबरच ट्रॅक्टरचा सुद्धा व्यवसाय करतो, तुमच्याकडून जे शेतकरी बांधव आता ह्या ट्रॅक्टरच्या मशागती करून घेत असतील तर मग त्यांच्या प्रतिक्रिया कशा येतात तुमच्याकडे?
0: नाही, आता मी काय केलं, माझा जोडधंदा असल्यामुळे मी आपली ठराविक लोकांशी संपर्क होत आता कसं आहे एखाद्याचं काम घेतल्यानंतर त्याला जी अडचणी त्या अडचणीला मी माझ्याद्वारे अवजार तयार करण्याचा प्रयत्न केला. मी म्हणतो एक समजा कपाशी सुद्धा पेरली मी एक जणाची आपल्या अवजाराच्या माध्यमातून मी प्रयत्न केला त्याचा.
1: अरे वा,
0: सक्सेस झाली.
1: नक्कीच नक्कीच, म्हणजे पेरणी यंत्र आपण बसवल्यामुळे त्यातलं अंतर सुद्धा आपल्याला व्यवस्थित मेंटेन करता येतं.
0: कपाशी पेरली, तूर पेरल्यानंतर मग ती तूर काढण्याची हे झाली, मग मजूर भेटत नाही तर तूर काढायची कशी, मग ते तूर कपाशी काढण्यासाठी मी एक माझ्या पद्धतीने एक अवजार तयार केलं परत.
1: बर,
0: म्हणजे जे अवजाराच्या माध्यमातून जे होतं काम ते जरा कमी बजेट मध्ये होतं, मजुराकडून करायचं म्हणलं तर वेळ जातो आणि पैसे भरपूर जातात.
1: बरोबर आहे, आणि त्याच्यातून पाहिजे तसे रिझल्ट पण बऱ्याच वेळा आपल्याला मिळत नाहीत, बऱ्याच वेळा त्याच्यातून वेळ खाऊ तर असतंच पण पाहिजे ते काम सुद्धा त्याच्यातून होत नाही.
0: हो हो, मी जसं जसं जसं माझ्या कस्टमरला गरज पडेल तसं तसं मी अवजार तयार करीत गेलो, म्हणजे जी कंपनी जी असते त्याच्या मध्ये बदल केलं गेलो, जेणेकरून शेतकऱ्याचा ₹2 फायदा होईल अशा दृष्टीने केला होईल.
1: नक्कीच नक्कीच, आता आपण याच्यामध्ये तूर असेल, कापूस असेल, ऊसाची बगला फोडणं असेल, त्याच्या परत माती लावण्याचं काम असेल, त्याच्यानंतर कांदा लागवडीसाठी असेल, याच्यामध्ये असे बरेच यंत्र आपण आपल्या धरतीवरती विकसित केलेले आहेत. आणखीन कोणत्या कोणत्या पद्धतीची आहे शेती अवजारांमध्ये तुम्ही बदल घडवलेले आहेत?
0: मका पेरणीचं अवजार आहे, मका स्पेशल मका पेरणीसाठी. मका पेरणीला काय होतं मका कोल गेली पाहिजे पात्र खात्यात म्हणून.
1: बरोबर आहे,
0: कांदा पेरणीसाठी एक स्पेशल अवजार केले परत की आता पहिले कसं काय व्हायचं असं पेरल्यानंतर असं काकऱ्या उगवायचं ना असं लाईनीत उगवायचा कांदा पहिला की दाटवायचा कांदा. मी परत काय बदल केला की जी पेर असतं बी पाडण्याची जागा असते खाल्ल्या बाजूनी त्याच्या त्याला खालून वाटी बसवली बी त्या वाटीवर पडायचं आणि बी पांगून पाडल्या जातं म्हणजे मग कांदा दाटवत नाही व्यवस्थित उगवतो.
1: खूपच छान, म्हणजे कांद्याची एकसरीत लागवड होण्याच्या ऐवजी त्याच्यामधलं अंतर व्यवस्थित राखलं जातं आणि त्याच्यामुळे सुद्धा कांदा पोचतो चांगला, भरतो चांगला, त्यातलं अंतर व्यवस्थित राहत.
0: पेरल्यानंतर वरांब्याव कांदा उगवत नाही ना.
1: बरोबर,
0: त्यासाठी मी काय केलं एक वरच्या बाजूला एक वाटी बसवली एक्स्ट्रा आणि त्याला मग ती त्या वरांब्याव सुद्धा कांदा उगवतो आपल्याकडून.
1: म्हणजे दोन्ही प्रकारचे अवजार तुम्ही याच्यामध्ये विकसित केलेले आहेत, जे वरच्या बाजूला राहिलं पाहिजे अशासाठी सुद्धा तुम्ही वेगळ्या पेरणी यंत्रामध्ये बदल केलेले आहेत आणि जे बी खोल जायला पाहिजे त्याच्यासाठी सुद्धा वेगळ्या पद्धतीने तुम्ही यंत्रांमध्ये सुधारणा केलेल्या आहेत. नक्कीच, याच्यासाठी तुम्हाला कोणाचे म्हणजे काही सहाय्य मिळतं का याच्यामध्ये? तुम्हाला आणखीन याच्यामध्ये बदल घडवण्यासाठी म्हणून तुम्हाला कोणी मार्गदर्शन याच्यामध्ये तुम्ही मिळवता का?
0: कोळधरणला एक श्रीदत्त इंजिनिअरिंग दुकान आहे वेल्डिंगच, त्यांच्याकडून आपल्याला भरपूर मार्गदर्शन झालं. आम्ही दोघांच्या सल्ल्याने आता मी शेतीत काम करतो आणि ते वेल्डिंगचं काम करतात, त्यांना तिथला शेतीतला अनुभव नाही आणि मला वेल्डिंगचा

0: बोलाय. मग आम्ही दोघांच्या सल्ल्याने मी माझा अनुभव त्याला सांगितला, त्यांनी त्यांचा अनुभव मला सांगितला, दोघांच्या अनुभवातून आम्ही हे तयार केलं.
1: नक्कीच नक्कीच, म्हणजे योग्य ते तंत्र सहाय्य पण ह्याच्यामध्ये तुम्हाला मिळत गेलं आणि त्याच्यानुसार तुम्ही नवीन नवीन अवजार सुद्धा विकसित केलेत.
0: संतोष नाव आहे त्यांचं, त्यांनी मला भरपूर मदत केली.
1: सचिनजी, तुम्हाला याच्यामध्ये बदल घडवताना बरासा आर्थिक पण आर्थिक गुंतवणूक सुद्धा तुमची सुद्धा झालेली असेल, बऱ्याच वेळा तुमचा प्रयोग फसला असेल, तर मग अशा वेळेस तुम्ही काय काय म्हणजे तुमचा काय अनुभव आहे याच्या विषयी?
0: नाही काय वस्तुस्थिती, आता मी गाडी चालवतो, तुम्ही करून सांगितलं एखाद्याला की गाडी जा घेऊन कर्जाचा जा, रोडनी जे प्रॉब्लेम येणार ते घरच्या माणसाला माहित नसतो, त्याला माहित नसतो काय प्रॉब्लेम येतो रोडनी काय
1: खरं
0: काय गोष्टी मनाने. आता मी शेती काम करत असताना मला ज्यावेळेस जसं जसे अडचणी मी प्रयत्न केला मग त्यातून मी बदल करीत गेलो असं.
1: नक्कीच, म्हणजे अशा पद्धतीने तुमची म्हणजे काही प्रयोग म्हणजे कधी कसले पण असतील,
0: प्रत्येक वेळेस मी असा विचार केला की शेतकऱ्याचा 2 रुपये फायदा होईल अशा दृष्टीने मी विचार करून अवजार बनवले.
1: अत्यंत आदर्श असे तुमचे विचार आहेत आणि याच्यातूनच आज एक नवीन अवजार शेतीसाठी म्हणून उपलब्ध होत चाललेले आहेत आणि त्याच्यातून वेळेची पैशाची अशी बचत होत चाललेली आहे आणि उत्पादकता सुद्धा त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. आजकालची बाजाराची परिस्थिती बघता आपल्याला शेती खर्च कमी करणं खूप गरजेचं झालेलं आहे
0: आणि
1: त्यानुसार तुमचे हे प्रयोग नक्कीच आदर्शभूत असेल. इतर शेतकरी बांधव ज्यांना खर्चामध्ये बचत करायची असेल किंवा शेती पद्धतींमध्ये सुधारणा करायची असेल तर त्यांना तुमच्या अनुभवातून तुम्ही काय मार्गदर्शन कराल?
0: कुठल्या बी शेती करताना जेवढं बजेट कमी करता येईल तेवढं कमी बजेटमध्ये चांगली मशागत झाली पाहिजे असं मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो.
1: नक्कीच, आणि त्यासाठी प्रयोगशील राहिलं पाहिजे. जे काही
0: ज्यांचे समजा प्रत्येकाची विचारशक्ती वेगळी असती, ज्यांची विचार चांगले चालते त्यांचा अनुसरून घेऊन आपण त्याचा प्रयत्न केला पाहिजे.
1: नक्कीच, थोडस बदलांना सामोरं गेलं पाहिजे, पठडीतल्या आपल्या प्रयोगांना बगल दिली पाहिजे.
0: प्रत्येकाला जमाना असतला भाग नाही, पण आपण जेवढा प्रयत्न करताय एखाद्याचं बघून कव्हायला, पण त्यातून आपण बदल घडवला पाहिजे व त्यातून त्याच्यासारखं का नसाना पण त्याच्याच पेक्षा पुढचं काय केलं पाहिजे. एखादा समजा ट्रॅक्टर माध्यम आहे त्यातून समजा ज्या चुका आहेत त्या कंपनी काय करते शेतकऱ्यांना विचारून त्यात बदल करीत चाललेली. शेतकऱ्यांनी ह्याच्यात बदल केला पाहिजे, ज्या ज्या जुन्या जुन्या पद्धती होत्या त्या बंद करून ज्या आधुनिक पद्धतीचा वापर केला पाहिजे व जसं जसं कमी कष्टात आपल्याला जास्त उत्पन्न काढता येईल असं या हिशोबाने करता केलं पाहिजे.
1: नक्कीच,
0: कमी खर्च बी झाला पाहिजे.
1: म्हणजे आपल्या पारंपरिक पद्धतींमध्ये बदल करणं गरजेचं आहे असं तुमच्या सांगण्यातून येत आहे. सचिनजी, आपल्याला जर शेतकरी बांधवांना संपर्क करायचा असेल, आपल्याकडून मार्गदर्शन घ्यायचं असेल तर आपला दूरध्वनी क्रमांक आपण त्यांना सांगूयात.
0: 90-96-43-34-08.
1: नक्की, शेतकरी बंधूंनो पुन्हा एकदा सांगतो, 90-96-43-34-08. सचिनजी, आज तुमचा जो अनुभव तुम्ही सांगितला, तुमचे हे जी यशोगाथा तुम्ही सांगितलीत, अशाच प्रकारचे नवीन नवीन प्रयोग आपले यशस्वी होत राहोत शेतीसाठी म्हणून सुधारित अवजार आपल्याकडून असे शेती पद्धतीमध्ये येत राहोत आणि तुमची इतर शेतकरी बांधवांना सुद्धा ते आदर्श ठरवत अशा शुभेच्छा मी तुम्हाला देतो. आज किसानवाणी कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमचा हा अनुभव तुम्ही सांगितलात, तुमचे प्रयोग तुम्ही सांगितलेत, त्यासाठी सर्व शेतकरी बांधव यांच्या वतीने आपले धन्यवाद.
2: श्रोते हो, मशागतीसाठी सुधारित अवजारे याविषयी मुक्काम कोपर्डी पोस्ट शिंदा तालुका कर्जत इथले सचिन बबन सुद्रिक यांची मुलाखत आपण ऐकली. याबरोबरच आजचा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आमचा शेत आमचा परिसर आम्ही समाप्त करीत आहोत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटोळे.

श्रोते हो, कृषी अदालत या लाईव्ह फोन इन माफ करा कृषी अदालत या लाईव्ह कार्यक्रमासंबंधी निवेदन. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत कृषी अदालत लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा अर्थात दिनांक 4 जून 2026 विषय आहे खरीप हंगाम पीक लागवड तंत्रज्ञान. या कार्यक्रमात सहभागी होतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले कृषी विद्या विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर आर एम गेठे, राहता इथले तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे आणि मुक्काम पोस्ट पिंपरी लोकई तालुका राहता इथले प्रगतशील शेतकरी सुभाष विठ्ठल गडगे. प्रसारणाची वेळ सायंकाळी 7:30 ते 8 वाजेपर्यंत. शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 0241-242-3471 आणि 242-3672. श्रोते हो, आणखी एक निवेदन हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधी. श्रोते हो, येत्या बुधवारच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा अर्थात 3 जून 2026 विषय आहे स्किझोफ्रेनिया मानसिक आजार कारणं लक्षणं आणि उपचार. आपल्या शंकांचं निरसन करतील मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे. लाईव्ह प्रसारणाची वेळ 9:00 ते 10 वाजेपर्यंत. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 0241-242-3471 आणि 242-3672.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. रात्रीचे 8 वाजले आहेत.
1: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्यूमर, मेंदूतील रक्तस्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्यूमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
2: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सारडी नाका, अहिल्यानगर.
3: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा,
4: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.
6: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स.
7: गँग्रीन करिता हातापायाच्या नसांची एंजियोप्लास्टी व स्टेंटिंग.
6: थायरॉइडच्या गाठी,
7: गर्भाशयातील फायब्रॉइड,
6: वाढलेली प्रोस्टेट,
7: विविध बायोप्सीज,
6: वेदना, यावर कुठलाही व्रण न राहू देता बिन टाक्याचे उपचार.
7: अहिल्यानगर येथील पहिले इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात.
6: कल्याणी नर्सिंग होम, दिल्ली गेट पटांगण, अहिल्यानगर.
7: फोन 74008448088.
6: 74008448088.
8: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
9: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
8: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम, अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.

श्रोते हो, मराठी साहित्य विश्वातील एक प्रतिभा संपन्न कवयित्री म्हणजे शांता शेळके. 6 जून हा कवयित्री शांता शेळके यांचा स्मृती दिन. त्या अनुषंगाने 5 जूनच्या फोन गाणी कार्यक्रमात ऐकूयात शांता शेळके यांची तुमच्या आवडीची गाणी. तेव्हा कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी बुधवार दिनांक 3 जून रोजी संपर्क करा 7:45 ते 9:15 या वेळेत. त्यासाठीचे आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 आणि 2-42-36-72.

0: चित्रपटाचा आशय आणि विषय आपल्या मनोरंजनासोबतच समाजातील विविध घटकांवर भाष्य करत असतो. कथा, पटकथा, अभिनय, संवाद, गीत, नृत्य आणि संगीत या सगळ्याची मेजवानी आपल्याला ऐकायला मिळते ती चित्रपटातूनच. तेव्हा हिंदी आणि मराठी चित्रपटांचा आनंद घेऊया एक फिल्म या कार्यक्रमात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या सोमवारी रात्री 9:30 वाजता.
1: 100° 1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी,
2: श्रोते हो, आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. यानंतर ठीक 8:05 मराठी राष्ट्रीय बातम्या आणि 8:15 सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांना मान्यवरांनी वाहिलेली श्रद्धांजली मुंबई केंद्रावरून. सुरुवातीला मराठी राष्ट्रीय बातम्या.
3: आकाशवाणी मुंबई. सुनील कांबळे राष्ट्रीय बातमी देत आहे. ठळक बातम्या. भारत विरोधी कारवायांसाठी म्यानमारची भूमी वापरू देणार नाही अशी म्यानमारच्या अध्यक्षांची ग्वाही. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली, जवळपास सर्वच पक्षात बंडखोरी. व्यावसायिक वापराच्या आणि 5 किलो वजनाच्या LPG सिलेंडरच्या दरात वाढ. आणि IIT प्रवेशासाठीच्या JEE ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर. भारतविरोधी कारवायांसाठी म्यानमारची भूमी वापरू दिली जाणार नाही अशी हमी म्यानमारचे अध्यक्ष युमिन उंगलाइंग यांनी नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय चर्चेदरम्यान दिली. दुर्मिळ खनिज पुरवठ्याच्या मुद्द्यावरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आणि परस्पर सहकार्यावर सहमती झाली. याविषयी व्यापार, संरक्षण, सीमा, प्रदेश व्यवस्थापन, विकास, विकसित सहाय्य आणि सांस्कृतिक देवाणघेवाण अशा विविध मुद्द्यांवर तपशीलवार चर्चा झाली असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्त्री यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं. ऊर्जा, गुंतवणूक, आरोग्य, शिक्षण अशा विविध क्षेत्रात निकटतम सहकार्याची गरज दोन्ही पक्षांनी अधोरेखित केली. सध्या उभय देशांदरम्यानचा व्यापार $2 अब्ज डॉलर्सच्या आसपास आहे. युमिन उंगलाइंग 5 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले असून आज त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. ते उद्या मुंबईत येणार असून उद्योग जगतातल्या अग्रणींना भेटणार आहेत. भारत आणि अमेरिकेनं द्विपक्षीय व्यापार कराराच्या पहिल्या टप्प्यातल्या बहुतांश बाबींना अंतिम स्वरूप दिलं असून आता काही किरकोळ मुद्द्यांवर वाटाघाटी सुरू आहेत. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली. या कराराच्या पहिल्या टप्प्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी चर्चा करण्याकरता अमेरिकी शिष्टमंडळ दिल्लीत आलं असून ही चर्चा 2 ते 4 जून दरम्यान होणार आहे असं त्यांनी सांगितलं. अंतिम स्वरूप देताना अमेरिकेत झालेले कायदेशीर बदल अंतिम करारात कसे प्रतिबिंबित होतील आणि त्यानुसार कोणत्या प्रकारचे बदल केले जातील यावरही चर्चा सुरू आहे. आम्ही शक्य तितक्या लवकर या कराराचा पहिला टप्पा पूर्ण करू, त्यावर स्वाक्षरी करू आणि अधिक व्यापक करार कसा बनवता येईल यावर पुढची चर्चा सुरू करू असं ते म्हणाले. भारत ओमान सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार आजपासून अंमलात आला आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी ही घोषणा केली. 6 महिन्यांपूर्वी या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. हा केवळ एक व्यापारी करार नाही तर तो सांस्कृतिक विश्वासाचं प्रतीक आहे. या करारामुळे पहिल्या दिवसापासून भारताच्या 98% वस्तूंना ओमानमध्ये शुल्कमुक्त प्रवेश मिळेल. वस्त्रोद्योग, खेळताना घालण्याचे कपडे, कृषी उत्पादनं, औषधं आणि वैद्यकीय उपकरणं, चामड्याच्या वस्तू, ऑटोमोबाईल, सागरी उत्पादनं,

0: यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये भारतातल्या कामगार, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आणि निर्यातदारांना ओमानच्या बाजारपेठेत प्राधान्यानं प्रवेश मिळेल असं गोयल यांनी सांगितलं. भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संरक्षण मंत्र्यांमध्ये आज नवी दिल्लीत चर्चा झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि ऑस्ट्रेलियाचं संरक्षण खातं सांभाळणारे तिथले उपप्रधानमंत्री रिचर्ड मार्लेस यांच्यात संयुक्त अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. हिंद प्रशांत महासागर क्षेत्र मुक्त, खुलं, शांत, स्थिर आणि समृद्ध राहावं याकरता सहकार्य करण्यावर बैठकीत सहमती झाली. दोन्ही देशांच्या नौदलांच्या हालचालींबाबत तसंच तटरक्षक दलाबरोबरच्या समन्वयाबाबत चर्चा झाली. संरक्षण सामुग्री आणि सेवांच्या देवाणघेवाणीबाबत समझोता करार करण्याचा निर्णयही झाल्याचं बैठकीनंतर प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटलं आहे. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपली. जवळपास सर्वच पक्षांमध्ये बंडखोरी झाल्यानं गुरुवारी अर्ज माघारीची मुदत संपल्यावर निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार आहे. अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: विधान परिषदेच्या वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, सांगली, सातारा, सोलापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, जळगाव, ठाणे, नाशिक, परभणी, यवतमाळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे आणि नागपूर या मतदारसंघांसाठी ही निवडणूक होत आहे. महायुतीकडून भाजपा 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार आहे, तर महाविकास आघाडीकडून काँग्रेस 8, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवेल असं या पक्षांनी जाहीर केलं होतं. पुणे मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र विक्रम काकडे यांनी अर्ज दाखल केला. त्याशिवाय सुनील टिंगरे यांनीही अर्ज भरला आहे. दोघांकडे एबी फॉर्म असल्यानं अधिकृत उमेदवार कोण यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. नाशिकमधून शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांनी आज दुपारी अर्ज दाखल केला. तसंच भाजपा नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते यांनीही अपक्ष अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं उमेदवार न देण्याचा निर्णय आज पत्रकार परिषदेत जाहीर केला. मात्र कोणत्या उमेदवाराला पाठिंबा देणार हे ठाकरेंच्या पक्षानं अद्याप जाहीर केलेलं नाही. छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघासाठी महायुतीकडून सुहास शिरसाट यांनी तर महाविकास आघाडीकडून देवयानी पाटील डोणगावकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सिल्लोड नगर परिषदेचे नगराध्यक्ष समीर अब्दुल सत्तार यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यवतमाळमध्ये काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदारसंघात महायुतीत बंडखोरी झाली असून तिन्ही पक्षांनी आपापले उमेदवार उभे केले आहेत. शिवसेनेकडून दुष्यंत चतुर्वेदी, भाजपाकडून नितीन भुतडा तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून साजिद बेग यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे तसंच शेकापचे अरविंद म्हात्रे यांच्यासह मानसी म्हात्रे, अनिल चोपडा यांनीही अर्ज दाखल केले. जुईली दळवी यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून या मतदारसंघासाठी सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांनी अर्ज दाखल केला. महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसून सर्व जागा महायुती जिंकेल असा विश्वास महसूल मंत्री आणि भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनीही व्यक्त केला आहे. महायुतीचे घटक पक्ष एकत्र येऊन चर्चा करतील आणि बंडखोर उमेदवारांचे अर्ज मागे घेतील असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. या निवडणुकीसाठी 22 जून रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होईल.
0: व्यावसायिक वापरासाठीच्या सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. घरगुती वापरासाठीच्या गॅसच्या दरात बदल झालेला नाही. 19 किलो वजनाचा सिलेंडर मुंबईत 43 रुपयांनी महाग झाला असून त्याची किंमत 3,067.50 रुपये झाली आहे. 5 किलोग्राम वजनाच्या छोट्या गॅस सिलेंडरच्या दरात 11 रुपये वाढ झाली आहे. दरम्यान केंद्र शासनानं आजपासून पेट्रोल, डिझेल आणि ATF म्हणजे विमान इंधनावरचा निर्यात कर कमी केला आहे. पेट्रोलच्या निर्यातीवर विंडफॉल गेनवरचा कर निम्म्यावर आणून 1.50 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 13.50 रुपये प्रतिलिटर आणि ATFवरचा कर 9.50 रुपये प्रतिलिटर केला आहे. LPG, पेट्रोल, डिझेलच्या विक्री आणि वितरणातली अनियमितता, काळाबाजार आणि साठेबाजीविरुद्ध दक्षता वाढवण्याचं आवाहन केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना केलं आहे. नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी ही माहिती दिली. गेल्या 3 दिवसात 1300

0: ठिकाणी छापे टाकण्यात आले, तसंच 7 जणांना अटक केली असल्याचं त्यांनी सांगितलं. आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा 56,880 विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले असून त्यात 10,107 विद्यार्थिनी आहेत. आयआयटी दिल्ली विभागातला शुभम कुमार 360 पैकी 330 गुण मिळवून देशात सर्वप्रथम आला आहे. विद्यार्थिनींमध्ये दिल्ली विभागातली आरुषी देशपांडे पहिली आली आहे. तिला 280 गुण मिळाले असून सर्वसाधारण यादीत ती 77 क्रमांकावर आहे. विद्यार्थ्यांना jeeedv.ac.in या संकेतस्थळावर निकाल पाहता येतील. पश्चिम बंगाल राज्य सरकारनं मंत्रिमंडळ विस्तार आज केला. यावेळी 35 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यापैकी 13 जणांनी कॅबिनेट, 19 जणांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तसंच 3 जणांनी राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार म्हणून शपथ घेतली. लोकभवन इथं झालेल्या सोहळ्यात राज्यपाल RN रवी यांनी सर्वांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. नवनियुक्त मंत्र्यांना येत्या बुधवारी खातेवाटप केलं जाईल, असं कॅबिनेट मंत्री तपस रॉय यांनी बातमीदारांना सांगितलं. तृणमूल काँग्रेसचे आमदार संदीपान सहा आणि ऋतुव्रत बॅनर्जी यांना पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे निलंबित करण्यात आलं आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते शोभनदेव चट्टोपाध्याय यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यासाठी आमदारांच्या खोट्या सह्या केल्याची तक्रार बॅनर्जी आणि सहा यांनी दाखल केल्याची माहिती मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी वार्ताहर परिषदेत आज दिली. त्यानंतर अवघ्या एका तासात तृणमूल काँग्रेसकडून ही कारवाई केली गेली. सीबीआयनं आज रिलायन्स कम्युनिकेशनचे माजी समूह व्यवस्थापकीय संचालक अमिताभ झुंझुनवाला यांना अटक केली. बँकांकडून घेतलेल्या 19,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या कर्जाचा गैरवापर केल्याप्रकरणी ही कारवाई झाली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारतविरोधी कारवायांसाठी म्यानमारची भूमी वापरू देणार नाही अशी म्यानमारच्या अध्यक्षांची ग्वाही. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली. जवळपास सर्वच पक्षात बंडखोरी. व्यावसायिक वापराच्या आणि 5 किलो वजनाच्या LPG सिलेंडरच्या दरात वाढ आणि IIT प्रवेशासाठीच्या JEE ॲडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजलेत. लोकसंगीत.

0: ज्येष्ठ गायिका पद्मभूषण सुमन कल्याणपुरे यांच्या स्मृतींना उजाळा देणारा कार्यक्रम स्वर सुगंध।
1: भक्तीच्या फुलांचा बोल
2: नमस्कार श्रोते हो, भारतीय संगीत सृष्टीचा सुवर्ण काळ ज्या स्वरांनी सजला नटला आणि अजरामर झाला त्या स्वरांमधला एक अलौकिक असा स्वर होता जो अत्यंत नितळ कोमल आणि कानामध्ये रेंगाळणारा होता। आज आपण अशाच एका महान गायिकेच्या सांगीतिक प्रवासाला उजाळा देणार आहोत ज्यांनी स्वतःच्या साधेपणानं सुसंस्कृतपणानं आणि मधुर स्वरांनं रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवलं त्या म्हणजे पद्मभूषण सुमन कल्याणपूर।

0: 28 जानेवारी 1937 रोजी तत्कालीन ब्रिटिश भारतातील ढाका इथे जन्मलेल्या सुमन हेमाडी पुढे जाऊन सुमन कल्याणपूर म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. सुमनताईंचं बालपण अत्यंत सुसंस्कृत अशा वातावरणात गेलं. 1943 मध्ये त्यांचं कुटुंब मुंबईमध्ये स्थायिक झालं. लहानपणापासूनच सुमनताईंना चित्रकलेची प्रचंड अशी आवड होती. रंग, रेषा आणि छटांवर त्यांचं इतकं विलक्षण प्रभुत्व होतं की त्यांनी मुंबईच्या जगप्रसिद्ध जे जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये रितसर प्रवेशही घेतला होता. अतिशय सुंदर अशी निसर्गचित्र सुमनताई रेखाटायच्या, पण नियतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच होतं. चित्रकलेच्या कॅनव्हासवरील रंगांपेक्षा स्वरांचे सप्तरंग सुमनताईंच्या आयुष्यामध्ये अधिक गडद होणार होते. सुमनताईंच्या आवाजातील निसर्गदत्त गोडव्याची सगळ्यात पहिल्यांदा पारख केली ती म्हणजे त्यांचे शेजारी आणि प्रसिद्ध संगीतकार पंडित केशवराव भोळे यांनी. त्यांनी सुमनताईंना गाण्याची गोडी लावली आणि गायनाचे प्राथमिक धडे देखील दिले. सुमनताईंमधली प्रतिभा ओळखून त्यांना पुढे गान तपस्विनी मोगूबाई कुर्डीकर यांच्या शिष्यांकडून आणि उस्ताद अब्दुल रहमान खान यांच्याकडून पटियाला घराण्याच्या शास्त्रीय संगीताचं रितसर शिक्षण मिळालं. 1953 मध्ये शुक्राची चांदणी या मराठी चित्रपटातून आणि 1954 मध्ये मंगू या हिंदी चित्रपटातून सुमनताईंचा पार्श्वगायनाचा हा दैदिप्यमान प्रवास सुरू झाला. सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींना उजाळा देताना ज्येष्ठ निवेदिका आणि लेखिका मंगलाताई खाडीलकर म्हणाल्या,
1: सुमनताई म्हटलं की एक हळवंच व्यक्तिमत्व येतं बघा समोर, आणि त्या जशा हळव्या आहेत ना, जशा नाजूक प्रकृतीच्या आहेत की एखादी वेल असते ना, तिला जोराचा वारा सुद्धा सोसत नाही. तसं या व्यावसायिक क्षेत्रातली ती जी आव्हानं होती ती पेलायला त्यांच्याकडे तसं कणखर मन नव्हतं. एक आत्म म्हणजे एक महत्वाकांक्षा असते माणसाच्या मनामध्ये की मला येऊ करायचंय, मला तेऊ करायचंय, तसंही त्यांच्याकडे नव्हतं. त्यांच्या आयुष्यामध्ये लहानपणापासून संगीत होतं, त्यावर त्यांच्या गुरूंनी संस्कार केले. केशवराव भोळे त्यांच्या शेजारी येत आणि तिथंच त्यांना तानपुरा कसा लावायचा, कसा खेळायचा, त्यानंतर गाणं गावं कसं, शब्द टाकावेत कसे, याचं त्यांनी थोडस त्यांना ज्ञान दिलं. पण ते ज्ञान त्यांना इतकं अमूल्य होतं. ज्योत्स्नाबाई भोळ्यांची गाणी त्या येता जाता ऐकायच्या आणि त्यांच्याकडे जिथं राहत होत्या, म्हणजे 2-3 घरं बदलली हेमाडी कुटुंबानी, पण तशा त्यांना आपली पाण्याची टाकी असते ना त्यावर बसून आदल्या दिवशीच्या क्लासमध्ये शिकवलेली भावगीतं आणि आपल्याला आवडणारी दूरवरून ऐकू येणारी गाणी, असं त्यांची एक मैत्री

0: ट्रेन होती सुमन भलसे म्हणून, ती आणि त्या असं मिळून त्या टाकीवर तासन तास बसायच्या आणि गायच्या. हे सुमनताईंचं खरं त्यांनी मला इतकं नाजूकपणे सांगितलेलं आहे. आणि त्या म्हणाल्या की यशवंत देव, अब्दुल रहमान खान, नवरंग नागपूरकर, तावडे बुवा या माझ्या गुरूंनी माझ्यावर जे काही थोडे बहुत संस्कार केले त्या देवानी माझ्याकडे जो सूर दिला होता ना तो सूर गाण्यामध्ये मी वापरत गेले. 1953 पासून त्यांचा गाण्याचा प्रवास सुरू झाला.
1: रसिक हो, 1960 आणि 70 दशकामध्ये सुमन कल्याणपूर हे नाव हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये यशाच्या शिखरावर पोचलं होतं. तो भारतीय संगीताचा सुवर्णकाळ होता. गाण्यांमध्ये मेलडी, भाव आणि शब्दांचे अचूक स्पष्ट उच्चार यांना सर्वोच्च असं स्थान होतं. अशा काळामध्ये शंकर जयकिशन, रोशन, मदन मोहन, कल्याणजी आनंदजी, लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि एस डी बर्मन अशा दिग्गज संगीतकारांनी सुमनताईंच्या अष्टपैलू स्वरांचा वापर करून एकापेक्षा एक अजरामर अशी गाणी दिली. सुमनताईंच्या आवाजातील उपजत अशी कोमलता, सात्विकता आणि गाण्यामधली शास्त्रीय बैठक यामुळे त्या प्रत्येक दिग्गजांच्या पसंतीला उतरल्या. संगीतकार रोशन यांनी तर त्यांच्या आरती, जहाँआरा आणि ताजमहल सारख्या भव्य चित्रपटांमध्ये सुमनताईंच्या आवाजावर पूर्ण विश्वास टाकला. जुही की कली मेरी लाडली या गाण्यामधील त्यांचे सूर आजही मनाला शांतता देतात. याच सुवर्णकाळात मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर या जोडीनं भारतीय चित्रपटसृष्टीला तब्बल 140 अधिक अविस्मरणीय द्वंद्वगीतं दिली. रोमॅन्टिक गाण्यांपासून ते अगदी विरहाच्या गाण्यांपर्यंत आणि भजनांपासून ते हाय एनर्जी गाण्यांपर्यंत या जोडीनं रसिकांवर मोहिनी घातली. तुमने पुकारा और हम चले आए, आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे ही गाणी इतकी सदाबहार झाली की आजची नवी पिढी देखील ही गाणी तितक्याच आवडीनं ऐकते, त्यावर डोलते आणि गुणगुणते सुद्धा.

0: 1958 मध्ये मुंबईचे प्रतिथयश उद्योजक रामानंद कल्याणपूर यांच्याशी सुमनताई विवाहबद्ध झाल्या आणि सुमन हेमाडीच्या सुमन कल्याणपूर झाल्या. लग्नानंतर देखील त्यांच्या पतीचा आणि सासरच्या कुटुंबाचा सुमनताईंना संगीतासाठी भक्कम असा पाठिंबा मिळाला, ज्यामुळे त्यांचा हा प्रवास अविरतपणे सुरूच राहिला. सुमनताईंच्या संगीत क्षेत्रातील ह्या प्रवासाबद्दल सांगताना ज्येष्ठ गायिका श्रुती सडोलीकर काटकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
1: आज आपल्या पार्श्वसंगीताच्या दुनियेमधला एक मधाळ आवाज लोप पावलेला आहे. सुमन कल्याणपूरजी यांच्या देहावसानाने एक अत्यंत सृजनशील आणि सच्च्या स्वराला आपण मुकलेले आहोत. देखणं व्यक्तिमत्व, सुसंस्कृतता, शालीनता आणि अत्यंत सुंदर स्वभाव, सुंदर व्यक्तिमत्व ज्या आवाजामध्ये सातत्यानं उमटत होत आणि वार्धक्यानंही त्या आवाजावरती आपली मोहर उठवली नाही, असा तो सुंदर आवाज आज आपल्यातून निघून गेलेला आहे. मला व्यक्तिशः सुमनताईंची मराठीतली सिनेमा सोडून व्यतिरिक्त सुद्धा अनेक गाणी आठवतात आणि त्यात त्यांनी जो आपला मनाचा मोकळेपणा आणि शांतपणा, स्वस्थपणा जो त्या आपल्या गाण्यामध्ये गुंतलेला आहे, त्यामुळे त्या गाण्यांची उंची खूप वाढलेली आहे. त्यांची सगळी गाणी कुठल्याही भाषेतली असो, त्यांच्या मोकळ्या स्वभावाची एक ग्वाही देणारी आहेत. त्यांच्या संगीतामध्ये सुरेलपणा आणि माधुर्य यांचा अत्यंत सुंदर असा मिलाप झालेला होता. त्यांनी आपल्या संगीत दिग्दर्शकांना जे हवं ते अत्यंत चांगल्या रीतीनं दिलं आणि त्यांच्या कारकिर्दीच्या पहिल्या काळामध्ये तर आपण पाहिलेलं आहे की अत्यंत सक्षम आणि सशक्त अशा कलाकारांच्या मांगी आळीमध्ये त्यांनी आपली एक वेगळी मुद्रा उठवली. हे काही सोपं काम नव्हतं आणि ते फक्त त्यांच्या अतिशय सुंदर अशा व्यक्तिमत्वामुळे साध्य झालं. त्यांनी कुठेही स्वतःचा बडीवार माजवला नाही, कुणाशीही स्पर्धा केली नाही. त्यांनी आपल्या कुठल्याही वक्तव्यामध्ये कुठलाही विरोधाभास उत्पन्न होऊ दिला नाही आणि त्यामुळे त्यांच्या

0: गगनाला एक वेगळीच उंची लाभलेली होती. त्यांच्या अत्यंत सुंदर अशा व्यक्तिमत्वाचा लोप झाल्याबद्दल अत्यंत खंत वाटते. असा कलाकार वारंवार होत नाही, विशेषतः ज्या क्षेत्रामध्ये त्यांनी आपली मुद्रा उमटवली त्या क्षेत्राचं जे ग्लॅमर होतं त्या ग्लॅमरचा त्यांनी स्वतःला स्पर्श होऊ दिला नाही. त्या नेहमीच त्यांचे पाय त्यांनी जमिनीवर ठेवले आणि आपल्या व्यक्तिमत्वातला शालीनपणा कधी सोडला नाही, आपल्या स्वरातला शालीनपणा सोडला नाही. अशा माधुरीयुक्त स्वराला मी माझी मनोमन श्रद्धांजली अर्पण करते.
1: केवळ हिंदीच नाही तर मराठी सुगम संगीतामध्ये आणि भावगीत विश्वामध्ये सुमनताईंचं योगदान हे अतुलनीय किंबहुना अद्वितीय असं आहे. मराठी मातीशी, इथल्या निसर्गाशी आणि भावनांशी त्यांचे स्वर असे काही एकरूप झाले की त्यांनी गायलेलं प्रत्येक गाणं महाराष्ट्राच्या संस्कृतीचा भाग बनलं. संगीत सम्राट श्रीनिवास खळे, दशरथ पुजारी, वसंत प्रभू आणि प्रभाकर जोग यांच्या मधुर आणि तितक्याच अवघड चालींना सुमनताईंच्या स्वरांनी अतिशय लीलया आणि सुंदरपणे सजवलं. सुमनताईंनी गायलेली गाणी म्हणजे भावनांचा सुरेख असा कोलाजच म्हणता येईल. शब्द शब्द जपून ठेव, सांग कधी कळणार तुला, पाखरा जारे दूरदेशी किंवा असावा सुंदर चॉकलेटचा बंगला आणि निंबोणीच्या झाडामागे ही गाणी ऐकताना आजही रसिकांचे डोळे पाणावतात, जुन्या आठवणी ताज्या होतात. केवळ प्रेमभावना किंवा विरहच नाही तर अध्यात्म आनंदाचा सर्वोच्च अनुभव देखील सुमनताईंनी आपल्या गायकीमधून दिला.

0: आज प्रत्येक मराठी घरामध्ये गायली जाणारी आणि मनाला सात्विकतेचा आनंद देणारी केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा यासारखी भक्तिरचना सुमनताईंच्या स्वरांनी घराघरामध्ये आणि मनामनामध्ये पोहोचवली. हा स्वर महाराष्ट्राच्या दैनंदिन जीवनाचा, पहाट वेळेचा आणि प्रार्थनेचा एक अविभाज्य भाग बनलाय. आपल्या ह्या लाडक्या गायिकेप्रती आदरांजली व्यक्त करताना ज्येष्ठ गायिका उत्तराताई केळकर म्हणाल्या,
1: आज सकाळीच मला बातमी कळली की सुमनताई कल्याणपूर वारल्या आणि मला धक्का बसला. कारण एक माझा खरा म्हणजे त्यांच्याशी परिचय असा नव्हता. त्यांची गाणी मी लहानपणापासून ऐकत होते आणि इतकी सुंदर सुंदर गाणी त्यांनी आपल्याला दिली आणि अजरामर केली. तर मध्यंतरी मला असं वाटतं की 85वा त्यांचा वाढदिवस होता आणि एका इव्हेंट मॅनेजमेंट करणाऱ्यांनी मला बोललं होतं, षण्मुखानंदला प्रोग्राम होता त्यांच्याच गाण्यांचा, इतरही आर्टिस्ट होते, मी पण गाणार होते. तर त्यावेळी मी पहिल्यांदा त्यांना भेटले आणि भेटून खूप आनंद झाला. कारण एकतर इतकी गाणी त्यांची सुंदर सुंदर ऐकलेली होती आणि त्यांचं व्यक्तिमत्व मला अतिशय आवडलं. अतिशय मृदू आणि सोज्वळ असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं आणि चेहऱ्यावरचा शांत भाव होता. आणि खरंच मला कमाल वाटली की ह्या वयाला सुद्धा ह्या किती सुंदर दिसतंय असं वाटत होतं. आणि नमस्कार मी केला, छान बोलल्या वगैरे त्या बाईशी आणि मग कार्यक्रमातच वेळ दिला. त्यामुळे एकदाच भेट झाल्यामुळे माझ्याकडे काही आठवणी तिसरी असे नाहीये. पण एक मोठी आर्टिस्ट आपण गमावली याचं दुःख नक्कीच आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.
0: सुमनताई म्हणजे केवळ एक थोर गायिका नव्हत्या, तर एक अत्यंत साध, प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर राहणारं आणि ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणजे सुमन कल्याणपूर. सुमनताईंनी आयुष्यभर केवळ आपल्या कलेचीच साधना केली. त्यांच्या या प्रदीर्घ आणि निस्सीम सांगीतिक सेवेसाठी भारत सरकारनं 2023 पद्मभूषण या पुरस्कारानं त्यांना सन्मानित केलं. याशिवाय त्यांना महाराष्ट्र शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार, यशवंतराव चव्हाण पुरस्कार आणि गदिमा पुरस्कार देऊन देखील गौरवण्यात आलं होतं. 31 मे 2026 या दिवशी वयाच्या 89व्या वर्षी या स्वरांच्या स्वामिनीनं जगाचा निरोप घेतला आणि त्या अनंताच्या सुरांमध्ये विलीन झाल्या. भौतिक रूपानं आज आपल्यामध्ये सुमनताई नसल्या तरीही त्यांनी मागे ठेवलेला स्वरांचा हा सुगंध, हा साधेपणा आणि सुरांचा गोडवा कधीही कोमेजला जाणार नाही हे नक्की. जोपर्यंत या जगामध्ये संगीत जिवंत आहे, सुमनताईंचा कोमल स्वर आपल्याला नेहमीच सोबत करत राहील, आपल्या सुखदुःखामध्ये आपल्याला नेहमीच धीर देत राहील.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकला ज्येष्ठ गायिका पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांच्या स्मृतींना उजाळा देणारा कार्यक्रम स्वर सुगंध.
1: हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
2: श्रोते हो, हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. रात्रीचे 8:34 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम सुगम संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांची रचना, संगीत विश्वनाथ मोरे यांचं.

0: श्रोते हो, सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं. या गीतासाठी संगीत दिलं होतं विश्वनाथ मोरे यांनी.
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचा श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे आपली आवड आणि आपकी पसंत. श्रोते हो, मराठी चित्रपट गीतांवर

0: आधारित कार्यक्रम आपली आवड आणि हिंदी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम आपकी पसंत हे दोन्ही कार्यक्रम आता प्रसारित होतील दर मंगळवारी आणि शनिवारी रात्री 9 ते 10 या वेळेत. तेव्हा आपण आपली पत्रपसंती नक्की कळवा आणि असंख्य श्रोत्यांसोबत आनंद घ्या आपल्या आवडीच्या गीतांचा. तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अगदी जगभरात कुठेही.
1: श्रोते हो, यानंतर ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात मधुकर जोशी यांचं गीत, संगीत दशरथ पुजारी यांचं.

श्रोतेहो सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात मधुकर जोशी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं दशरथ पुजारी यांचं. श्रोतेहो आता ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांचं गीत, संगीत दशरथ पुजारी यांचं.

श्रोतेहो सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. या गीतासाठी संगीत होतं दशरथ पुजारी यांचं. या गीताबरोबरच आजचा सुगम संगीत हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. यानंतर ठीक 9:15 समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

याला उदाहरण असं आहे की एक शेतकरी होता, तो रोजच्याप्रमाणे सकाळी लवकर उठून शेताकडे निघाला. बरोबर 2 बैल आणि औत घेतले होते. कडाक्याच्या थंडीचे दिवस होते. पायाखाली फारच अंधार होता. त्याच्या पायात करकर वाजणाऱ्या वाहना होत्या, कारण गेल्यावर हात रस्त्यात एक सर्पाचे पिल्लू गारठून पडलेले दिसले. ह्याच्या मनात दया उत्पन्न झाली. ते पिल्लू हळूच उचलून आपल्या टोपीत घेतले. त्याला वाटले, बिचारे थंडीने गारठलेले दिसते. या पिल्लाला घेऊन तो शेताकडे गेला. आपले काम आटोपून संध्याकाळी घरी आला. येताना ते पिल्लू बरोबर आणले आणि आपल्या पत्नीला सांगितले, चुलीच्या मागे याला ठेव, कारण फारच थंडी आहे, त्यामुळे ते पिल्लू गारठले आहे. ते पाहिल्याबरोबर ती घाबरली आणि म्हणाली, अहो याला कशाला घरी आणलं, हे तर सर्पाचं पिल्लू आहे. असे सांगून सुद्धा शेजारी एक दिवस शेतकरी शेतावर गेला असता बाईने शेजारच्या लोकांना बोलावून मारून टाकलं. दुसऱ्या चरणात म्हटल्या

की त्याला किती अमृत पाजले तरी तो आपल्या धन्याचा प्राण घ्यायला कमी करत नाही, त्यांची संगतीच करू नये. आणखी याला दुसरे उदाहरण म्हणजे कैकई आणि मंथरा. कैकईच्या माहेरची दासी मंथरा हिच्या बरोबर कैकईच्या सासरी आली होती. तिची चांगली सल्लागार होती लहानपणापासूनची असल्यामुळे मंथनेने काही सांगितले तरी कैकई ऐकत होती. एक दिवस असा उजाडला की प्रभू रामचंद्रांना राज्याभिषेक घालून त्यांना राज्यावर बसविणार होते. सकाळी सगळीकडे मंगलमय वातावरण निर्माण झाले. घरोघरी गुढ्या तोरणे उभी केली. सडा संमार्जन करून सगळीकडे मंगलमय वातावरण निर्माण झाले होते. त्याच वेळी मंथरा झोपेतून जागी झाली आणि कैकईकडे गेली आणि तिला म्हणाली, किम शेषे दुर्भगे मूढे, अगं तू झोपलीस काय, उठ लवकर. खरं म्हटलं ह्या दिवशी कैकईला अतिशय आनंद झाला होता. पण मंथरेने म्हटले, अगं वेडे, या रामाला राज्याभिषेक होणार म्हटल्याबरोबर कैकईने आपल्या गळ्यातील रत्नहार मंथरेच्या गळ्यात घातला. तेव्हा मंथरेच्या अंगाला खरा स्पर्श झाला आणि कैकईची बुद्धी पालटली. तिच्या मनात दुष्ट हेतू आला. त्या दिवशी कैकई रुसून बसली. दशरथ राजे कारण विचारताच ती म्हणाली, मला वर माग म्हणाले होतात ना, मग मला आजच 3 वर द्या. बघा, नुसती संगत घडल्याबरोबर या अतिशय प्रेमळ मातेचे मन एकदम बदलून तिच्या मनात असूया उत्पन्न झाली. म्हणूनच नामदेव महाराज म्हणतात, दुष्ट तो दुर्जन दुरीच धरावा, संगन करावा प्राणी यांचा. अशी दुष्टांची संगत केल्यामुळे आपलाच तोटा होतो.

प्रत्येक मनुष्य जन्माला येतो त्याला कोणाची ना कोणाची संगत धरावीच लागते, परंतु त्या माणसाच्या स्वभावाची चांगली पारख करूनच संगत धरायला पाहिजे, नाहीतर पुढे आपल्याला पश्चाताप होतो। कारण तो प्राणी अगर मनुष्य आपल्या धन्याचा घात करायला तयार होतो कसा ते पुढील आख्यानात आपण पाहूया। एवढ्याच करता संत नामदेव महाराज म्हणतात की

पूर्वरंगात आपण असं पाहिलं की माणसाने दुष्टांची संगत धरू नये, त्याचा परिणाम वाईट होतो. आपल्याला प्राण्यांची देखील हानी करू पाहतात ते प्राणी, याबद्दलचा कसा कथाभाग थोडक्यात पाहूया. वृत्रासूर नावाचा एक राक्षस असतो, तो यज्ञ करतो. यज्ञामध्ये माणसांची हाडे वगैरे टाकतो आणि एकीकडे महादेवांची भक्ती करून असे म्हणतो

महादेवांची भक्ती करून तोंडाने नमशिवाय नमशिवाय असे म्हणत असतो. आपल्याला माहितच आहे की हे महादेव म्हणजे भोलानाथ शंकर, अतिशय भोळ्या स्वभावाचे. जरा कोणी यांचे नामस्मरण केले तर त्यांना ताबडतोब प्रसन्न होतात आणि म्हणतात वरम ब्रूही. त्याप्रमाणे त्या राक्षसाला प्रसन्न झाले, त्याला वर माग म्हणाले. लगेच तो म्हणाला, महाराज माझं एवढंच म्हणणं आहे की मी ज्याच्याही डोक्यावर हात ठेवीन त्याला मारून टाकीन, रोज तुम्हाला ताजे चिताभस्म आणून देईन. भोलानाथ महादेव म्हणाले तथास्तु. असे म्हणून ते गुप्त झाले आणि राक्षसाची कामगिरी सुरू झाली. सगळीकडे संचार करून रोज एक मनुष्य मारून त्याचे चिताभस्म आणून देत देऊ लागला. नित्याचा क्रम असा चालू होता. सगळीकडे अजून सगळीकडे संचार करून रोज एक माणूस मारून त्याचे चिताभस्म आणून देऊ लागला. असा नित्यक्रम चालू होता. सगळीकडे घबराट पसरली. देव आणि मानव पळून जाऊ लागले. बरेच दिवस

चिताभस्म मिळाल्यामुळे महादेव खुश होते. एके दिवशी भस्म मिळाले नाही तेव्हा तो राम राक्षस म्हणू लागला, देवा तुमची पत्नी सुरेख दिसते, तिच्याच डोक्यावर हात ठेवतो. पार्वतीला कळल्याबरोबर ती पळून गेली, ती सापडलीच नाही. म्हणजे बघा, कोराडीचा दांडा गोतास का? हो, हा राक्षस धन्याच्या पत्नीवर उलटला, पण तो प्रयत्न फसला. नंतर तो महादेवाला म्हणाला, आज कुठे चिताभस्म मिळाले नाही तेव्हा तुमच्याच डोक्यावर हात ठेवतो. असे म्हटल्याबरोबर महादेव पळू लागले, धूम धावत सुटले. कसे यह पलायती सजीवती, पळत पळत भुई पळता पळता भुई थोडी झाली. शेवटी एका झाडामागे लपून बसले. ही सर्व बातमी पार्वतीने भगवान महाविष्णूंना अगोदरच सांगितली होती, त्यामुळे युक्ती काढली. राक्षसाची खोड कशी मोडायची ती बरोबर योजना केली. इकडे महादेव भगवान महाविष्णूंची प्रार्थना करीत होते.

या राक्षसाचा नाश करण्याकरता ही युक्ती होती. हे सुंदर रूप पाहून आणि एक एवढी सुंदर बाला पाहून त्या राक्षसाला मोह पडला. तो राक्षस म्हणाला, वा छान छानच संधी मिळाली. या राक्षसाने त्या बालिकेला म्हटले, ए तू बाळे छानच दिसतेस आणि नृत्य पण छान करतेस. शिवाय तुझे हे अलंकार बघून मला फार आनंद झालाय. मी तुला एक प्रश्न विचारतो, त्याचे उत्तर दे. राक्षस म्हणाला, तू माझ्याशी लग्न करणार का? तेव्हा ती म्हणाली, मी लग्न करीन पण माझी एक अट आहे, ती मान्य करणार असाल तर मी लग्न करेन. राक्षस म्हणाला, काय अट आहे? ती म्हणाली, या समोरच्या झाडाजवळ माझे आराध्य दैवत आहे, त्याच्या समोर मी नृत्य करणार आणि मी जसे हावभाव करीन तसे तुला करावे लागतील. त्याने ताबडतोब मान्यता दिली आणि तिने नृत्य करायला सुरुवात केली. तिने अगोदरच कबूल करून घेतले होते की मी जसे हावभाव करीन तसेच तू केले पाहिजेस. त्याप्रमाणे राक्षस या मोहिनीबरोबर नाच करू लागला. तिने कमरेवर हात ठेवला, राक्षसाने पण कमरेवर हात ठेवला. तिने खांद्यावर दोन्ही हात ठेवले, त्याने पण तसेच केले. शेवटी ती जोरात जोरात नाच करू लागली. तोही तसाच नाचत होता आणि तिने एकदम दोन्ही हात डोक्यावर ठेवले. त्याप्रमाणे याने पण लगेच तसेच केल्याबरोबर त्याचे भस्म झाले, म्हणजेच तो मरण पावला. म्हणूनच त्याला भस्मासूर असे म्हणतात. त्याचा नाश झाल्यावर महाविष्णूंनी आपले रूप पालटले आणि देवाधिदेव महादेवांना कडकडून भेटले आणि म्हणाले, महाराज तुम्हाला सांगितले होते, हा तुम्हाला सांगितले होते, अशा दुष्टांची संगत करू नका, कारण तो तुमचाच प्राण घ्यायला तयार झाला, म्हणून मला हे मोहिनीचे रूप घ्यावे लागले. अशा प्रकारे संत नामदेव महाराज आपल्या मूळ अभंगात म्हणतात, दुष्ट

0: श्रोते हो, वारकरी सांप्रदायिक कीर्तन आपण ऐकलं. कीर्तनकार होत्या निर्मला बाळकृष्ण परांजपे. हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून प्रसारित केला.
1: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता.
2: यासाठी संपर्क साधायचा आहे जाहिरात प्रसारण विभाग आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी.
1: 0241 242 76 20 या दूरध्वनी क्रमांकावर.

0: काही जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा ऐकायला विसरू नका. रजनीगंधा रजनीगंधा
1: श्रोते हो, हिंदी आणि मराठी चित्रपटांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारा कार्यक्रम एक फिल्म.
2: चित्रपटाचा आशय आणि विषय आपल्या मनोरंजनासोबतच समाजातील विविध घटकांवर भाष्य करत असतो.
1: कथा, पटकथा, अभिनय, संवाद, गीत, नृत्य आणि संगीत या सगळ्याची मेजवानी आपल्याला ऐकायला मिळते ती चित्रपटातूनच.
2: तेव्हा हिंदी आणि मराठी चित्रपटांचा आनंद घेऊया एक फिल्म या कार्यक्रमात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या सोमवारी रात्री 9:30 वाजता.
1: 100° 1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.
3: श्रोते हो, आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. रात्रीचे 9:30 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम एक फिल्म. यात आजचा चित्रपट आहे जब प्यार किसी से होता है. संकलन आणि निवेदन सारिका साळवी यांचं.

श्रोते हो नमस्कार. एक फिल्म कार्यक्रमात आज आपण बोलणार आहोत 1998 साली प्रदर्शित झालेल्या एका चित्रपटाविषयी. चित्रपटाचं नाव आहे जब प्यार किसी से होता है.

श्रोतेहो, दीपक सरीन यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि हनी इराणी यांचं लेखन असलेल्या या चित्रपटातले कलाकार होते सलमान खान, सूरज धनराज गिरच्या भूमिकेत, ट्विंकल खन्ना कोमल सिन्हाच्या भूमिकेत, नम्रता शिरोडकर पूजा म्हणजे सूरजची एक्स गर्लफ्रेंड म्हणजेच कबीरच्या आईच्या भूमिकेत, कबीरच्या भूमिकेत आदित्य नारायण, महेश पिठानी म्हणजे सूरजच्या मित्राच्या भूमिकेत जॉनी लिव्हर, तर अनुपम खेर यांनी आनंद धनराजगीर म्हणजे सूरजच्या आजोबांची भूमिका साकारली होती. याशिवाय कोमलचे वडील यशपाल सिन्हा यांच्या भूमिकेत सईद जाफरी, कोमलच्या आईच्या भूमिकेत फरीदा जलाल आणि कोमलच्या मावशीच्या भूमिकेत हिमानी शिवपुरी. श्रोते हो, या चित्रपटासाठी गाणी लिहिली होती आनंद बक्षी यांनी, तर संगीत दिलं होतं जतीन ललित यांनी. लता मंगेशकर, कुमार सानू, उदित नारायण, सोनू निगम आणि अलका याज्ञिक यांसारख्या दिग्गज गायकांसोबत तयार झालेल्या या चित्रपटाच्या साऊंड ट्रॅक अल्बमच्या त्यावेळी भारतात 2 दशलक्ष प्रति विकल्या गेल्या होत्या. श्रोते हो, हा चित्रपट बजेटच्या तुलनेत 1998 मधला सर्वाधिक कमाई करणारा 11वा चित्रपट ठरला.

तर श्रोते हो, आता वळूया कथानकाकडे. हा चित्रपट सूरज धनराजगीर नावाच्या एका श्रीमंत बेफिकीर आणि चंचल तरुणाचा प्रवास दाखवतो, जो एक प्लेबॉय आहे आणि तो आपल्या मित्रासोबत म्हणजे महेश सोबत लंडनला राहतोय.

तर श्रोते हो, अशा या तरुणाचे आजोबा आनंद धनराजगीर आपल्या नातवाच्या बेजबाबदार वागणुकीला नापसंत करतात आणि आशा करतात की तो एक दिवस सुधारेल. तथापि सूरज आणि महेश आजोबांच्या सांगण्यावरून घरी म्हणजेच मुंबईला परत येतात. इथे कोमल सिन्हाला पहिल्यांदा पाहताच सूरज तिच्या प्रेमात पडतो. काहीतरी खटपट करून जेव्हा सूरजला तिचा नंबर मिळतो तेव्हा फोनवर तिच्याच मावशीकडून त्याला कोमलचा बालपणीचा मित्र सूरज धनोआची माहिती मिळते. त्यानंतर सूरज कोमलला आपली खरी ओळख लपवून त्याच्या प्रेमात पाडतो.

श्रोते हो, काही दिवसांनी जेव्हा खरा सूरज धनोआ कोमलला भेटतो तेव्हा तिला सूरज धनराजगीरच्या खोटेपणाची माहिती होते आणि ती त्याच्या वाईट सवयींमुळे त्याला नाकारते. पण श्रोते हो, इकडे सूरज धनराजगीर हा कोमल सिन्हावर खरं प्रेम करू लागतो. तो तिला मनवायचा खूप प्रयत्न करतो तेव्हा ती त्याला स्वतःमध्ये सुधारणा करायला सांगते. तिने घातलेल्या अटी आणि शर्तींनंतर सूरज आपल्या वाईट सवयी सोडून देतो, जबाबदार बनतो, ज्यामुळे त्याला पुन्हा व्यसनाचा झटका येतो आणि त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागतं. सुरुवातीला कोमल त्याचा गैरसमज करून घेते, पण जेव्हा तिला कळतं की त्याने दिलेला शब्द पाळला आणि तिच्यासाठी सर्व काही केलं तेव्हा ती त्याला स्वीकारते.

श्रोते हो, सूरज आणि कोमलचं प्रेम फुलत असताना सूरजचा भूतकाळ त्याच्या समोर येतो. तो म्हणजे सूरजचा मुलगा कबीर. सुरुवातीला त्याचा यावर विश्वासच बसत नाही. तो कबीरचं ॲडमिशन एका बोर्डिंग स्कूलमध्ये करतो. कबीरकडूनच त्याला कळतं की कबीर हा सूरज आणि पूजाचा मुलगा आहे.

पूजा मरण पावली आहे आणि कबीर हा आपलाच मुलगा आहे हे कळल्यानंतर मनाने खजेल झालेला सूरज कबीरच्या पितृत्वाची जबाबदारी स्वीकारतो.

ही जबाबदारी सांभाळताना त्याला खूप संघर्ष करावा लागतो. तो खोटेपणाने कबीरचं पालकत्व कोमलपासून लपवून ठेवतो आणि कबीरची ओळख मित्राचा मुलगा अशी करून देतो.

कोमलला पहिल्या भेटीपासूनच वाटत असतं की कबीर सूरज आणि तिचे नातेसंबंध बिघडवून टाकेल. दरम्यानच्या काळात सूरज आणि कोमलच्या लग्नाची तयारी चालू होते.

त्यांच्या लग्नाच्या दिवशी सूरज कोमलला सगळं सत्य सांगण्याचा निर्णय घेतो. सूरज त्याच्या कुटुंबासोबत कोमलच्या घरी जातो. जेव्हा कोमल आणि तिच्या कुटुंबाला सगळं खरं कळतं तेव्हा त्यांना विश्वासघात झाल्यासारखं वाटतं आणि ते सूरज समोर अट ठेवतात की त्याला कोमल आणि कबीर या दोघांपैकी एकाची निवड करावी लागेल. कोमलच्या प्रेमात अखंड बुडालेला आणि कबीरशी पिता म्हणून जोडला गेलेला सूरज जबाबदारीने कबीरला निवडतो. कोमलला वडील आणि मुलामध्ये निर्माण झालेलं खरं नातं कळतं आणि तिच्या लक्षात येतं की सूरज हा पूर्वीसारखा बेफिकीर राहिलेला नाही. तो वडील म्हणून आपली कर्तव्य स्वीकारण्यास तयार आहे. त्याच्या प्रेमाने आणि समर्पणाने भारावून जाऊन कोमल त्याला माफ करण्याचा आणि सूरज आणि कबीर दोघांनाही स्वीकारण्याचा निर्णय घेते आणि चित्रपटाचा शेवट हृदयस्पर्शी होतो.

0: बरे दशोदे हो, एक फिल्म कार्यक्रमात मी सारिका साळवी आपला इथंच निरोप घेते. पुन्हा भेटूया एका नवीन सादरकर्त्यासोबत. नमस्कार.
1: श्रोते हो, एक फिल्म हा कार्यक्रम आपण ऐकलात. यात आजचा चित्रपट होता जब प्यार किसी से होता है. सूत्रसंचलन आणि निवेदन होतं सारिका साळवी यांचं. 100.1 MHz FM बँड आणि लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. रात्रीचे दहा वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत जुन्या हिंदी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम रजनीगंधा. कार्यक्रमात सुरुवातीला अनारकली चित्रपटातलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत, स्वर हेमंत कुमार यांचा, तर संगीत दिलं आहे सी रामचंद्र यांनी.

श्रोतेहो हेमंत कुमार यांच्या स्वरात राजेंद्र कृष्ण यांचं गीत आपण ऐकलं. या गीतासाठी संगीत दिलं होतं सी रामचंद्रम यांनी, तर चित्रपट होता अनारकली.

श्रोते हो, यानंतरचं गीत आहे जिस देश में गंगा बहती है, चित्रपटातलं. शैलेंद्र यांचं गीत, स्वर मुकेश यांचा, तर संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

श्रोते हो, मुकेश यांच्या स्वरात शैलेंद्र यांचं गीत आपण ऐकलं. या गीतासाठी संगीत दिलं होतं शंकर जयकिशन यांनी, तर चित्रपट होता जिस देश में गंगा बहती है. आता ऐकूया हम दोनों चित्रपटातलं हे गीत मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या स्वरात, साहिर लुधियानवी यांचं गीत. या गीतासाठी संगीत दिलं आहे जयदेव यांनी.

श्रोते हो, मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या स्वरात साहिर लुधियानवी यांचं गीत आपण ऐकलं. या गीतासाठी संगीत दिलं होतं जयदेव यांनी, तर चित्रपट होता हम दोनो. यानंतरचं गीत आहे हमसाया या चित्रपटातलं. मोहम्मद रफी यांच्या स्वरात शेवन रिझवी यांचं गीत, संगीत ओपी नय्यर यांचं.

श्रोते हो, मोहम्मद रफी यांच्या स्वरात शेवन रिझवी यांचं गीत आपण ऐकलं. या गीतासाठी संगीत दिलं होतं ओपी नय्यर यांनी, तर चित्रपट होता हमसाया. रजनीगंधा या कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे सफर या चित्रपटातलं. इंदिवर यांच्या गीतासाठी स्वर आहे मुकेश यांचा, तर संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

श्रोते हो, मुकेश यांच्या स्वरात इंदिवर यांचं गीत आपण ऐकलं. या गीतासाठी संगीत दिलं होतं कल्याणजी आनंदजी यांनी, तर चित्रपट होता सफर. आता ऐकूया तीन डेवियन या चित्रपटातलं किशोर कुमार यांच्या स्वरात मजरूह सुलतानपुरी यांचं गीत, संगीत SD बर्मन यांचं.